229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. तसेच एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सुप्रभात श्रोतेहो. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 30 आषाढ 1948 अर्थात दिनांक 21 जुलै 2026. आजचा सुविचार आहे का? प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक आहे. सुविचार आपण ऐकलात. आपल्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने.

सनई वदन अपन ऐकलत, राग होता ललित। मध्यम लहरी 229 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। त्याचबरोबर एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या रेडिओवर, संचावर किंवा मोबाईल फोनवर। श्रोते हो, सकाळचे 6 वाजताय, थोड्याच वेळात हिंदी समाचार दिले।

नमस्कार श्रोते हो, आळंदीहून निघालेली माऊलीची पालखी पंढरपूरकडे जाते, पण तिचा खरा प्रवास प्रत्येकाच्या अंतःकरणात घडतो. वारी म्हणजे केवळ पायी चालणे नाही, ती स्वतःकडून स्वतःकडे जाणारी यात्रा आहे. पाय पंढरीकडे चालतात, पण मन परमेश्वराकडे वळते. शरीर थकते, परंतु आत्मा जागा होतो. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचे तत्वज्ञान लोकभाषेत आणले. त्यांनी स्पष्ट सांगितले की भक्ती आणि ज्ञान यांचा संगम झाला की जीवन सार्थक होते. म्हणूनच वारकरी संप्रदायात नाम आहे, ज्ञान आहे, सेवा आहे आणि समता आहे. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयर्भूती ध्रुवार नितिर्मतीर ममहा. जिथे ईश्वराचे मार्गदर्शन आणि कर्तव्यनिष्ठ कर्म असते, तिथेच विजय, कल्याण आणि समृद्धी असते. वारी ही याच तत्वाचे जिवंत उदाहरण आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातील ओव्या आजही महाराष्ट्राच्या मनाचा श्वास आहेत. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांचिल तोते लाहो प्राणी जात. आणखी पुढे ते म्हणतात, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. ही केवळ प्रार्थना नाही, हा संतांचा विश्व मानवतेचा जाहीरनामा आहे. संपूर्ण पृथ्वीवर ईश्वरनिष्ठ, सदाचारी आणि करुणामय माणसांची मांदियाळी निर्माण व्हावी अशी माऊलींची इच्छा होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसिद्ध अभंग, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, हा विठ्ठलाच्या दर्शनाचा आनंद व्यक्त करतो. परंतु त्यामागील गूढ अर्थ असा आहे की परमेश्वराचे दर्शन बाहेर घडण्यापूर्वी अंतःकरणात घडले पाहिजे. संत कबीर म्हणतात, साई इतना दिजिये जामे कुटुंब समाय, मैं भी भूका न रहू साधू न भूका जाय. हा दोहा संतुलित जीवनाशी शिकवण देतो. अति लोभ नको, अभावही नको, आपल्या कुटुंबासह दुसऱ्याचीही भूक भागेल एवढी समृद्धी असावी. हीच वारकरी परंपरेतील सेवा, दान आणि परोपकाराची भावना आहे. आजच्या युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वेगाने विकसित होत आहेत, पण माणसाच्या अंतःकरणात करुणा, समता आणि संयम जागविण्याचे कार्य अजूनही संत वाङ्मय करते. वारी आपल्याला पाच अमूल्य असे संदेश देतात. श्रद्धा ठेवा, पण विवेक सोडू नका. भक्ती करा, पण अंधश्रद्धेला बळी पडू नका. यश मिळवा, पण अहंकार वाढवू नका. संपत्ती कमवा, पण दानशीलता विसरू नका. स्वतःसाठी जगा, पण समाजासाठीही काहीतरी करा. संत ज्ञानेश्वर महाराजांचे संपूर्ण जीवन हे याच पाच सूत्राचे मूर्तिमंत असे उदाहरण आहे. श्रोते हो, आळंदीहून निघालेली पालखी पंढरपूरला पोहोचेल, लाखो वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतील, पण खरी

ही वारी तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा आपल्या घरात प्रेम वाढेल, समाजात समता वाढेल, व्यवहारात प्रामाणिकपणा येईल आणि अंतःकरणात विठ्ठलाचे नाम अखंड निनाद राहील. चला या मंगलक्षणी आपण सर्वजण एक संकल्प करूयात. ज्ञानेश्वर माऊलींचे ज्ञान आपल्या विचारात आणूया. संत नामदेवांचे प्रेम आपल्या हृदयात फुलवूया. संत एकनाथांचा समतेचा संदेश आचरणात आणूयात. संत तुकाराम महाराजांचे अभंग आपल्या जीवनाचा मार्गदर्शक बनवूयात आणि विठ्ठल नाम आपल्या श्वासात वसवूयात. शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानातील मंगल भावनेने आपणही विचारशलाका पूर्ण करूया. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजी जो आदिपुरुखी अखंडित. हीच संतांची प्रार्थना आणि हीच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा हाच महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. रामकृष्ण हरी.

वारि समता आणि विश्वकल्याण याविषयी दिलीप देशपांडे चारठाणकर यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशलाका हा कार्यक्रम आपण ऐकलात नमस्कार परभणी या अंतर्गत. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका उषा मंगेशकर यांच्या स्वरातील भक्तिगीत.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. गीतरचना वसंत बापट यांची होती, संगीतकार होते यशवंत देव. आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील. गीतरचना आहे संत ज्ञानेश्वरी यांची,

स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं सुषमा जोशी यांचं. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम. भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐका सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत नामदेव यांची गीतरचना. संगीतकार आहेत प्रभाकर पंडित.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत नामदेव यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते प्रभाकर पंडित.

आपण ऐकत आहात रामदास कामत यांच्या स्वरातील संत गोरा कुंभार यांच्या स्वरातील यांची गीतरचना, संगीतकार आहेत यशवंत देव।

रामदास कामत यांच्या स्वरातील संत गोरा कुंभार यांची गीतरचना, संगीतकार होते यशवंत देव. कार्यक्रमात यानंतर ऐका आशा भोसले यांच्या स्वरातील संत जनाबाई यांची गीतरचना, संगीतकार आहेत वसंत प्रभू.

अशा भोसले यांच्या स्वरातील संत जनाबाई यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते वसंत प्रभू. कार्यक्रमात यानंतर एका समूह स्वरामध्ये देशभक्तीपर गीत.

समूहस्वरामध्ये देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका आशा भोसले यांच्या स्वरातील. गीतरचना सुभाष जैन यांची आहे, संगीतकार आहेत त्रिवेणी भवानी.

आशा भोसले यांच्या स्वरातील सुभाष जैन यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते त्रिवेणी भवानी. आणि श्रोतेहो, याबरोबरच मंगल प्रभात या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐकूयात काही संदेश.

0: कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण। श्रोतेहो आता ऐकूयात कृषीवाणी या कार्यक्रमांतर्गत खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी दिलेली माहिती।
4: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर अनिकेत अंबादासराव पाटील, माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र वसमत जिल्हा हिंगोली येथे संशोधन सहयोगी कृषी विद्या या पदावर कार्यरत आहे। शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीप हंगामातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याबद्दल सविस्तर जाणून घेऊत। शेतकरी बंधूंनो, तण खाई धन ह्या म्हणीप्रमाणे सध्या तणाचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे, कारण विविध प्रकारची तणे मुख्य पिकांसोबत हवा, सूर्यप्रकाश आणि जागा या मुख्य घटकांसाठी स्पर्धा करतात। त्यामुळे मुख्य पिकास अन्नद्रव्ये, पाण्याची कमतरता भासते। अन्नधान्य पिकांच्या उत्पादनात जवळपास 30 ते 40% एवढ्या प्रमाणात लक्षणीय घट हे फक्त आणि फक्त तणांमुळेच होते। शेतकरी बंधूंनो, विविध पिकांमध्ये पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी विशिष्ट असतो, जसे की मुग आणि उडदामध्ये 15 ते 30 दिवसाचा, बाजरीमध्ये 15 ते 35 दिवसाचा, खरीप ज्वारी, सूर्यफूल, सोयाबीन, भुईमूग यामध्ये जवळपास 15 ते 45 दिवसाचा आणि भुईमूग पसऱ्यामध्ये कापूस आणि तूरमध्ये 20 ते 60 दिवसाचा हा पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी असतो। याच कालावधीमध्ये तण नियंत्रण करणे अत्यंत गरजेचे असते। शेतकरी बंधूंनो, हे तणांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आपणास एकात्मिक तण व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे आहे। एकात्मिक तण व्यवस्थापन म्हणजे सोप्या भाषेत तणांचे सर्व उपलब्ध पर्याय एकत्रपणे अवलंब करून तण नियंत्रण करणे होय। खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, ज्वारी आणि कापूस ही महत्त्वाची पिके आहेत। पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात तणे पिकांशी स्पर्धा करतात, पर्यायी पिकांची वाढ खुटते आणि उत्पादनात घट होते। त्यामुळे विविध प्रकारच्या तण व्यवस्थापन पद्धतीची माहिती आज आपण जाणून घेऊत। शेतकरी बंधूंनो, तणांचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टीने काही पद्धती आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने प्रतिबंधात्मक उपाय आहेत, त्यामध्ये

0: प्रमाणित आणि स्वच्छ बी पेरणीसाठी वापरावे. कुजलेले शेणखत किंवा प्रामुख्याने कंपोस्ट खताचा वापर करावा. तणे फुलोऱ्यात येण्यापूर्वीच काढणे. पाण्याचे पाट, इतर पाणथळ जागा तणमुक्त ठेवावीत. अवजारे व जनावरे ज्ञान करताना तणांचे बी एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरणार नाही याची काळजी घ्यावी. हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय आहेत. शेतकरी बंधूंनो, काही निवारणात्मक पण उपाय आहेत, जसे की मशागतीय किंवा यांत्रिक पद्धत, ज्यामध्ये प्रामुख्याने जमिनीची पूर्व मशागत, आंतरमशागत, जसे पूर्व मशागतीमध्ये कोळपणी, खुरपणी, आंतरपीक, तसेच आंतरपीक पद्धती, पिकांची योग्य अशी जमिनीरूप फेरपालट, पिकांच्या अवशेषांचे आच्छादन करणे आणि जांभूळ वाई देणे, ह्या काही निवारणात्मक तण नियंत्रणाच्या पद्धती आहेत. शेतकरी बंधूंनो, ह्या दोन पद्धतीशिवाय जो प्रामुख्याने प्रचलित असा उपाय आहे तो आहे रासायनिक तण नियंत्रण, ज्यामध्ये प्रामुख्याने उगवणपूर्वक तणनाशक आणि उगवणपश्चात तणनाशक वापरले जातात. उगवणपूर्व तणनाशक ही अशी असतात की जी पीक पेरल्यानंतर ती उगवण्याच्या पूर्वी आणि तण उगवण्याच्या पूर्वी जी वापरली जातात त्यांना उगवणपूर्व तणनाशक म्हणतात. ह्याचं एक उदाहरण मला द्यावेसे वाटते, जसं की अट्रॅझिन हे उगवणपूर्व तणनाशक आहे जे मक्यामध्ये वापरलं जातं. काही उगवणपश्चात तणनाशके आहेत, जी तणनाशके पीक उगवल्यानंतर किंवा तण उगवल्यानंतर फवारली जातात अंदाजे 15 ते 25 दिवसांनी, त्यांना आपण उगवणपश्चात तणनाशके म्हणतो. याचं मला एक उदाहरण द्यावेसे वाटतं, टेम्बोट्रायन जे मका पिकामध्ये वापरलं जातं. शेतकरी बंधूंनो, या व्यतिरिक्त मला आज तणनाशके फवारताना घ्यावयाची काळजी याबद्दलही सांगावेसे वाटते. लेबल नीट वाचूनच आणि विद्यापीठ शिफारशीनुसारच तणनाशके वापरावीत. ढगाळ आणि पावसाळी वातावरणात तणनाशके फवारणी करण्याचे टाळावे. फवारणी यंत्र फवारणीपूर्वी एकदम स्वच्छ करावेत. जमिनीत ओलावा असताना फवारणी करावी. शेतकरी बंधूंनो, जर तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा जर वापर करत असाल तर फ्लॅट फॅन नोझलचाच वापर करावा. शेतकरी बंधूंनो, पिकातील तण व्यवस्थापनासाठी बहुआयामी एकात्मिक व्यवस्थापन दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा आहे, जेणेकरून तणाचा प्रादुर्भाव आणि नुकसान टाळता येईल आणि पीक उत्पादनात लक्षणीय वाढ मिळवता येईल.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकला. तर आजच्या कार्यक्रमात खरीप पिकातील एकात्मिक तण व्यवस्थापन आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजी याविषयी डॉक्टर अनिकेत पाटील यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. श्रोतेहो, यानंतर आरोग्यम, धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
2: मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये दोन अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे दोन हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोन्सचं प्रमाणही कमी होतं, आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो, तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
3: श्रोतेहो, आरोग्यम, धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.
1: परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
2: नमस्कार श्रोत्याहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटिरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य, बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे LED दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटिरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्यदृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटिरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटिरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
0: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते तृप्ती देशपांडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10. श्रोतेहो, सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: अवदताम्। प्रशासनेन संसूचितं यत् अस्य वर्षस्य जून मास पर्यन्तं देशे प्रायः 49,55,55 कोटि उपयोक्तारः यूपीआई इत्यनेन सह सम्बद्धाः जाताः इति वार्ताः।
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत। श्रोते हो, सकाळचे 7 वाजता आहेत। आता जाणून घ्या आमच्या दिवसभर प्रसारित होणाऱ्या विविधरंगी कार्यक्रमांची रूपरेषा।

श्रोतेहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 भक्तिरंग हा प्रायोजित कार्यक्रम, यामध्ये आषाढी विशेष कार्यक्रम एक गाव आम्ही विठ्ठलाचे नाम, याविषयी डॉक्टर तुकाराम गरुड यांनी दिलेली माहिती आम्ही प्रसारित करणार आहोत. हा प्रायोजित कार्यक्रम सकाळी 7:40 आपण ऐकू शकणार आहात. त्यानंतर 7:45 भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8:40 पायीवारी पंढरीची, संत तुकाराम महाराज यांच्या दिंडीची सराडी अकलूज या ठिकाणी होत असलेल्या रिंगण सोहळ्याचं थेट प्रसारण आम्ही मुंबई केंद्रावरून सकाळी 8:40 सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:10 लखलख चंदेरी, यामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. यामध्ये इन्साफ, इम्तिहान, इन्साफ आणि इश्क है तुमसे या चित्रपटातील गीतं आपण ऐकू शकणार आहात. सकाळी 9:35 राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 10:00 मिश्र संगीताचा कार्यक्रम, यामध्ये स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या स्वरातील, त्याचबरोबर पारंपरिक कोळीगीत आणि एक नाट्यगीत आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:15 एक ही फिल्म के गीत, यामध्ये इतिहास या चित्रपटातील गीत आम्ही प्रसारित करणार आहोत. गीत रचना समीर यांच्या आहेत, संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा श्रोत्यांच्या आवडीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या कार्यक्रमामध्ये संत तुकाराम महाराज यांचे काही अभंग आणि त्यांचा थोडक्यात परिचय आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. 11:05 पुराने यादे पुराने गीत संकलन निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. 11:35 साहित्य संस्कृती यामध्ये मनीषा आंधळे यांचं काव्यवाचन. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं. 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर श्रोते हो सायंकालीन प्रसारण सभेमध्ये 7:30 शेतशिवार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. या कार्यक्रमात खरीप पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी संवाद

यामध्ये सहभाग आहे वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. शेतशिवार या कार्यक्रमाअंतर्गत खरीप पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीचा संवाद आपण ऐकणार आहात. यामध्ये सहभाग आहे वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचा. आकाशवाणी परभणी केंद्रावरून दुपारी 12 वाजेपर्यंत कार्यक्रम प्रसारित होत असतात. त्यानंतर आकाशवाणी मुंबई आणि आकाशवाणी दिल्ली केंद्राचे कार्यक्रम आमच्या केंद्रावरून सहक्षेपित केले जातात.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz त्याचबरोबर एफ एम बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवत जा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. यानंतर थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातमीपत्रे प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना निवेदन सादर. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी, तर धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांसाठी 22 कोटींच्या निधीला मान्यता. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काल सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशाने विकासाचा वेग पकडला असून संसदेतील सकारात्मक, तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी गेल्या महिनाभरात भारतानं अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्वाची भूमिका बजावतात असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. नीट पेपरफुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल जंतर मंतरहून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान सीजेपीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन नड्डा यांना सादर केलं. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधी मंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतर मंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं काल जाहीर केलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल क्रांती चौक परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. लातूरमध्ये विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा

0: राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातल्या सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या श्री संत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध तीर्थक्षेत्रांच्या 115 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. या आराखड्यामुळे वारकरी, भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचं महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या 203 वर्गखोल्यांना 22.19 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत अतारांकित प्रश्न दाखल केला होता. नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. या इमारतीसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून 20 निवासस्थानांचं बांधकाम केलं जाणार आहे. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचं कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पादुका पूजन आणि अश्वपूजन करून पालखीचं स्वागत केलं. अकलूज इथं पालखीचा गोल रिंगण सोहळा झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कवेदंड इथं चौथा रिंगण सोहळा पार पडला. ही पालखी आज कुर्डू मुक्कामावरून अरणकडे प्रस्थान करेल. आषाढी एकादशीचा सोहळा येत्या शनिवारी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जवळच्या पंढरपूर इथं होणाऱ्या यात्रेत भाविकांसाठी स्वच्छता, शुद्ध पेयजल, मोफत आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, फिरती शौचालय इत्यादी सुविधा पुरवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे राम शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काल ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबवण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 22 जुलै रोजी धाराशिव इथं भाजपच्या वतीनं जिल्हाभर वृक्षारोपण आणि संगोपन अभियान सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर किमान एक झाड लागेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. परभणी इथं येत्या 24 जुलैला नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी राष्ट्रव्यापी अभियान होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दिंडोरीचे श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महाराष्ट्रातून बोधगया इथं दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून बोधगया इथं 10 एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबई

0: मुंबईत दादर रेल्वे स्थानकावरून काल बोधगयेला जाणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हवामान. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर कोकणात इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावं, पंतप्रधानांचं आवाहन. आणि यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:21 होत आहेत. आता ऐकूयात काही संदेश.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी प्रसारभारतीचं न्यूज ऑन इअर हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम आपल्या मोबाईल फोनवर. त्याचबरोबर आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाच्या संदर्भात आपण 220-890 आणि STD कोड 024252 या दूरध्वनी क्रमांकावर फोन करून दिलेल्या वेळेमध्ये आपल्या आवडीचे गीतं आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवू शकता. हॅलो आकाशवाणी आणि स्वर लहरी हे श्रोत्यांच्या आग्रहाखातर पुन्हा जवळपास 1 तासाचे कार्यक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 024252 220-890.
5: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव मराठी गीतांवर आधारित असणारा आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम स्वर लहरी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश करायची आहे आणि आपल्या फरमाईश गीताचा आनंद आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेऊ शकता. तेव्हा आपल्याला दूरध्वनी करायचा आहे 024252 220-890 या क्रमांकावर आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर शनिवारी सकाळी 11:05 ते 12:00 तेव्हा जास्तीत जास्त श्रोत्यांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे. तेव्हा ऐकायला विसरू नका स्वरलहरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

सुरलरी आणि आकाशवाणी हॅलो आकाशवाणी हे दोन्ही कार्यक्रम आमच्या केंद्रावरून आपण ऐकू शकता. त्यासाठी

आपण दूरध्वनी क्रमांक 220-890 त्यासोबत STD कोड 02452 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करून आपल्या आवडीचे गीतं आणि संवाद देखील आपण साधू शकता. सकाळचे 7:25 होत आहे. थोड्याच वेळात दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडं नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलत झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती ॲम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात. तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ ॲम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात. आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाचे अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटासुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती ॲनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं

तर होतच होतं, पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी, याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते, त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले, जेणेकरून एक अंदाज. ही हा जो डेटा आहे, ही जी माहिती खूप महत्त्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण, तर त्याचा उगम कुठं नक्की होत आहे, आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो, किंवा पाण्यातनं निर्माण, पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात, किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी, तर त्या बरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही, आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल, तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल, तात्काळ ती उपाययोजना केली जाते, जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते. आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून, नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते, तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात, त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत, अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं, हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कशाप्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या, प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल, त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते. आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे, त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो, किंवा तिथं टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते, किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत स्तुत्य आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला, त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन, आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढच्या मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालू असतात, चालत असतात रस्त्यानी, त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडंसं टाईम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील, जेणेकरून वारकं तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय आहे ती उपलब्ध असेल, याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनंच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय, जसे मी आत्ता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं, किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या वेळ ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं, याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टीमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना, तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा, हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात.

0: याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे त्यात ते होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसीलमध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना एखादा निर्णय एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं कसं करायचं कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार ते टँकर किती वाजता निघणार कुठं पोहोचणार कुठं ते खाली होणार तिथं काय व्यवस्था आहे ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करू. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ह्या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद कम्युनिकेशन याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामधील काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोचणं हे पण खूप महत्त्वाचं असतं. आणि हे जो म्हणजे संवाद समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्त्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी नियोजन कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी यशदाचे महासंचालक डॉक्टर सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमातसुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम

भक्तिरंग हा प्रायोजित कार्यक्रम आषाढी वारीनिमित्त आहे. एक गाऊ आम्ही विठ्ठलाचे नाव आणि यामध्ये सहभाग आहे डॉक्टर तुकाराम गरुड यांचा.

या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबडापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका।

एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, केला राज्य भारत चाले ऐसा, लावणी मृदंग श्रुती टाळा घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, तुका म्हणे महापातकी पतीत, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. संत तुकाराम महाराज, विठ्ठल नाम साधना हीच या कलियुगामध्ये परिपूर्ण आहे, इतर साधना करण्याची गरज नाही. सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आम्ही इतर ईश्वर प्राप्तीच्या वाटा ज्या कठीण आहेत व अस्पष्ट आहेत त्या मोडीत काढल्या आहेत आणि हा हरिनामाचा राजमार्ग प्रशस्त केला. नामसाधना तीन प्रकारे होते, नामस्मरण, नामचिंतन आणि नामसंकीर्तन. नामस्मरण हे वैयक्तिक साधन असून त्यासाठी चित्ताची शुद्धता आणि मनाची एकाग्रता लागते, म्हणून त्याचे सर्वच अधिकारी ठरत नाहीत. नामचिंतनासाठी चित्ताची एकाग्रता तशीच बुद्धीची दिव्यता लागते, तरच नामाच्या सामर्थ्याचे चिंतन होते. त्याचे हे अधिकारी अल्पच, म्हणून संतांनी सर्वसामान्यासाठी सामूहिकरित्या करता येईल अशी नामसंकीर्तन साधना दिलेली आहे. यामध्ये भजन करणारा किंवा ऐकणारा त्याची चित्तशुद्धी कमी असेल, समूहामध्ये तेथील वातावरणामुळे सहजच थोडी उन्नत होते. तसेच त्याला सामूहिक भजनामध्ये पूर्ण वेळ नाही तरी थोडाफार मनाची एकाग्रता लाभते आणि त्याच्या पदरात साधनेचा काही ना काही भाग पडतोच. म्हणून नामसंकीर्तन ही साधना आजच्या कलियुगामध्ये प्रभावी आहे. संघही शक्ती कलौयुगे, कलियुगामध्ये सांघिकरित्या होणारी कामे परिणामकारक असतात. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, सेवू ब्रह्मरस आवडीने, वारकरी संतांनी सामूहिक भजनासाठी वाद्याची जोड दिली आहे. त्यात मृदंग, विणा आणि टाळ याचा समावेश आहे. हे तिन्ही वाद्य सत्वगुणप्रधान असून त्याच्या संगतीत भजन घडते. भजन म्हटले की संताचे शब्द, त्याचा स्पष्ट उच्चार आणि भगवद्भाव उभा राहणे अपेक्षित आहे. ते अशा भजनातूनच शक्य आहे. याउलट जर पेटी तबला घेतला तर गायन होते व रजोगुण प्रधानतेमुळे करमणूक विरंगुळा होतो. म्हणून असे गायन परमार्थामध्ये अपेक्षित नाही. त्याही पलीकडे ढोलकेतुंतुने अशा वाद्यासोबत होणारे गायन तमोगुणाकडे नेते आणि भोगप्रधानतेकडे जाते आणि ते हानिकारक आहे. संत भजन सत्वगुण प्रधानतेने नामाचा स्पष्ट घोषाबरोबरच झाले पाहिजे. म्हणून नामसंकीर्तन ही साधना संतांनी भजनासाठी निवडली आहे. त्याद्वारे जास्तीत जास्त भाविकांना एकत्र साधनाही करता येईल आणि त्यांना काही ना काही पारमार्थिक फळ निश्चित लाभेल. तुका म्हणे महापातकी पतीत, होती जीवनमुक्त हेळा मात्रे. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी या भजनाचा सर्वांना उपयोग होतो असे सांगतात. त्यातही ते म्हणतात, महापातकी पतीतसुद्धा जीवनमुक्त होतो. याचा अर्थ असा आहे की असा एखादा पातकी व्यक्ती भजनामध्ये एकाग्र झाला तर काही क्षणापुरते तो विषय आणि विश्व

0: विसरलेला असतो, तो काळ जीवनमुक्तीचा काळ नसतो. संत नित्यमुक्त कारण ते विरक्त असून विषयापासून दूर असतात आणि ते नामसंकीर्तनाला जोडलेले असतात. हे नामसंकीर्तन जीवाला काही काळापुरते जीवनमुक्त बनविते, म्हणून ही भजनाची थोरवी. तुकामने इथे भजन प्रमाण काय तो रोपण जाळावेते.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणारे आणि श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखाना आंबळापूर तालुका परभणीचे ज्येष्ठ मार्गदर्शक ॲडव्होकेट नच्ची जाधव काका.

प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग हा आपण ऐकलात. यामध्ये आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एक गाऊ आम्ही विठ्ठलाचे नाम यामध्ये सहभाग होता डॉक्टर तुकाराम गरुड यांचा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यमलहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. आता प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमांतर्गत तत्पूर्वी ऐका काही संदेश.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: दहा लाखांची लॉटरी मला.
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना। खरीप हंगाम 2026।
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

आशा भोसले यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. गीतरचना होती पी सावळाराम यांची, संगीतकार होते वसंत प्रभू. आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमांतर्गत कार्यक्रमातलं यानंतरचं भावगीत ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरातील. आरती प्रभू यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील आरती प्रभू यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि श्रोतेहो, याबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या

बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या एफआयएच युथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा एफआयएच युथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एचएस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर.

भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी आणि FIH यूथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन

0: आणि मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: श्रोतेहो नमस्कार. राम कृष्ण हरी. पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबार आहे. जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेले आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने ह्यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही AI ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरचं पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचं पार्किंगसाठी QR कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही QR कोडद्वारे हे करायचं आहे.
0: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता. तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे. यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात. खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे, परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या पेठेसाठी येतात. विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठलाचरणी प्रार्थना आहे.
0: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले, पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
3: खूप बरं वाटतंय. म्हणजे मी जो अभंग ऐकला होता, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो का गरीब हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात. म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं. तर सगळे खुश आहेत, आनंदी आहेत आणि मी आभार मानतो सरकारचे.

0: विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी कर्मयोगे ही आणिक। याचा अर्थ कोणी ध्यान मार्गानं, कोणी सांख्य मार्गानं, तर कोणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात। मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात। या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो। लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी।
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं जे आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा सुनियोजित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे। कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे। आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे।
0: वारी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे। नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत। प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो। इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं। हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे। वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो। याविषयी अधिक माहिती दिलीये माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी।
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचा आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे। तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत। तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत। त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत। त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत। त्यासोबत आपले 11 आरोग्यरथ आहेत। त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे। प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे। औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना लोक वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत। सर्वसाधारणतः मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत येतात आणि त्यामुळे त्यांच्या गुडघे दुखे असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊनामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात। आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण तात्काळ सेवा देतो। आपल्याकडे 102 ॲम्ब्युलन्स आहेत। आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 ॲम्ब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत। प्रत्येक बुथवर एक आपल्या ॲम्ब्युलन्स आहे। त्यासोबतच 108 ॲम्ब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत। एका पालखीमध्ये 108 ॲम्ब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक ॲम्ब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो।
0: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली। काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला। यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या।
3: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि

0: प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजवून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण, आणि बाबांनो वायू प्रदूषण, आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण. हे इतके गंभीर गंभीर प्रश्न आहेत, परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे. आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासावाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लास्टिक जाळू नका. आणि हे प्लास्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे. आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लास्टिक वापरू नका, असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
2: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी. चाललो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबुनी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगा आहे पिढ्याने पिढ्या राहू शकतो पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण खाऊ न गुटका, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फाटका, झाला गुटका बंदी मावा कोण होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितलं यंदा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याची होई बक्कळ तारामुळे दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावू तारी, आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी, रामकृष्णारी चला जाऊया पंढरपुरी, रामकृष्णारी बरसाव्या सरी वसरी चिंब भिजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी, गोलाकार उभे राहतात. नामगजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली आहे

0: वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी
1: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्या, उभे रिंगण 2 होत्या. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशीहांडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर स्वतःच तुकाराम महाराज मोकळा अश्व असतो, या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो. आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वर्षे वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो. आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99-100 वर्षेवाले पण रिंगणात पळतात. तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही. विठूला याकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो.
0: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो. चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी.
2: हा अनुभव म्हणजे ना, एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे. आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकरांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथेच अर्पण करायची.
3: बरेच असे भक्त आहे जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे.
2: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत. आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरा असं.
3: वर्षा, किती वर्षापासून तुम्ही हे करताय?
2: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते.
3: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
2: हो येतोय.
3: आणि काय वेगळा अनुभव आला का?
2: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे.
3: वर्षा, ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण.
2: रामकृष्ण.
0: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबा रायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता वेळ झाली आहे लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम ऐकण्याची. कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत ऐका, इम्तिहान या चित्रपटातील.

आपण ऐकत आहात कुमार सानू आणि बेला शेंडे यांच्या युगल स्वरातील. फैज अनवर यांची गीतरचना, संगीतकार आहेत अन्नू मलिक.

कुमार सानू आणि बेला शिंदे यांच्या युगलस्वरातील इम्तिहान या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना फैज अनवर यांची होती, संगीतकार होते अन्नू मलिक. आपण ऐकत आहात लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका इन्साफ या चित्रपटातील. सूर आहे प्रवेज गायत्री आणि सहकाऱ्यांचा. गीतरचना समीर यांची आहे, संगीतकार आहेत आनंद मिलिंद.

इन्साफ या चित्रपटातील परवेज गायत्री यांच्या स्वर आणि सहकारी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना समीर यांची होती, संगीतकार होते आनंद मिलिंद. आपण ऐकत आहात लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, इश्क है तुमसे या चित्रपटातील.

0: उदित नारायण अलका याज्ञिकांनी सहकाऱ्यांच्या स्वरातील इश्क है तुमसे या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती हिमेश रेशमिया यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 मीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 9:35 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम आम्ही छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 10:01 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला एका स्वप्नील बांदोडकर आणि साधना सरगम यांच्या युगलस्वरातील अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. तत्पूर्वी ऐका काही जाहिराती.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग.

0: उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना।
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
0: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।

0: Sadhana Sargamani, Swapnil Bandodkar यांच्या युगल स्वरातील गीत आपण ऐकलत. संगीतकार होते अवधूत गुप्ते.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐका अनंत पांचाळ आणि शैला चिखले यांच्या स्वरातील पारंपरिक कोळी गीत.

0: अनंतपांच्या शैला चिखले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील पारंपरिक कोळीगीत आपण ऐकलं. आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत

0: तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्स वर. श्रोतेहो, सकाळचे 10:16:30 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत एक ही फिल्म के गीत. या कार्यक्रमांतर्गत आज ऐका इतिहास या चित्रपटातील गीतं. गीतरचना समीर यांच्या आहेत, संगीतकार आहेत दिलीप सेन, समीर सेन.

अलका याज्ञिकांनी कुमार सानू यांच्या युगल स्वरातील गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं आणि शेवटचं गीत आहे का. अनुराधा पोडवाल आणि के पप्पू यांच्या स्वरातील

अनुराधा पौडवाल आणि के पप्पू यांच्या स्वरातील इतिहास या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. रचना होती समीर यांची, संगीतकार होते दिलीप सेन, समीर सेन. आणि श्रोते हो, याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. आता वेळ झाली आहे गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाची. तर सुरू करूयात सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

श्रोते हो, आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम केंद्रित आहे थोर समाज सुधारक संत त्याचबरोबर जनतेला परमार्थाबरोबरच संसार आणि परमार्थ यांची साथ घालून देणारे थोर संत संत तुकाराम महाराज यांच्यावर देवशयनी एकादशी ही 25 जुलै 2026 रोजी आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यातून पंढरपूर यात्रेसाठी अनेक भाविक भक्त जात असतात. आता तर बाहेर देशातील पाहुणे देखील या वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये पंढरपूरकडे जाताना आपणाला दिसून येतात. आजच्या कार्यक्रमात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत संत तुकाराम महाराज यांच्याविषयी. त्यांच्याविषयी जाणून घेण्याअगोदर आपण ऐकूयात एक छानसा अभंग.

श्रोते हो, संत तुकाराम महाराज यांचे नाव तुकाराम बोलोबा आंबिले असे होते. पुणे जिल्ह्यातील इंद्राई नदीच्या काठी वसलेल्या देहू या गावी दिनांक 21 जानेवारी 1608 रोजी संत तुकाराम यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव कनकाई असे होते. संत तुकाराम महाराज यांना रखुमाबाई आणि जिजाबाई अशा दोन पत्नी होत्या. रखुमाबाई या सुरुवातीच्या म्हणजे पहिली पत्नी त्यांची होती आणि जिजाबाई ही त्यांची दुसरी पत्नी होती, जिला आवली असे देखील संबोधले जात होते. संत तुकाराम यांनी वयाच्या 18व्या वर्षीच जीवनातील अनेक संकटांना सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली. भीषण दुष्काळामध्ये वयाच्या 18व्या वर्षी आई वडील आणि आपली पहिली पत्नी आणि तिचा मुलगा हे अन्न पाण्यावाचून अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये मरण पावले आणि त्यातूनच विरक्त होऊन संत तुकाराम यांनी या संसाराबरोबरच परमार्थाकडे आपला एक दिनचर्या म्हणून किंवा पांडुरंगाच्या भक्तीमध्ये ते लीन व्हायला सुरुवात झाली. तसे पांडुरंगाची भक्ती त्यांच्या कुटुंबामध्येच पिढी जात अर्थात पिढ्यानपिढ्या केली जात होती. पंढरपूरची वारी देखील सतत त्यांच्या घरातून केली जात असे. संत तुकाराम यांच्याविषयी आणखी जाणून घेण्यापूर्वी आपण असाच एक त्यांचा लोकप्रिय अभंग ऐकूयात, ज्यामध्ये त्यांनी आईचं आणि गर्भाशयातील बाळाचं नातं काय आहे याविषयी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.

श्रोतेहो, संत तुकाराम यांना महादेव, विठोबा, नारायण हे तीन मुलं होते, तर भागूबाई ही एक मुलगी होती. संत तुकाराम यांचे कुटुंब तसे पाहिले तर सदन होते. सदन म्हणजे त्या काळामध्ये त्यांच्याकडे दुकानदारी, शावकारी होती. मात्र काही कारणाने, वेगवेगळ्या कारणाने दुष्काळामध्ये यांच्यावर अतिशय हलाकीची आणि गरिबीची परिस्थिती ओढवली. यातच यांची कुटुंबे, आई वडील, त्यानंतर पत्नी आणि मुलगा देखील मरण पावले. त्याचबरोबर विरक्त होऊन मोठा भाऊ देखील निघून गेला. संत तुकारामांनी अशा वेगवेगळ्या दुःखांना पचवीत विठ्ठल नामाकडे आपला आश्रय म्हणून विठ्ठल नामस्मरणामध्ये ते लीन झाले.

नामाची भक्ती ते करत. श्रोते हो, काही लोककथामध्ये संत तुकारामांचे वेगवेगळे उदाहरणं प्रचलित आहेत. जसं की संत तुकाराम एकदा बाजारामध्ये मिरच्या विकण्यासाठी गेले असता लोकांनी त्यांच्या मिरच्या कोण्या भावात न्यावे हे लोकांनी ज्यावेळेला त्यांना विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं जे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे तुम्ही याचा भाव द्या. म्हणजे कोणत्याच गोष्टीची आसक्ती किंवा लालसा न राहिलेला हा माणूस सतत पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन झाला. त्या काळामधील धर्म मार्तंडांनी संत तुकाराम यांना अतिशय छळण्याचा त्याचबरोबर त्यांच्यावर जलस किंवा जळाऊ वृत्तीने त्यांच्या ज्ञानाचा उहापोह केला किंवा त्यांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न केला. तशा परिस्थितीत देखील संत तुकारामाने आपली पांडुरंगावरची भक्ती किंचितही कमी न होऊ देता 4500 वरून 500 पेक्षा जास्त अभंग आणि इतर साहित्य लिहिण्याचं काम केलं.

विठ्ठल भक्तीमध्ये संत तुकाराम एवढे तल्लीन होत असत की तहान भूक विसरून अखंड विठ्ठल

श्रोतेहो, संत तुकाराम यांच्या रचनेमधील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे गाथा, अर्थात तुकाराम गाथा. असं म्हणतात की त्या काळातील धर्म मार्तंडांनी संत तुकारामांना यांचा हा सर्व, ज्याला आपण खजिना असं म्हणू, हा इंद्रायणी नदीमध्ये

बुडवण्यासाठी भाग पाडले. मात्र त्यांची भक्ती, त्याचबरोबर ईश्वराप्रतीची आसक्ती हे सर्व पाहून इंद्रायणी नदीमध्ये बुडवलेली ही गाथा, हे अभंग अक्षरशः कोरडे होऊन वरती आल्याचं सांगितलं जातं. संत तुकाराम महाराज हे किती ज्ञानाने मोठे होते. 16व्या 17व्या शतकामध्ये त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर या धर्म मार्तंडांना वेदाचा अर्थ तुम्हाला काय माहीत, खरा अर्थ वेदाचा आम्ही जाणतो, अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना किंवा अशा प्रकारचे स्पष्टोक्तीपणाने सांगितलं. त्याचबरोबर त्या काळातील अंधश्रद्धा, धर्मद्वेष यावर संत तुकारामांनी परखड मत व्यक्त केले होते. संत तुकाराम महाराजांच्या ज्ञानाची प्रचिती या अभंगावर आपणास येते की त्या काळामध्ये देखील त्यांनी आपल्या आजूबाजूला असलेली जी वृक्षवल्ली आहेत ते किती महत्त्वाचे आहेत हे त्या काळामध्ये सांगितले होते.

श्रोतेहो, संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानाची, त्यांच्या अलौकिक बुद्धीची यावरून कल्पना आपणास येते की त्या काळामध्ये देखील वृक्षवल्ली हे आपणासाठी किती महत्त्वाचे आहेत हे त्यांनी 1660 दशकामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराज यांच्याविषयीचा कार्यक्रम आपण ऐकत आहात गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून.

श्रोतेहो, संत तुकाराम महाराज यांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते. ज्ञानदेवी रचला पाया, तुका झालाशी कळस. संत तुकाराम महाराज यांचे आदर्श संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यासारखे थोर संत त्यांचे आदर्श होते. संत तुकाराम महाराज यांचे बाबाजी चैतन्य हे गुरु म्हणून संबोधले जातात.

आषाढी पायीवारी पंढरीची, यामध्ये आषाढी वारी यामध्ये संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्या पालख्या असतात त्यांना प्रमुख स्थान दिले जाते. आषाढी वारी ही 25 जुलै 2026 रोजी आहे. त्याच निमित्ताने आज आपण संत तुकाराम महाराज यांच्याविषयीशी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. श्रोतेहो, अशा या थोर संत महात्म्याचं 9 मार्च

1650 साली अवघ्या वयाच्या 43व्या वर्षी असं म्हणतात त्यांनी वैकुंठगमन केले, सदेह वैकुंठगमन केले. पण याविषयी अनेक जाणकारांचे वेगवेगळे मत आहेत. वयाच्या 43व्या वर्षीच संत तुकाराम महाराजांनी वैकुंठगमन का करावे असे देखील बऱ्याच जाणकार लोकांचे मत आहे. कार्यक्रमात आपण शेवटचं एक अभंग ऐकूयात आणि या कार्यक्रमातून आपला सर्वांचा निरोप घेण्याची वेळ देखील जवळच आलेली आहे. तर सुरुवातीला ऐकूयात एक छोटासा अभंग.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.

0: खरीप हंगाम 2026
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: खरीप हंगाम 2026.
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: श्रोते हो, आता ऐकूयात कार्यक्रम पुराणे यादे पुराणे गीत. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन आहे सीमंतिनी कुंडीकर यांचं. तर ऐकूयात पुराणे यादे पुराणे गीत.
5: नमस्कार श्रोते हो, पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेमध्ये सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. श्रोते हो, 60-70 दशकातील छान छान गाणी मी आपल्यासाठी निवडली आहेत आणि या छानशा गाण्यांचा आनंद आपण आज पुराणी यादे पुराणे गीत मधून करून घेणार आहोत. चला तर मग आता थोडाही वेळ न लावता सुरू करूयात आजचा पुराणी यादे पुराणे गीत हा बहारदार कार्यक्रम. श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव तुमच्या आवडते लाडके फोन इन कार्यक्रम हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी आता एक तास भर प्रसारित होणार आहेत. डायल करा 220-890 हा नंबर आणि ऐका आपला संवाद फोन इन कार्यक्रमातून दर बुधवारी सकाळी 11:05 हॅलो आकाशवाणी आणि दर शनिवारी सकाळी 11:05 स्वरलहरी. जरूर ऐका हे फोन इन कार्यक्रम. श्रोते हो, पहिलंच गीत आपण ऐकणार आहोत पेंगेस्ट या चित्रपटातील. हे गीत आहे छोड दो आचल. श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि सदाबहार रोमॅन्टिक युगल गीतांपैकी असणारं हे एक गाणं आहे. देवानंद आणि नूतन यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं खोडकर संवाद, मधुर चाली आणि हलका फुलका रोमॅन्टिक अंदाज आजही हे गाणं अनेकांना मोहून टाकतं, हो ना. श्रोते हो, पेंगेस्ट हा 1957 प्रदर्शित झालेला चित्रपट. हे गाणं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या स्वरातलं आहे. एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं रचलेलं आहे मजरूह सुलतानपुरी यांनी. मजरूह सुलतानपुरी हे हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज गीतकार. साधे, सहज आणि भावपूर्ण शब्द हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. अनेक दशकांपर्यंत हिंदी चित्रपटांना अजरामर करणारी अशी छान छान गाणी मजरूह यांनी दिलेली आहेत. एस डी बर्मन यांच्याबद्दल बोलताना भारतीय लोकसंगीत, बंगाली संगीत आणि शास्त्रीय संगीताचा सुंदर संगम आपल्या चालींमध्ये त्यांनी केलेला आहे आणि त्यांची गाणी आजही संगीतप्रेमींच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. तर असं हे खास गाणं. या गाण्यामध्ये किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजातील चैतन्य आणि एस डी बर्मन यांची लयबद्ध संगीत यामुळे हे आजही गाणं ताजं तवानं वाटतं. श्रोते हो, हे गाणं देवानंद आणि नूतन यांच्या सर्वाधिक लोकप्रिय रोमॅन्टिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. चित्रीकरणातील नैसर्गिक अभिनय, खट्टाळ संवाद आणि लयबद्ध संगीतामुळे हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतरही प्रचंड लोकप्रिय झालं आणि आजही आकाशवाणीवरूनही तुम्ही हे गाणं बऱ्याचदा ऐकता, हो ना. चला तर मग ऐकूयात पेंगेस्ट चित्रपटातील हे छानसं गाणं.

0: 1957 साली 9-2-11 हा चित्रपट आला आणि त्यातलंच हे छानसं गाणं आज मी आपल्यासाठी निवडलं आहे, आँखों में क्या जी. अत्यंत लोकप्रिय खटाळ आणि रोमॅन्टिक युगुल गीत आपल्याला मी ऐकवणार आहे. श्रोते हो, देवानंद आणि कल्पना कार्तिक यांच्यावर चित्रित करण्यात आलेला असून त्यांच्यातील प्रश्नोत्तरांच्या शैलीतील शब्दरचना आणि मधुर चाल यामुळे हे गाणं आजही रसिकांच्या आवडीचं आहे. 1957 साली 9-2-11 हा चित्रपट, या चित्रपटातील हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी. मजरूह सुलतानपुरी यांचं गीत एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. पुन्हा तेच किशोर कुमार यांचा खटाळ आवाज आणि आशा भोसले यांचा मधुर स्वर यांचा सुंदर संगम या गाण्यात आपल्याला अनुभवायला मिळतो. बहुआयामी गायक आणि अभिनेता संगीतकार किशोर कुमार, नैसर्गिक उत्साही आणि भावपूर्ण गायकीमुळे हिंदी चित्रपट संगीताला मिळालेली एक वेगळी ओळख म्हणजे किशोर कुमार. आणि आशा भोसलेंचं म्हणाल तर विविध शैलीतील गाणी सहजतेनं गाणाऱ्या ह्या सर्वात महान पार्श्वगायिकांपैकी आशा भोसले ह्या एक छान गायिका. रोमॅन्टिक, गझल, पॉप, लोकसंगीत अशा अनेक प्रकारांमध्ये छान छान गाणी त्यांनी आपल्याला ऐकवलेली आहेत, हो ना. तर श्रोते हो, 1957 सालच्या 9-2-11 चित्रपटातील आँखों में क्या जी हे गाणं म्हणजे प्रेमाच्या निराकस भावनांना खटाळ संवादांची साथ लाभलेली एक सुंदर संगीतकृती. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना एस डी बर्मन यांनी दिलेली मधुर चाल आणि किशोर कुमार आशा भोसले यांच्या सुरेल आवाजानं हे गीत सदाबहार ठरलेलं आहे. तेव्हा ऐकूयात हे सदाबहार गीत.
1: पहला बादल

1972 साली कारवा हा चित्रपट आला होता. पिया तू अब तो आजा हे गाणं सर्वांच्या ओठावर आजही आहे, पण या चित्रपटातलं गाणं मी आपल्यासाठी निवडलं आहे, कितना प्यारा वादा है. श्रोते हो, 72 साली आलेल्या या चित्रपटातलं हे अतिशय लोकप्रिय आणि मधुर रोमॅन्टिक असं ड्युअल सॉन्ग आहे, जितेंद्र आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं. प्रेमातील विश्वास, सोबत आणि भविष्यातील सुंदर स्वप्न अशा या भावना या गीतातून व्यक्त होतात. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत मजरूह सुलतानपुरी यांनी रचलेलं आहे, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. प्रेमात दिलेलं वचन, आयुष्यभराची साथ आणि सुरेल संगीताचा सुंदर मिलाफ अनुभवायचा असेल ना, तर कारवा चित्रपटातील कितना प्यारा वादा है हे गीत नक्कीच आठवतं. मजरूह सुलतानपुरी यांच्या शब्दांना आर डी बर्मन यांनी दिलेली मोहक चाल आणि मोहम्मद रफी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी हे गीत आजही प्रत्येक पिढीच्या मनात तितक्याच प्रेमानं जपलं गेलेलं आहे. तेव्हा हे छानसं गीत आता ऐकूयात आपल्या पुराणी यादे

श्रोते हो, आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना 1967 साली अँड इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातलं एक छानस बहारदार असं गीत मी आपल्यासाठी निवडलं आहे, अकेले अकेले कहाँ जा रहे हो. तर श्रोते हो, शम्मी कपूर आणि शर्मिला टागोर यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं हे गीत शम्मी कपूर यांच्या उत्स्फूर्त अभिनयामुळं आणि शर्मिला टागोर यांच्या मोहक उपस्थितीमुळं हे गाणं विशेष गाजलं होतं. 1967 सालचा अँड इव्हिनिंग इन पॅरिस हा चित्रपट, या चित्रपटामध्ये मोहम्मद रफी यांचा आवाज शम्मी कपूर यांना तंतोतंत जुळतो. हसरत जयपुरी यांची रचना आणि शंकर जयकिशन यांचं संगीत यांच्या एकत्रीकरणामुळं गाजलेलं हे छानसं गाणं. या गाण्यात शम्मी कपूर यांची उत्साही शैली, मोहम्मद रफी यांचा जोशपूर्ण आवाज, शंकर जयकिशन यांचं आकर्षक संगीत यामुळं हे गाणं आजही सदाबहार मानलं जातं. हसरत जयपुरी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे गीतकार. प्रेम, विरह आणि आनंद अशा विविध भावनांना त्यांनी अत्यंत सोप्या आणि काव्यमय शब्दात व्यक्त केलं आहे. शंकर जयकिशन यांच्यासोबत त्यांची जोडी विशेष गाजली आणि शंकर जयकिशन म्हणजे 50 आणि 60 दशकातील ही जोडी सर्वात यशस्वी संगीतकारांपैकी एक होती. भारतीय शास्त्रीय संगीत, पाश्चात्य वाद्य संगीत आणि मधुर धून यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या संगीतातून आपल्याला नेहमीच दिसून येतो. श्रोते हो, रोमॅन्टिक गाण्यांचा उल्लेख झाला की शम्मी कपूर यांची दिलखुलास शैली आणि मोहम्मद रफी यांचा जादुई आवाज आपल्याला आठवतो. यांच्या जोडीची खास खास गाणी आजही रसिकांच्या मनामध्ये आहेत. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात अँड इव्हिनिंग इन पॅरिस या चित्रपटातील अकेले अकेले कहाँ जा रहे.

0: आणि श्रोते हो, या सदाबहार गाण्यांसह मी आता आपली मैत्रीण सीमंदिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुराणी यादे पुराणे गीत या मालिकेतून पुन्हा पुढच्या कार्यक्रमात भेटण्यासाठी, छान छान बहारदार गाणी तुम्हाला ऐकवण्यासाठी आणि छानशी माहिती तुमच्या समोर सादर करण्यासाठी. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा सीमंतिनीला निरोप द्या. टेक केअर अँड बाय बाय.
1: पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम आपण ऐकलात. संकलन निवेदन होतं सीमंतिनी कुंडीकर यांचं. श्रोतेहो, पुराणी यादे पुराणे गीत हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 1447.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 1447.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात आपल्या रेडिओ संचावर, त्याचबरोबर आपल्या मोबाईल फोनवर देखील. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकू शकता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन एअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम. आता वेळ झाली आहे कार्यक्रम साहित्य संस्कृती ऐकण्याची. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मनीषा आंधळे यांचं काव्यवाचन. सहनिवेदन आहे सुषमा कुलकर्णी यांचं.
4: श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं, सर्व रसिक श्रोत्यांचं, वाचन प्रेमींचं आणि साहित्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, असं म्हणतात आयुष्यात चांगली माणसं असणं हेच खरं भाग्य असतं, कारण ती फक्त आपल्या सुखाची सोबत करत नाहीत तर दुःखातही आधार बनून उभी राहतात. अशा माणसांना आपण

0: नकळत दुखावलं तर नात्यांचा आधारच कमकुवत होतो आणि आयुष्याची श्रीमंती हरवते. श्रोते हो, या सुविचारासोबत सुरू करूयात आजच्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाला. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मनीषा आंधळे यांचं काव्यवाचन. चला तर मग ऐकूयात.
1: नमस्कार श्रोते हो, आज मी माझ्या कविता सादर करत आहे. तर माझी कविता आहे प्रीती. प्रीती ही एक संवेदनशील भावना आहे, परंतु या भावनेमध्ये एक अनामिक असा आत्मविश्वास आहे आणि प्रियकर किंवा प्रियसी यांच्या व्यक्तिमत्वातून तो वेळोवेळी प्रतीत होत असतो. तर अशाच आशयावर आधारित ही कविता आहे प्रीती. तू जात आहेस मला सोडून, तू जात आहेस मला सोडून, पण तू नक्कीच येशील परतून. तू जात आहेस मला सोडून, पण तू नक्कीच येशील परतून, जेव्हा कानावर पडतील तुझ्या मधुर मंद स्वर. जेव्हा कानावर पडतील तुझ्या मधुर मंद स्वर, गालावर पडेल तुझ्या बरसणारी सर. तू नक्कीच येशील परतून, तू नक्कीच येशील परतून, जेव्हा दिसतील तुला रंगीत गुलाबांचे ताटवे. जेव्हा दिसतील तुला रंगीत गुलाबांचे ताटवे, भोवती बागडणाऱ्या फुलपाखरांचे थवे. तू नक्कीच येशील परतून, तू नक्कीच येशील परतून, जेव्हा दिसतील तुला रेंगाळणाऱ्या पाऊल वाटा, खडकाला भिडणाऱ्या सागराच्या लाटा. जेव्हा दिसतील तुला रेंगाळणाऱ्या पाऊल वाटा, खडकाला भिडणाऱ्या सागराच्या लाटा. मी आहे इथेच उभी, मी आहे इथेच उभी, तसुभरही हलणार नाही. मी आहे इथेच उभी, तसुभरही हलणार नाही. ठाऊक आहे मजवरची प्रीती तुझी ढळणार नाही, ठाऊक आहे मजवरची प्रीती तुझी ढळणार नाही. यापुढील माझी कविता आहे गोंदण. गोंदण म्हणजेच शरीरावर आपण जी कलात्मकरित्या गोंदवण करून घेतो ती गोंदवण नसून ही मनावर प्रीतीची गोंदण आहे. तर कविता आहे गोंदण. तुझ्या प्रीतीचे गोंदण अंगभर गोंदवले मी, तुझ्या प्रीतीचे गोंदण अंगभर गोंदवले मी, तुझ्या सौभाग्याचे लेणे माझ्या भाळी ल्याले मी. तुझ्या प्रीतीचे गोंदण अंगभर गोंदवले मी, तुझ्या सौभाग्याचे लेणे माझ्या भाळी ल्याले मी. तनही तू मनही तू, तनही तू मनही तू, माझाच आनंद घनही तू. श्वास तू ध्यास तू, श्वास तू ध्यास तू, अंतरीची आस तू. अथांग गर्दीतही नजर तुझवरी ठरते, अथांग गर्दीतही नजर तुझवरी ठरते, तू दिसल्यावर माझी मीन उरते. नकळत घेतले ओढून तुझ्या प्रीतीचे बंधन, नकळत घेतले ओढून तुझ्या प्रीतीचे बंधन, अंगभर गोंदवले मी तुझ्या प्रीतीचे गोंदण. नकळत घेतले ओढून तुझ्या प्रीतीचे बंधन, अंगभर गोंदवले मी तुझ्या प्रीतीचे गोंदण, अंगभर गोंदवले मी तुझ्या प्रीतीचे गोंदण. या पुढील कविता आहे माझी विरहाच्या क्षणा. कित्येकदा आपण पाहतो की कधी कधी प्रेमी योगील किंवा नवदाम्पत्य ज्यांचं की नुकतंच मिलन झालेलं आहे, परंतु कोणत्या ना कारणे त्यांना विरहाच्या क्षणाला देखील सामोरे जावे लागत आहे. आणि असा विरहाचा क्षण म्हणजे अगदी त्यांचा जीव बाहेर काढणारा हा क्षण आहे. तर या क्षणाचं वर्णन करण्याचं मी प्रयत्न केला आहे. कविता आहे विरहाच्या क्षणा. नुकत्याच जुळल्यात प्रीतीच्या तारा, नुकत्याच जुळल्यात प्रीतीच्या तारा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा. नुकत्याच जुळ्यात प्रीतीच्या तारा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा. अंगभर ल्यायली दागिने ती, अंगभर ल्यायली दागिने ती, केसांवरती माळीला गजरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा. गालावरती पसरली लालिमा, गालावरती पसरली लालिमा, खुलतोय चेहरा तिचा लाजरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा.

हात प्रीतीचे गळ्यात गुंफिले, हात प्रीतीचे गळ्यात गुंफिले, उतरल्या काळ जात नजरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा। बहरून आला वसंत प्रीतीचा, बहरून आला वसंत प्रीतीचा, अंगभर मोहरला मोगरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा, करू दे रे क्षण प्रीतीचा साजरा, करू दे रे क्षण प्रीतीचा साजरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा। यापुढील माझी कविता आहे पावसाचे वर्णन करणारी। पाऊस हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो, लहान बालकासाठी, तरुणांसाठी, वयोवृद्धांसाठी, प्राणी पक्ष्यांसाठी, अर्थातच हा प्रत्येकाला आपल्या आपल्या परीने वेगळा आनंद देतो। तर या पावसाचे वर्णन मी करण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे। पावसाच्या सरी

विरहाच्या क्षणात थांबणार रे जरा, विरहाच्या क्षणात थांबणार रे जरा, करू दे रे क्षण प्रीतीचा साजरा, करू दे रे क्षण प्रीतीचा साजरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा, विरहाच्या क्षणा थांबणारे जरा। यापुढील माझी कविता आहे पावसाचे वर्णन करणारी। पाऊस हा प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो, लहान बालकासाठी, तरुणांसाठी, वयोवृद्धांसाठी, प्राणी पक्ष्यांसाठी, अर्थातच हा प्रत्येकाला आपल्या आपल्या परीने वेगळा आनंद देतो। तर या पावसाचे वर्णन मी करण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे। पावसाच्या सरी, टिपटिप पडणाऱ्या सरी, पावसात भिजण्याची हौस, टिपटिप पडणाऱ्या सरी, पावसात भिजण्याची हौस, लांब सडक रस्त्यावर भिजत जाण्याची मौज, टिपटिप पडणाऱ्या सरी, पावसात भिजण्याची हौस, लांब सडक रस्त्यावर भिजत जाण्याची मौज, तळ हातावर टपटप बरसणारी सर, तळ हातावर टपटप बरसणारी सर, पापणीवरून गालावर ओघळणारी सर, साचलेले पाणी कुठे ठेचकाळत चालणे, साचलेले पाणी कुठे ठेचकाळत चालणे, मनातले गुज काही सरी सवे बोलणे, बरसणाऱ्या सरी सवे मन ताजे तवाने, बरसणाऱ्या सरी सवे मन ताजे तवाने, ओठांवर अलगत ये हृदयातील गाणे, पावसाच्या सरी सवे मन एवढे बोलके व्हावे, पावसाच्या सरी सवे मन एवढे बोलके व्हावे, मनातील मळबसारे सरी सवे हलके व्हावे, मनातील मळबसारे सरी सवे हलके व्हावे। यानंतर माझी पुढील कविता जी आहे ती देखील पावसावरच आधारित आहे। आणि या कवितेमध्ये आपण पाहणार आहोत की पाऊस हा प्रत्येकाला आपापल्या परीने कसा वेगळा आनंद देतो। रे पावसा, कवितेचे शीर्षक आहे रे पावसा। रे पावसा मी पाहिलंय तुला, रे पावसा मी पाहिलंय तुला, दऱ्या खोरे माळ राणे तुला कुशीत घेण्यास तरसताना, रे पावसा मी पाहिलंय तुला, दऱ्या खोरे माळ राणे तुला कुशीत घेण्यास तरसताना, तूही झोकून देऊन मिठीत त्यांच्या बरसताना, तूही झोकून देऊन मिठीत त्यांच्या बरसताना, रे पावसा, रे पावसा मी पाहिलंय तुला, उन्हाने भेगाळलेल्या कोरड्या जमिनीत मुरताना, रे पावसा मी पाहिलंय तुला, उन्हाने भेगाळलेल्या कोरड्या जमिनीत मुरताना, भर पावसात बळीराजा ओलं बियाणं पेरताना, रे पावसा, रे पावसा मी पाहिलंय तुला, रे पावसा मी पाहिलंय तुला, तरुण पोरींना भिजवून त्यांची छेड काढताना, तरुण पोरींना भिजवून त्यांची छेड काढताना, असाच आहे हा म्हणून त्यांनी तुझ्यावर चिडताना, रे पावसा, रे पावसा, रे पावसा मी पाहिलंय तुला, उन्हाळ पोरांच्या अंगावर बेधडक कोसळताना, रे पावसा मी पाहिलंय तुला, उन्हाळ पोरांच्या अंगावर बेधडक कोसळताना, हाताचे तळवेवर करून त्यांनी सैरा वैरा पळताना, रे पावसा, रे पावसा मी पाहिलंय साऱ्यांना, रे पावसा मी पाहिलंय साऱ्यांना, तुझ्या बरसल्याने चिंब ओले हसताना, रे पावसा मी पाहिलंय साऱ्यांना, तुझ्या बरसल्याने चिंब ओले हसताना, हताश होती हे सारे मात्र तू नसताना, हताश होती हे सारे मात्र तू नसताना। यापुढील माझी जी कविता आहे त्या कवितेचं शीर्षक आहे उत्तरायण। उत्तरायण कविता म्हणजे आपल्या आयुष्यातील उत्तरार्ध, आयुष्यातील उत्तरार्ध म्हणजेच वृद्धत्व। तर या वृद्धत्वाकडे काय असतं? या वृद्धत्वाकडे आपल्याला सांगण्यासारखं बरंच काही असतं, परंतु त्यांची अडचण ही असते की त्यांचं कोणी ऐकून घेणारं नसतं। तर चला आपण अशाच एका वृद्ध स्त्रीजवळ जाऊया आणि तिला बोलकं करण्याचा प्रयत्न करूया। तर कवितेचं शीर्षक आहे उत्तरायण। अंगभर काढलेली सुरकुत्यांची नक्षी, अंगभर

पडलेली सुरकुत्यांची नक्षी, हरवलेली आठवण शोधणारे तुझे नयन पक्षी. अंगभर काढलेली सुरकुत्यांची नक्षी, हरवलेली आठवण शोधणारे तुझे नयन पक्षी. काय शोधत असते शून्यातील नजर, काय शोधत असते शून्यातील नजर, आकाशात ऋतून बसलेली दिवसभर. घडून गेलेल्या साऱ्या इतिहासाचे पट, घडून गेलेल्या साऱ्या इतिहासाचे पट की घडणाऱ्या काळजीचे सावट. कोणती कहाणी तुझ्या थरथर ओठात, कोणती कहाणी तुझ्या थरथर ओठात, कोणती गाणी तुझ्या सुरकुतल्या पोटात. कोणती कहाणी तुझ्या थरथर ओठात, कोणती गाणी तुझ्या सुरकुतल्या पोटात. तुझ्याचसाठी काढलेले जीवनाचे काही क्षण, तुझ्याचसाठी काढलेले जीवनाचे काही क्षण, घालविण्या काही क्षणापुरते तुझे एकटेपण. तुझ्याचसाठी काढलेले जीवनाचे काही क्षण, घालविण्या काही क्षणापुरते तुझे एकटेपण. सांगून टाक साऱ्या व्यथा वेदना, सांगून टाक साऱ्या व्यथा वेदना, काही ठेवू नको मनात. सांगून टाक साऱ्या व्यथा वेदना, काही ठेवू नको मनात. अन्यथा जळून जाईल सारे तुझ्या शरणात, अन्यथा जळून जाईल सारे तुझ्या शरणात. यापुढील माझी कविता आहे प्रतिबिंब. प्रतिबिंब म्हणजे आपल्याला आपल्याच अंतर्मनातील ठाव घेणारी ही कविता होय. कित्येकदा आपण असा प्रयत्न करतो की आपण आपलेच अंतर्मन जाणून घ्यावे, परंतु आपल्याला आपलेच अंतर्मन आपल्याला साथ देऊ शकत नाही आणि आपण त्याला जाणून घेऊ शकत नाही. कसे ते कवितेमधून मी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. तर कवितेचे शीर्षक आहे प्रतिबिंब. प्रतिबिंब. निळ्याशार पाण्यात पाय सोडून बसले, निळ्याशार पाण्यात पाय सोडून बसले, पाण्यात पडलेले माझेच प्रतिबिंब दिसले. निळ्याशार पाण्यात पाय सोडून बसले, पाण्यात पडलेले माझेच प्रतिबिंब दिसले. हेलावणाऱ्या प्रतिबिंबाला न्याहाळून पाहू लागले, हेलावणाऱ्या प्रतिबिंबाला न्याहाळून पाहू लागले. माझ्या मनाचा शोध मीच घेऊ लागले. पाण्याचे थेंब उकलिता डोळे सारे ओले चिंब, पाण्याचा थेंब उकलिता डोळे सारे ओले चिंब. मनीचे गुज उकलिना माझेच प्रतिबिंब. पाण्याचे थेंब उकलिता डोळे सारे ओले चिंब. मनीचे गुज उकलिना माझेच प्रतिबिंब. माझेच प्रतिबिंब मी न जाणू शकले, माझेच प्रतिबिंब मी न जाणू शकले. ओळखले मी मला असे मी न म्हणू शकले. माझेच प्रतिबिंब मी न जाणू शकले, ओळखले मी मला असे मी न म्हणू शकले. हेलावून पाय मग मी अगणित उठविले वलय, हेलावून पाय मग मी अगणित उठविले वलय. विस्कटून टाकले सारे माझ्याच प्रतिबिंबाचे आशे, विस्कटून टाकले सारे माझ्याच प्रतिबिंबाचे आशे. तर अशी ही स्वतःच्याच मनाचा ठाव घेणारी प्रतिबिंब कविता. त्यानंतर माझी पुढील जी कविता आहे, ही कविता म्हणजे आपण सर्वजण आपण आपले जगलेले बालपण होय. आपण पाहतो की वरचेवर वृक्षांची संख्या कमी होत आहे, पण आपण आपल्या बालपणात हे वैभव वारेमापपणे चाकलेले आहे. आणि मी तर विशेष माझ्या वडिलांनी आणि आईने लावलेल्या फळांच्या बागेतच आम्ही लहानपणापासून वाढलेलो आहोत. तर अचानकपणे आपल्याला एखादे चित्र दिसावे आणि सारे बालपण आपल्या सरसर डोळ्यासमोरून जावे, अशा प्रकारची ही कविता आहे चित्र. असे काही रम्य मला तुझ्यात दिसले, असे काही रम्य मला तुझ्यात दिसले. तुझ्यामुळे पुन्हा एकदा माझे बालपण हसले. असे काही रम्य मला तुझ्यात दिसले, तुझ्यामुळे पुन्हा एकदा माझे बालपण हसले. फेर धरून घातलेले चिमुकल्या हातांचे रिंगण, फेर धरून घातलेले चिमुकल्या हातांचे रिंगण. ओल्या मातीच्या गंधाने सजलेले अंगण. फाटकावरती अलगद कमानीला टेकलेली, फाटकावरती अलगद कमानीला टेकलेली. चमेलीची वेल किंचित जरा झुकलेली, फाटकावरती अलगद कमानीला टेकलेली. चमेलीची वेल किंचित जरा झुकलेली. आगळेच रूप

रूपरंग आगळेच रुबाब, आगळेच रूपरंग आगळेच रुबाब, ताटव्यात सजलेले नानाविध गुलाब, येणाऱ्याच्या स्वागतास अंगणात सदैव उभा, येणाऱ्याच्या स्वागतास अंगणात सदैव उभा, अंगावरती फुले उधळीत सुवर्णमय सोनसाफा, येणाऱ्याच्या स्वागतास अंगणात सदैव उभा, अंगावरती फुले उधळीत सुवर्णमय सोनसाफा, बांबूचा आधार घेत चढणारी घाई घाई, बांबूचा आधार घेत चढणारी घाई घाई, शुभ्र फुले उधळणारी गंधमयी शुभ्र जुई, बांबूचा आधार घेत चढणारी घाई घाई, शुभ्र फुले उधळणारी गंधमयी शुभ्र जुई, किंचितच जणू आभाळाशी भिडलेले, किंचितच जणू आभाळाशी भिडलेले, परसातील नारळ ताडमाड वाढलेले, किंचितच जणू आभाळाशी भिडलेले, परसातील नारळ ताडमाड वाढलेले, सारे घर जिच्या पावित्र्यात भिजलेले, सारे घर जिच्या पावित्र्यात भिजलेले, भर मध्ये अंगणात वृंदावन सजलेले, चांदण्यांचा लेऊनी अंगावरती साज, चांदण्यांचा लेऊनी अंगावरती साज, रातराणी फुललेली बारमाई हमखास, चांदण्यांचा लेऊनी अंगावरती साज, रातराणी फुललेली बारमाही हमखास, झाडा फुलांसमवेत माझे बालपण नाचले, झाडा फुलांसमवेत माझे बालपण नाचलेले, मनाच्या कोपऱ्यात अजून अलगद जपलेले, कुंपणाविन सजलेले झाडा फुलांनी सुंदर, कुंपणाविन सजलेले झाडा फुलांनी सुंदर, तुझ्यातही दिसे मज माझे बालपणीचे घर, तुझ्यातही दिसे मज माझे बालपणीचे घर। तर अशी ही चित्र कविता। यानंतर माझी कविता आहे, तिचे शीर्षक आहे वय। हा निसर्ग नियम आहे की वरच्यावर आपले वय वाढतच जाणार आहे आणि हा नियम सर्वांसाठीच लागू होतो आणि सर्वांसाठीच सारखा आहे, परंतु या वाढत्या वयातही आपण आपले बालपण किंवा तारुण्य जपण्याचा जर प्रयत्न केला तर या वाढणाऱ्या वयावर देखील आपल्याला विजय मिळविता येणे सहज शक्य आहे। म्हणजेच वाढत्या वयातही आपण आपले छंद आपल्या आवडी जोपासल्या तर नक्कीच हे वाढते वय म्हणजेच वृद्धत्व आपल्यासाठी आनंददायी प्रवास होऊ शकतो। कवितेचे शीर्षक आहे वय। हरकत नाही वय खुशाल वाढावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, वाढत्या वयात कुठेतरी तारुण्य दडावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, वाढत्या वयात कुठेतरी तारुण्य दडावे, वयाने खुशाल पांघरावी रपरपणारी कातडी, वयाने खुशाल पांघरावी रपरपणारी कातडी, मन कवळीक त्याच्या दुलईला जोडावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, कवितेच्या ओळीतून हळुवार डोकावे अन काव्याच्या अंतःकरणाला भिडावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, रम्यतेची घ्यावी वारे माप अनुभूती, रम्यतेची घ्यावी वारे माप अनुभूती, रमणीय काव्यावर हृदय फेकावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, सौंदर्याला नसते वयाची चाड, सौंदर्याला नसते वयाची चाड, वयावर तरी काऊ का कुढावे, सौंदर्याला नसते वयाची चाड, वयावर तरी काऊ का कुढावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, फिरुनी जन्म न येई, फिरुनी जन्म न येई, काळा आड जाण्याआधी, फिरुनी जन्म न येई, काळा आड जाण्याआधी, दडलेले तरुण मन देहाबाहेर काढावे, दडलेले तरुण मन देहाबाहेर काढावे, हरकत नाही वय खुशाल वाढावे, वाढत्या वयात कुठेतरी तारुण्य दडावे। यानंतर माझी पुढील कविता जी आहे ती आहे समांतर रेषा। बऱ्याचदा आपण पाहतो की दोन सोबतच चालणाऱ्या व्यक्ती, मग भले ते दोन मित्र असो, भाऊ भाऊ बहीण भाऊ असो, पती पत्नी असो, हे दोघे निसर्ग नियम म्हणून सोबत चालतात, कुठेतरी यांचे मतभेद असतात, परंतु तरी देखील हे दोन समांतर रेषेप्रमाणे अखंड आपल्या सोबतच चालत राहतात दोघं एकमेकांच्या सहाय्याने। तर कवितेचे शीर्षक आहे समांतर रेषा।

0: तू आणि मी दोन समांतर रेषा, तू आणि मी दोन समांतर रेषा, वेगवेगळ्या बिंदूतून निघणाऱ्या. तू आणि मी दोन समांतर रेषा, वेगवेगळ्या बिंदूतून निघणाऱ्या, निरंतर सोबत धावणाऱ्या, निरंतर सोबत धावणाऱ्या, निरंतर सोबत चालणाऱ्या, एकमेकांना न छेदणाऱ्या, एकमेकांना न भेदणाऱ्या. आपण वाकत नाही जराही, आपण वाकत नाही जराही, एक मात्र नक्की तरीही. आपण सोबत तर असू आयुष्यभर, आपण सोबत तर असू आयुष्यभर, सोबत तर चालू निरंतर, तू आणि मी आपण दोघे समांतर, तू आणि मी आपण दोघे समांतर. धन्यवाद. या ठिकाणी मला माझ्या कवितेचे सादरीकरण करू दिल्याबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राचे आणि सर्व सहाय्यक टीमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण मनीषा आंधळे यांचं स्वरचित काव्यवाचन ऐकलं. श्रोते हो, आता कार्यक्रमातून निरोप घेण्याची वेळ, पण पुन्हा आपण भेटणारच आहोत आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी 11:35. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपला या कार्यक्रमातून निरोप घेते. आपण मात्र वाचत रहा, वाचनावर भरभरून प्रेम करा आणि आपल्याही लेखणीतून असेच साहित्य निर्मिती हो अशी आशा करूयात. मराठीमध्ये असं म्हटलं आहे, वाचाल तर वाचाल, तर आपणही वाचनाचा आनंद घ्या. मी मात्र आपणा सर्वांचा आता कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.
2: साहित्य संस्कृती या अंतर्गत मनीषा आंधळे यांचं काव्यवाचन आपण ऐकलं. सहनिवेदन होतं सुषमा कुलकर्णी यांचं. आणि श्रोते हो, याबरोबरच साहित्य संस्कृती हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. 12:12 थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळते आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेर श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घरातील कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे.

0: तुझे चरण देख लिया सावरे सुंदर रूप मनोहर।
1: वा वा अगदी विठ्ठलमय झालायस रोहित।
0: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे। अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली।
1: हो
0: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात। मन विठ्ठल भक्तीत लीन होत। आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात।
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे, पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात।
1: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर।
0: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे, ऑलराऊंडर। पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक,
1: हो अगदी हिरो। पण एक गोष्ट आहे बर का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते। पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत कामं करायची।
0: आणि मला ना बाबा आठवतात। एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच। सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे, तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं। मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी। माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो। तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस।
1: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही?
0: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो।
1: वा, हा विचार खरंच चांगला आहे। आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं। ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का?
0: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे। आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो।
1: कोणता रे?
0: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी। अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले। म्हणजे ते निरेचं स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना।
1: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना।
0: मला सुद्धा तसंच वाटायचं। मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे। खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ।
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास, खरंच। रस्त्यावर लाखो लोक पण ढकलाढकली, चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र।
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो।
1: खरी गोष्ट आहे। आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात। आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली।
0: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात। पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी आहे सांग।
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात।
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असतं, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ।
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित

0: कदाचित आषाढाबरोबर एखादी गोड आठवणही दारा तुम्ही असेल.
1: उघडते मी दार. हा
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता. त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे, वारीची शिकवण हीच नाही का, सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
0: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला. क्षणभर वाटलं बाबा आले की काय. ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोर यामोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
1: बरोबर. हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो. पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
0: तोही 3 स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
1: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
1: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय या, मी तुमची वाट पाहतोय.
0: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख. पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही. आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
0: बरोबर. मला एक सांग, म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
1: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुते.
0: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
1: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
0: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
2: मलाही तोच प्रश्न पडला होता. म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
1: वा. पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
2: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
1: वा.
2: म्हणून ते हलकं होतं.
1: माझे काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असतं.
0: वा, खरंय का? आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटतं. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
2: हो ना. मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
1: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
0: करेक्ट. आणि आधार

0: ला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
1: अगदी.
2: मागे की नाही एक वाचनात आलो होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की, कारण विठ्ठल रखमाईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन मारीत चालतात ना.
0: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
2: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
0: बरं, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबू देण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी, हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी?
1: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जात
2: आणि प्रत्येक वेळेला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
0: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
1: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
2: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
0: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
2: हो ना, खरंय.
1: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो, एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
0: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
2: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
0: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
1: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
0: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना. राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
2: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
1: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
0: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
2: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
0: मागे बघ, ते दिंडीमधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारलं नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
2: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
1: अगं, आज तू फारच भावुक झाली आहेस.
0: सुखदा, काय आषाढाला ना की जरा असं होतच.
2: अगदी. कुणी अभंग गातो, कुणी टाळ वाजवतो, कुणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
1: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
0: वा वा वा वा, हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता.
2: आणि त्यानंतर प्रेम.
0: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
1: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
2: रोहित, बघितलंस का रे
0: काय ग,
2: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
0: अरे हो
1: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
0: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय, वेड लावणारा.
2: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
1: म्हणजे काय ग सुखदा?
2: अगं तुला माहित नाही का,

0: आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळणं असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
1: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
2: अगं, हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर्स, शेंगदाणा, आमटी असा भरगच्च मेनू सुखदानी बनवलेला आहे.
0: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल, मी करते सगळं काही.
1: चल, मीही मदत करते तुला.
2: चला चला चला. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात. आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं, आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम, तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
0: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करते, आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता, 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप आहेत आणि त्या आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून

0: असं कार्यक्रम मला खूप आवडते.
1: अरे वा, धन्यवाद.
0: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोष, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे. आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
0: ताई जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा?
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर
0: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम मी रुपेश गुजराती बोलतो.
1: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
1: बोला.
3: माझं असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विजाडतो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्यात आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते
2: सुंदर
3: मधली मधुली का मॅडम पण त्यात पार्टिसिपेट करतात.
2: बरोबर.
3: मला धांगे मॅडम, दिनेश आरवतकर, नेहा खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्या कुठलाही असो आकाशवाणी इकडे वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकत आहोत. त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या याच्यानुसार शेतकऱ्यांचं म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण.
2: बरोबर.
3: ही सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. त्यांना असं सगळ्यांना सगळ्या ठिकाणी वाचन होत नाही. माझं कानावर पडलं वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आधार फोफावतो. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन नाही तर म्हणजे कुठेतरी चांगलं हे नाही तर ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात भजन भक्तिगीत भावगीत ते सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं देशात काय चाललं हे सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठी मधून हिंदी मधून विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक मुंबई पुणे असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं यात काही शंकाच नाही.
1: हो अगदी.
2: किती छान गोष्ट आहे कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम या सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम दिलेत.
3: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
2: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो आजारांवर देत असतो तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या. त्यांनी पण चांगलं आपल्याला
1: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात.
3: तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम दिसतच मिळतात.
2: ऋतुबदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत. धन्यवाद. नमस्कार.
4: नमस्कार, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
1: हा बोला.
4: आकाशवाणीचे कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही. इतके सुंदर कार्यक्रम असतात ते. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट. आणि ते हे पण आपले दिनेश आरावतकर हे घेत होते करत होते तो कार्यक्रम ना. म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून. तो मला त्यांच्याकडून मिळाला विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते. छान झालं तो कार्यक्रम खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं एकमेकांची.

0: एकमेकांचं आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. तुम्ही दिनेश आडावटकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा त्या पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल
1: चाललंय काम. खरं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते, तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता सुचित्रा साठेंना बोलवलं होतं, बरोबर ना? धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अत्तक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमांमध्ये, तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो असे अनेक कार्यक्रम
1: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतू बदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
2: तर म्हणजे अशा असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
1: नक्की.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला।
1: हाँ जी, शरद कल्याण मी आकाशवाणी बद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आय ग किती छान गोड सांगितलं
1: म्हणजे तर काही भाऊ खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत आणि आता या आता 24 तारखेला या गुरुवारी आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दी बद्दल एक कविता केल्याची वाचून दाखवू।
0: हो हो अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, सोहळ्याला आनंद आले पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम। आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी, आकाशवाणीवरून ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी। आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे न्याय। म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे, श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे। आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा, उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा।
0: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल।
2: धन्यवाद।
0: नमस्कार।
3: हॅलो।
0: हा बोला।
3: हॅलो भाई नमस्कार।
0: हा आपलं नाव सांगा।
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवाड तालुका शिव जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो।
0: हा बोला बोला।
3: लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीरामचे फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मी फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मन की बात एवढं छान आणि ते जिनावर दिनेश आडवतकर सर त्यांचं बी ऐकतो मी आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे।
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून, खरोखर खूपच छान,
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली।
3: आकाशवाणी भक्तीवर माझा खूप विश्वास आहे ताई।
0: हो हो धन्यवाद।
2: धन्यवाद।
0: नमस्कार। तर श्रोतेहो खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो। आत्ता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं, जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय, वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं, पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे। या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं,
2: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्च मध्ये, तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं, केवळ महिलाच नाहीत आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं, जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेरिंग करते।
0: अगदी खरं आहे। आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या, तसंच आपण छाया वारंगे यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती। बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतात ते।
2: नमस्कार। नमस्कार।
4: हॅलो।
0: हा बोला।
4: नमस्कार।

0: हा मी डोंगरे बोलते, मोहरा डोंगरे बोलून. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला आता बाळपूर तडकर, नीलम प्रभू तेच सगळे बोलतात असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत, वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय, त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात, कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो, विहार आपला बदलतो, तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
1: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
2: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतंय की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
2: तसंच वर्षा दीक्षित यांची नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयीच त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा.
3: हा रोहित कुंभार बोलते सातारा.
2: हा बोला.
3: हा सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याचे कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
2: ओके.
3: शिक्षिका वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत.
2: बर, धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
4: हॅलो.
2: हा बोला.
4: हा मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोदी गोदी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई. हा ती मालिका पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो 9 वाजता 9 ते 9:20 आहे त्या कार्यक्रम मी ऐकते ना असं नाही कर पण त्यावेळेला ते
2: करत
4: असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे मी स्वतः त्यामुळे ती पुस्तकं जर समजा विनंती करते मी ती पुस्तकं समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही तर ती तशी नितीन साळुंखे लिखित कशी ऐकतोय पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल आम्हाला पुस्तकं वाचायला तर आनंद होईल.
1: धन्यवाद.
4: विनंत
2: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात. आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिटं शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1988 पासून मी आकाशवाणीवर गायतोय. मला बी आय ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजेकर, मीना सरैया, सुनंदा जोग, नीलम प्रभू, बाळ कुलकर्णी, माधव कुलकर्णी,
2: अरे वा,
1: असे सगळ्या निवेदक मला निवेदकांची नाव मला लक्षात आहेत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारव, रसधारा, रसरंजन, बाबा तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावती चावणी चार पक्षाची ऐकवली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमाचं आठवण जाग्या झालं की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणी माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवडून एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
0: अभिप्राय कळवता येईल.
1: कळवता येईल.
2: खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.
0: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग ह्याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती

0: एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला त्याच्यातून जाणवतं.
1: सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश अडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो, जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः, लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
0: नक्कीच.
2: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
0: नमस्कार. हां बोला. हां बोला, आपलं नाव सांगा.
4: अनिल नाईक बोलतोय.
0: हां बोला.
4: मला मंगला खाजिरकरांनी घेतलेली खमंडांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषदास दादरकर यांनी माणिक वर्मांची माणिक वर्मांचा बोलल्या तेही मला खूप आवडलं.
1: हो हो, धन्यवाद
0: धन्यवाद
4: धन्यवाद. नमस्कार.
1: मध्यंतरी पंडित निळकंठभाऊ अभ्यंकर यांच्याविषयी, म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठभाऊ अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती, तीही अतिशय सुरेल झाली होती.
0: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्यांनी सुद्धा सांगितलं की वार कुठलाही असला तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत, कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं. कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्या तशा ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो.
1: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
0: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो. आणि तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत, आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
1: ऐकू शकतात. फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी युट्यूब वर ते कार्यक्रम उपलब्ध होतात. आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाऊनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईल मध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा. तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं.
0: नक्कीच. त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो, कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात. अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच.
1: परदेशातून अनेक जण हे हा कार्यक्रम ऐकत असतात.
0: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते, 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता. मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात. आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी हे एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे.

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूळकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

0: झाला महारा पंढरीनाथ या चित्रपटातल्या गीत आपण ऐकल्यात वसंतराव देशपांडे, सुधीर फडके आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना होती गदी माडगुळकर यांची, संगीतकार होते सुधीर फडके.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आशा भोसले यांच्या स्वरामध्ये सर्वसाक्षी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना होती कवयित्री इंदिरा संत यांची आणि संगीतकार होते भास्कर चंदावरकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात धाकटी बहीण या

सुधीर फडके यांच्या स्वरात संत गोरा कुंभार या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. गीत होतं ग दि माडगुळकर यांचं आणि संगीतकार होते सुधीर फडके. या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं. तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक

सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर NIA बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळूरमधल्या तरुणांना ISIS मध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं NIA म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3rd टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग 2रा दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर
काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण

0: झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोचली आहे. पूर परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: मुंबई चेंबूर इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य नाही अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबईत आणि उपनगरात 1,158 झाडांची पडझड झाल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेने 15,000 खर्चून उभारलेल्या कोस्टल रोडच्या हाजी अली येथून वरळी दिशेने जाणाऱ्या बोगद्यात धावत्या कार लागली. त्यामुळे खळबळ उडाली. बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग विझली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोस्टल रोड मधील बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अपघातानंतर अधिक सतर्क करण्यात आले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 6,000 जास्त खर्चाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजवण्यासाठी 13,52,00,000 खर्चाच्या कंत्राटाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी खड्ड्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मास्टर

कंसपाटने खड्डेकामांची व्हिडिओ शूटिंग करावी आणि खड्डेकामांचे ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी POP गणेश मूर्ती बनवण्याबाबत मूर्तीकारांना मनाई केली आहे. मूर्तीकारांना गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका 1.4 कोटी रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी

0: बसच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या 52% पाणीसाठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

दुपारचे 1:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात कविवर्य सुरेश भट यांची रचना आकांक्षा नगरकर यांच्या स्वरात.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात बबन सरतकर यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथेच समाप्त करत आहोत. दुपारचे 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात भक्ती गाता या मालेत ऐकूया संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख।
1: वारकरी संप्रदायात भक्तीला लोकजीवनाशी जोडणारे, भक्तीचे अनन्यसाधारण महत्व सांगणारे संत म्हणून संत नामदेवांचं नाव आत्मीयतेनं घेतलं जातं। त्यांच्या अभंगांमधून विठ्ठलावरील अनन्य प्रेम, नामस्मरणाचा महिमा, ईश्वराची सर्व व्यापकता, भक्त आणि भगवंतातील सख्य भाव, वैश्विक बंधुता यांचं सुंदर दर्शन घडतं। संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीच्या, त्यांच्यातील हृदय नात्याच्या अनेक कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत। विठ्ठलाला स्वतः रोज प्रत्यक्ष जेवू घालणाऱ्या संत नामदेवांची भक्ती ही कर्मकांड प्रधान नसून प्रेमप्रधान आणि अनुभव प्रधान अशी आहे। संत नामदेवांच्या भक्तीचा केंद्रबिंदू श्री विठ्ठल आहे, मात्र त्यांचा विठ्ठल हा केवळ पंढरपूरच्या मंदिरात मर्यादित नसून संपूर्ण विश्वात व्यापून राहिलेला आहे। म्हणूनच ते म्हणतात, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल, माता विठ्ठल पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल। या अभंगातून विठ्ठलाशी असलेलं त्यांचं अखंड भावनिक नातं, विठ्ठलाची सर्व व्यापकता व्यक्त होते। सर्व चराचरात व्यापलेला देव हा जीवनाच्या प्रत्येक नात्यात किंबहुना चराचरात अनुभवण्याचा विषय आहे, ही त्यांची जीवनभूमिका इथं स्पष्ट होते। नामदेवांच्या मते ईश्वर प्राप्तीचा सर्वात सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण। ते म्हणतात, नामा म्हणे नाम गोड, नामेची होय उद्धार। आणखी एका अभंगात ते म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा काबा निघे। या अभंगातून नामदेवांनी भगवंताच्या नामाला अमृतापेक्षाही श्रेष्ठ मानलं आहे। नामस्मरणामुळे मन शुद्ध होतं, अहंकार नष्ट होतो आणि भक्ताला आत्मिक आनंद प्राप्त होतो, देवाला अनुभवता येतं, ही त्यांची ठाम श्रद्धा आहे। संत नामदेवांच्या सर्वच अभंगांमधून भक्त आणि भगवंत यांच्यातील जिव्हाळ्याचं नातं अत्यंत प्रभावीपणे व्यक्त झालं आहे। विठ्ठल हा त्यांचा सखा, सोबती आणि जीवनाचा आधार आहे। ते भगवंताशी प्रेमानं संवाद साधतात, त्याच्याकडे आर्जव करतात आणि त्याच्याशी आपुलकीनं बोलतात। ही भक्ती भयावर नव्हे तर प्रेमावर आधारलेली आहे। म्हणूनच त्यांच्या अभंगांमध्ये दास्य, सख्य आणि वात्सल्य या भक्तिभावांचा सुंदर संगम दिसतो। संत नामदेव नामाचं महत्त्व पटवताना अंतःकरणाच्या शुद्धतेला, प्रेमभावाला महत्त्व देतात। ते म्हणतात, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम। शरीर नश्वर असलं तरी मन सतत ईश्वरचरणी अर्पण असावं, अशी त्यांची जीवनदृष्टी या अभंगातून व्यक्त होते। भक्ती ही बाह्य आचारात किंवा कर्मकांडात नसून अंतर्मनातील समर्पणात आहे, असा त्यांचा आग्रह आहे। त्यांच्या अभंगांमध्ये सामाजिक समतेचा

0: ही पुरस्कार आहे. ईश्वराच्या दरबारात उच्च नीच, श्रीमंत गरीब किंवा जातीभेदाला स्थान नाही, तर निर्मळ मनानं भक्ती करणारा प्रत्येक भक्त ईश्वराला प्रिय होतो हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या अभंगांमध्ये सत्संगाचं महत्व वारंवार अधोरेखित झालेलं असून संतांच्या सहवासातून विवेक, नम्रता आणि ईश्वरनिष्ठा प्राप्त होते अशी त्यांची धारणा आहे. नामदेवांची भाषा अत्यंत सोपी, सरळ आणि लोकाभिमुख असल्यामुळे त्यांचे अभंग सामान्य जनतेपर्यंत सहज पोचले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही, तर थेट पंजाबपर्यंत पोचला आणि त्यांच्या 61 अधिक रचनांचा गुरुग्रंथ साहिब ग्रंथामध्ये समावेश झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अखंड प्रेम, समर्पण, नामस्मरण यांचं महत्त्व आपल्या अभंगातून सांगत नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं म्हणत त्यांनी अखंड भक्तिप्रबोधनाचं कार्य केलं.
1: भक्तिगाथा या मालेत आत्ताच आपण ऐकला संत नामदेवांवरील डॉक्टर मीनाक्षी पाटील यांचा लेख. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: दुपारचे 2 वाजतायत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजचा विषय आहे शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती. वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. कमी पर्जन्यमानाच्या परिस्थितीत कमी कालावधीत तयार होणारं पिकांचं वाण आणि पिकं यांच्या आंतरपीक पद्धतीत निवड करणं योग्य ठरतं. आंतरपिकाची निवड करताना ते मुख्य पिकासोबत जमीन, हवा, सूर्यप्रकाश, पाणी आणि अन्नद्रव्य इत्यादींसाठी स्पर्धा करणारं नसावं. ते एकमेकांना पूरक असावेत. हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये नत्रस्थिरीकरण करणारी पिकं जसं भुईमूग, मूग, उडीद, सोयाबीन यांचा समावेश आंतरपीक पद्धतीत असावा. त्यामुळे जमिनीची सुपीकता आणि जमिनीतील सूक्ष्मजीवांचं संतुलन राखलं जातं. आंतरपीक म्हणून खादाड पिकं जसं सूर्यफूल, मका यांचा समावेश टाळावा. अधिक पर्जन्यमानाच्या प्रदेशात जमिनीवर पसरून वाढणारे तसेच कमी उंचीचे पीक आंतरपीक म्हणून घेतल्यास जमिनीची धूप कमी होते. मध्यम तसेच भारी जमिनीत कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीन इत्यादी पिकं घेता येतात. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी ही पिकं घेता येतात. तर मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन आणि खरीप ज्वारी ही पिकं योग्य ठरतात. आंतरपिकासाठी लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. बियाण्यांचं प्रमाण योग्य ठेवून बीजप्रक्रिया करावी. 2 ओळींमध्ये योग्य अंतर ठेवून एकरी रोपांची संख्या प्रमाणात ठेवावी. जमिनीचा प्रकार आणि सरासरी वार्षिक पर्जन्यमान या 2 बाबींवर आंतरपीक पद्धतीची निवड महत्त्वाची ठरते. एकात्मिक अन्नद्रव्य कीड आणि रोग व्यवस्थापन वेळेवर करावे. आंतरमशागत करून वेळीच तण नियंत्रण करावे. मका अधिक सोयाबीन घेताना मक्याची पट्टा पद्धतीने लागवड करताना 2 पट्ट्यातील अंतर 75 सेंटीमीटर ठेवून सोयाबीनच्या 2 ओळी पेराव्यात. मक्याची 60 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करून मक्याच्या 2 ओळींमध्ये मुगाची 1 ओळ पेरावी. सोयाबीन अधिक तूर 4:2 प्रमाण असावं. मुख्य पीक आणि आंतरपीक दोन्ही कडधान्य वर्गीय असून ही हमखास उत्पादन देणारे आंतरपीक पद्धती आहे. मध्यम जमिनीत हमखास पावसाच्या प्रदेशात तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आंतरपीक पद्धती आहे. कापूस अधिक सोयाबीन 1:1 प्रमाण असावं. भारी जमिनीमध्ये आणि ज्या ठिकाणी थोडा सखोल भाग आहे अशा क्षेत्रांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही आंतरपीकं घ्यावीत. सोयाबीनच्या लवकर पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. उदाहरणार्थ MAUS 71. उशिराने तयार होणाऱ्या वाणांची निवड आंतरपिकांसाठी करू नये. सोयाबीन जलद वाढणारे आणि खादाड पीक असल्यामुळे खताच्या नियोजनात शिफारशीत केलेली 80% खतांची मात्रा कापसाच्या ओळीत द्यावी. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या जलद वाढीचा कापसाच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता कापूस पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते. ज्वारी अधिक तूर आंतरपीक पद्धती 3:3 किंवा 4:2 या ओळीच्या प्रमाणात शिफारशीत करण्यात आली आहे. आंतरपीक पद्धतीमध्ये ज्वारी आणि तूर ही दोन्ही पिके एकमेकांना पूरक

0: आहेत. हमखास पावसाच्या प्रदेशातील मध्यम ते भारी जमिनीत कापसाच्या संकरित वाणांसाठी 90x90 सेंटीमीटर आणि सरळ वाणांसाठी 90x60 सेंटीमीटर अंतर ठेवून कापसाच्या दोन ओळी घ्याव्यात. या दोन ओळींमधील मोकळ्या जागेत उडीद किंवा मुगाची एक ओळ आंतरपीक म्हणून घ्यावी. कपाशीमध्ये चवळी, मका आणि कोथिंबीर ही पिके मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी तर भगर आणि ज्वारी ही पिके कीटकभक्षी पक्षी आकर्षित करण्यासाठी वापरावीत. कपाशीच्या प्रत्येक 8 ते 10 ओळींनंतर एक ओळ या पिकांची आंतरपीक म्हणून लागवड करावी. तसेच शेताच्या चारही बाजूंनी झेंडू हे सापळा पीक लावल्यास सूत्रकृमींच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते.
1: पुनर्प्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. विषय होता शाश्वत उत्पादनासाठी फायदेशीर आंतरपीक पद्धती. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजेनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटेरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटीरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्य दृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटीरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटीरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटेरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटीरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटीरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटेरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटेरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
0: श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी

पुनःप्रसारित कार्यक्रम परिसर आत्ताच आपण ऐकलात. ठीक 2:15 आपण ऐकणार आहात दोपहर समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात मकबूल हुसैन यांच्या गायनात राग मुलतानी आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती शंतनू किंजवडेकर यांनी आणि हार्मोनियमची साथ होती जयंत फडके यांची.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं. मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला. त्यावेळी विरोधकांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली. उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला.

लावता त्याला बहुमताने मंजुरी मिळाली होती. मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या 36 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखापेक्षा जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन, पोलीस, एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6व्या दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय.

0: पण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारणाला सुरुवात करूया. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, कार या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई यासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी

0: गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी केली. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केला आहे. नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता. त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 238 अंकांची घसरण झाली आणि तो 77,470 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची घसरण नोंदवत 24,188 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग गावती. विलंबित तसंच द्रुतगत 3 तालात, त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांची. पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन राग गावती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित ब्रिजनारायण यांचं सरोदवादन आपण ऐकलं, राग गावती त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरीवादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

0: मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे, मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझ्या भावना. हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टर शिवाय, कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो, पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते. कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्वाचं वाटतं, कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त

तो होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्स मध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झालाय, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचं आहे पण त्याचं गुलाम नाही व्हायचं आहे. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे आजही ठप्प. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सहभागींविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. देशात डेंग्यू प्रतिबंधासाठी कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यात प्रायोगिक तत्वावर विकास कार्यक्रम राबवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. आणि शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. आता सविस्तर बातम्या. नीट पेपर फुटी प्रकरणासह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज आज प्रथम 3 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या गदारोळामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तासही होऊ शकला नाही. लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नवी

0: दिल्लीत विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला. या मुद्द्यावरून नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन अध्यक्षांनी दिल्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी 12 त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब झालं. राज्यसभेत सभापती सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि पोलिसांचा लाठीमार प्रकरणी चौकशीची मागणी केली. त्यानंतर गदारोळ सुरूच राहिल्यानं सभापतींनी सदनाचं कामकाज प्रथम दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केलं. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर या प्रकरणी धरणे आंदोलन करण्यात आलं. भविष्यात प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना थांबवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. प्रश्नपत्रिका फुटीमध्ये सहभागी असलेल्यांविरुद्ध कठोर कारवाई करून देशातल्या युवकांच्या हिताचं रक्षण करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे असंही पंतप्रधानांनी सांगितल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिली. ते म्हणाले,
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिल करके करें.
0: संसदेच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सकारात्मक भूमिका बजावेल, विरोधी पक्षांनी संसदेच्या कामकाजात सहकार्य करावं असं आवाहन रिजिजू यांनी केलं. संसदेचं कामकाज सुरळीत आणि प्रभावीपणे चालवण्यासाठीचं धोरण तसंच विविध संसदीय विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली. दरम्यान भारतानं विविध देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांचाही मोदी यांनी बैठकीत उल्लेख केला. या मुक्त व्यापार करारात शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. ते म्हणाले,
1: प्रधानमंत्रीजी ने कहा है जितना भी फ्री ट्रेड एग्रीमेंट हुए हैं उसमें किसानों को लेकर के किसानों का इंटरेस्ट उसको प्राथमिकता देते हुए कोई नुकसान होने नहीं देंगे, उसमें किसानों का हित को सबसे सर्वोच्च ध्यान दिया जाएगा और दिया गया है, इसलिए ये किसानों के हित में और देश हित में रहेगा.
0: लोकसभेच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 6 बंडखोर खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाले बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या पीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली तसंच यावर उद्या सुनावणी घेण्याची विनंती केली आहे. डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं परवानगी दिली आहे. डेंग्यू प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्रं आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी संहिता UCC विधेयक मंजूर केलं. सभागृहातील गोंधळ आणि विरोधी पक्षांचा तीव्र विरोध यांच्या पार्श्वभूमीवर हे विधेयक मंजूर करण्यात आलं. या कायद्याच्या प्रमुख तरतुदीनुसार राज्यात बहुपत्नीत्वाला मान्यता दिली जाणार नाही आणि घटस्फोटाच्या प्रक्रियेचं कायदेशीर नियमन केलं जाईल. वारसा हक्काबाबत स्त्री आणि पुरुषांना समान अधिकार असतील. लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी 1 महिन्याच्या आत करणं अनिवार्य असेल. आदिवासी समुदायाला मात्र या तरतुदींमधून वगळण्यात आलं आहे. राज्यातील 177 आकांक्षित तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका

0: कार्यक्रम राबवण्यास आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामध्ये धाराशिव, हिंगोली, जालना, बीड आणि परभणी यासह 10 जिल्ह्यातल्या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांना या वर्षासाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येईल. या वर्षात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार स्वरूपात अनुक्रमे 10 कोटी, 8 कोटी, 6 कोटी, 4 कोटी आणि 2 कोटी रुपयांचं 1 ते 5 पुरस्कार देण्यात येतील. याशिवाय सर्व क्षेत्रातील एकत्रित कामगिरीच्या आधारे प्रत्येकी 21 कोटी, 15 कोटी आणि 11 कोटी रुपयांचे 3 पुरस्कारही देण्यात येणार आहेत. या तालुक्यांच्या मूल्यांकनासाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अशा सनियंत्रण समित्या स्थापन केल्या जातील. लोक आयुक्त कार्यालयातील 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधास आजच्या बैठकीत मंत्रिमंडळानं मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. लोकायुक्त तसंच उपलोकायुक्त कार्यालयाची स्थापना करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून उद्या जाहीर व्हावी यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एका छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,
1: प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतो उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू.
0: छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या परिसरात सुसज्ज 7-मजली धर्मशाळा उभारण्याला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर राबवला जाणार आहे. राज्यातील 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या धर्मशाळा उभारल्या जाणार आहेत. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालना इथं आंबेडकरी समाजाच्या वतीनं संघर्ष मोर्चा काढण्यात आला. मस्तगड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झालेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येनं नागरिक या मोर्चात सहभागी झाले. बीड जिल्ह्यातल्या परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार विशेष पुनरीक्षण प्रक्रियेचा आमदार धनंजय मुंडे यांनी आढावा घेतला. मतदार यादी अचूक, अद्यावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी पात्र नागरिकांची नावं यादीत समाविष्ट करण्यासह अपात्र नावं वगळण्याची प्रक्रिया निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. 31 जुलैपर्यंत पुनरीक्षणाचं काम पूर्ण करण्याचे निर्देश मुंडे यांनी प्रशासनाला दिले. लातूर इथल्या विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीनं कातपूर इथं जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत आज जनजागृती करण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि T21 अॅग्री लिमिटेडच्या संचालक आदिती देशमुख यांच्या पुढाकारातून हा जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं शिक्षण विभाग आणि स्त्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आज बालविवाह निर्मूलन आणि नशामुक्त अभियानाअंतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली. शहरासह जिल्हाभरातल्या विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशानं हे अभियान राबवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसदेच्या दोन्ही सदनाचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे आजही ठप्प. प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी सहभागींविरुद्ध कठोर कारवाईचा पंतप्रधानांकडून पुनरुच्चार. देशात डेंग्यू प्रतिबंधासाठी कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी आणि शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
2: श्रूयंताम प्रवाचिका निधी झा. आदौ मुख्याः वार्ताः. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना भावि परीक्षासु प्रश्नपत्र गोप्यता भङ्गं निवारयितुं समन्वित प्रयासानां कृते आह्वानं विहितम्. नीट प्रश्नपत्र प्रकटन दोषिणां विरुद्धं कठोर कार्याचरणाय प्रशासनस्य दृढ संकल्पः पुनरावर्तितः. विपक्षस्य विरोध कारणात् संसदः उभयोः सदनयोः कार्याचरणम् अद्य स्थगितम्. सिक्किमस्य नामची मण्डले निर्माणाधीनस्य सुरंगस्य निपातेन 11 जनाः मृताः, बहवः सम्प्रति अन्तः निरुद्धाः सन्ति. आपतोद्धार कार्यं द्रुतगत्या प्रवर्तते. भारतोत्तर मैसोडेनिया देशौ व्यापार विस्ताराय तथा प्रमुख क्षेत्रेषु सहयोगं दृढीकर्तुं सहमतौ अभवताम्. राष्ट्रपतिना द्रौपदी मुर्मुः इत्यनया स्कॉपिये नगरे

नमस्कार श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. भारतातील मालमत्ता हक्क प्राचीन परंपरांपासून आधुनिक कायद्यांपर्यंत विकसित झाली आहे, जे मालकी वारसा हक्क आणि स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करतात. मजबूत कायद्यांद्वारे शासित हे हक्क मालमत्तेचे संरक्षण करतात, कायदेशीर हस्तांतरणास सक्षम करतात आणि व्यक्तींना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसह सक्षम करतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर यांना. ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर हे मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर

0: इथं गेल्या 22 वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत.
1: ऍडव्होकेट चैतन्य धारूरकर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: ज्येष्ठ नागरिकांना त्यांची स्वकष्टार्जित मालमत्ता किंवा वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरण करायचं असेल तर त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. तर सगळ्यात पहिले मला हे जाणून घ्यायचंय की स्वकष्टार्जित मालमत्ता आणि वडिलोपार्जित किंवा वारशाने मिळालेली मालमत्ता यामध्ये नेमका कायदेशीर फरक काय आहे.
2: मला खूप छान ओळी आठवतात, सुरुवातीला त्या सांगतो. कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, की यू ही नाही ये तर्जे सुखन आया है, पाव दबाए हैं बुजुर्गों के तभी तो ये फन आया है. सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्येष्ठांविषयी आपण अत्यंत महत्वपूर्ण आणि संवेदनशील अशा मुद्द्यावरती चर्चा करत असताना पहिलाच प्रश्न आपला अतिशय नेमका आहे, स्वकष्टार्जित आणि वडिलोपार्जित. स्वकष्टार्जित म्हणजे अशी मालमत्ता जी प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या कष्टातून, स्वतःच्या गाळलेल्या घामातून कमावतो, सेवा देऊन किंवा नोकरीच्या ठिकाणी काम करून किंवा एखाद्या उद्योगधंद्यातनं जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्यातून कमावलेली मालमत्ता ही स्वकष्टार्जित असते. मग ते विकत घेतलेली एखादी गाडी असू शकते, रत्नहार असू शकतो, एखादा बंगला असू शकतो. वडिलोपार्जित म्हणजे अनेकांना आपल्या आजोबांकडनं, पंजोबांकडनं, कोणी म्हणतात की गावाकडे जमीन आहे, एखादा वाडा आहे, एखादं घर आहे, तर जी आपल्या पूर्वजांकडनं प्राप्त झालेली मालमत्ता जिच्यामध्ये आपण स्वतः कष्टाची गुंतवणूक केलेली नसते, भले प्रेमाचं नातं असेल पण ज्या मालमत्तेमध्ये आपले कष्ट गुंतलेले नसतात पण आपल्याला ती वडिलांकडून, पूर्वजांकडून येते, तिला वडिलोपार्जित म्हणतात.
1: मग एखाद्या ज्येष्ठ नागरिकानं स्वतःच्या कमाईतून जर घर, जमीन किंवा फ्लॅट घेतला असेल तर त्या मालमत्तेवर त्याला कोणते अधिकार असतात? मग
2: कुठल्याही व्यक्तीला स्वकष्टार्जित मालमत्तेसाठीचे संपूर्ण अधिकार हे त्या व्यक्तीला असतात. त्याच्यासाठी एक इंग्रजी शब्द पर्याय म्हणून दिलेला असतो, ऍब्सोल्यूट ओनर, पूर्णतः त्या मालमत्तेचा तो व्यक्ती मालक असतो. पण म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला जो अत्यंत सधन कुटुंबातला आहे आणि ज्याच्याकडे खूप सारी मालमत्ता आहे आणि स्वतःच्या कमाईतून घेतलेलं फ्लॅट असेल, घर असेल, त्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे पण काही कारणाने त्याला असं वाटतं, जसं की मध्यंतरी कुठेतरी वाचण्यात आलं होतं एखाद्या फार मोठ्या उद्योगपतीने असं ठरवलं की आपल्या मुलाला जगाची रीत कळावी, दुनियादारी कळावी म्हणून त्याने त्याला हॉटेलवर काम करायला पाठवलं. तर एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जर असं वाटत असेल की ही माझी स्वकष्टार्जित मालमत्ता आहे आणि ही मला माझ्या मुलांना द्यायचीच नाही कारण मला असं वाटतं की त्यांनी त्यांचं जीवन स्वतः कष्टातून उभं करावं आणि शिकावं, तर तो भलेही ती मालमत्ता एखाद्या त्रयस्थ व्यक्तीस, म्हणजे रक्ताचं कोणतंही नातं नसताना जो त्याचा सेवक आहे, एखादा त्याचा निष्ठावान नोकर आहे, दूरच्या नात्यातला कोणी व्यक्ती आहे ज्याच्यावर त्याची विशेष प्रेम किंवा आत्मीयता आहे त्याला देऊ शकतो. सांगायचं तात्पर्य असं आहे अगदी की मी स्वतःच्या कष्टातून कमावलेली मालमत्ता आहे आणि मला असं वाटतं की एखाद्या अनाथ आश्रमाला ती आपण दान करावी, तर तो तेही करू शकतो. स्वकष्टार्जित मालमत्तेचा सर्वस्वी मालक, ऍब्सोल्यूट ओनर, ती मालमत्ता ज्याने कमावली आहे तो व्यक्ती आहे आणि त्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावायची याचा संपूर्ण अधिकार त्याला आहे. स्वकष्टार्जित मालमत्तेचे तो कसा लाभ घेऊ शकतो स्वतःला? एक तर तो विक्री करू शकतो, त्याला जर दुसऱ्याला विकायचं असेल तर तो स्वतः ती वापरू शकतो. ती समजा त्याने किरायाने दिली तर त्यातून येणाऱ्या भाड्यातून जे काही आर्थिक उत्पन्न होतो ते तो स्वतःसाठी वापरू शकतो, किंवा मृत्यूपत्र करून जर त्याला ती कोणाला द्यायची असेल तर तो पण एक विल्हेवाट लावण्याचा मार्ग असू शकतो. मग ती तो भेट देईल किंवा मृत्यूपत्र करेल हा त्याचा निर्णय असेल.
1: सर, मग वारशाने मिळालेल्या मालमत्तेत मुलगा, मुलगी, पत्नी आणि इतर वारशांचे हक्क कसे ठरतात? ब्रह्म,
2: खरं तर याच कळीच्या मुद्द्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यांना हिंदू कोड बिल आणल्यानंतर त्या हिंदू कोड बिलामधली एक प्रमुख सुधारणा म्हणजे बहुपत्नीत्वाच्या नियमावरती प्रतिबंध आणणे आणि एक पत्नीत्व कायम करणे हा एक नियम होता. दुसरं, एखादा हिंदू व्यक्ती परधर्मातील मूल पण दत्तक घेऊ शकतो, पूर्वी निर्बंध होते पण तो प्रतिबंध उठवण्यात आला. आणि तिसरी महत्वाची सुधारणा, 1956 साली भारतामध्ये हिंदू वारसा हक्क कायदा जारी करण्यात आला. महाराष्ट्रामध्ये महिलांना, म्हणजे मुलींना, वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा राहील या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात झाली आणि संपूर्ण भारतवर्षात हिंदू उत्तराधिकार किंवा हिंदू वारसा हक्क कायदा, ज्यामध्ये 2006 साली केंद्र सरकारनं सुधारणा केली, त्या अन्वये आज घडीला मुलगा आणि मुलगी यांना वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान हिस्सा, समान वाटा आहे. कुणीही पिता हा असा भेदभाव करू शकत नाही की माझ्या मुलीचं आता तिच्या दिल्या घरी बरं चाललेलं आहे त्यामुळे मी तिला कशाला काय देऊ, तर तिला देखील समान हक्क आहे. जर उद्या कोर्टाची पायरी चढण्याचा प्रसंग तिच्यावर ओढावला तिला मात्र तुम्हाला तिच्या हक्काचा जो संपूर्ण वाटा येतो समान वाट्याच्या हिशोबाने तो द्यावा लागू शकतो. मुलगा मुलगी यांच्याशिवाय हिंदू कायद्यामध्ये वर्गवारी करण्यात आलेली आहे, म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरलेला आहे क्लास 1 लीगल एअर्स आणि क्लास 2 लीगल एअर्स. तर क्लास 1 मध्ये पतीच्या निधनानंतर त्याच्या स्वकष्टार्जित किंवा त्याच्या हिश्श्याला आलेल्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पत्नीला वारस म्हणून वाटा असतो, शिवाय त्या व्यक्तीच्या मुलाला मुलीला समान वाटा असतो. पण जर हे वर्ग 1 मधले वारस जीवन

0: पंत नसतील किंवा काही कारणाने अस्तित्वात नसतील तर वर्ग दोनचे वारस म्हणजे जसं की मालमत्ता वर्ग दोनच्या वारसांकडे जाते म्हणजे भाऊ असेल त्या व्यक्तीचा जो व्यक्ती मृत्यू पावला आहे किंवा त्याची बहीण असेल यांच्याकडे त्या मालमत्तेचं हस्तांतरण हे होत असतं.
1: मग ज्येष्ठ नागरिकांना आपली मालमत्ता मुलांना किंवा नातेवाईकांना द्यायची असल्यास कोणकोणते कायदेशीर मार्ग त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत आपल्या कायद्यामध्ये?
0: ज्येष्ठ नागरिकाला चार वेगवेगळ्या मार्गाद्वारे आपली मालमत्ता आपल्या अपत्यांना किंवा ज्या कोणाला तो ती देऊ इच्छितो असे चार मार्ग उपलब्ध असू शकतात. एक आहे ज्याला आपण म्हणतो दानपत्र किंवा गिफ्ट डीड करणे, दुसरं मृत्यूपत्र किंवा विल डीड, तिसरं असू शकतं भलेही नातेसंबंध आहेत पण एखाद्याला वाटत असलं की नाही मला आता माझी स्वतःची एक FD तयार करायची आहे आणि ही मालमत्ता मी हस्तांतरित करेल माझ्या पुतण्याला असेल माझ्या मुलाला असेल, मुलाचंही बरं चाललंय पण मला असं वाटतं की त्या मोबदल्यात मला आर्थिक लाभ हवा आहे, खरेदी खत किंवा विक्री खत ज्याला म्हणतो ते केलं जाऊ शकतं. वाटणीपत्र हा पण एक मार्ग उपलब्ध असतो. हयातीमध्येच एखादा ज्येष्ठ नागरिक समजा त्याला चार अपत्य आहेत, एक मुलगी आहे आणि तीन मुलं आहेत, तर त्यांना परस्परांमध्ये शांततापूर्वक बसून चर्चा करून हे ठरवून वाटणीपत्र देखील तो करू शकतो. तर दानपत्र, गिफ्ट डीड, मृत्यूपत्र, विल डीड, सेल डीड ज्याला विक्री खत किंवा खरेदी खत म्हणतात आणि वाटणीपत्र, खेरीज एक महत्वाचा शब्द अनेकांच्या कानी पडतो रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्कसोडपत्र. हक्कसोडपत्र म्हणजे अनेक वेळा असंही होतं की एखाद्या व्यक्तीला चार अपत्य असतील, दोन मुलं परदेशात जाऊन स्थायिक झालेली असतात, त्यांचं तिकडे बरं चाललेलं असतं, त्यामुळे तेहून स्वतःहून सांगतात की आम्हाला आता तुमच्या मालमत्तेमध्ये काहीही नको कारण आमचं बरं चाललेलं आहे, तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय लागतंय ते. मग जेव्हा ते वडील ठरवतात की माझ्या दोन अपत्यांना जे भारतातच स्थायिक झालेले आहेत मी माझ्या मालमत्तेचं वाटप करेल, पण परदेशात जरी तुमची दोन मुलं असली तरी उद्या त्यांची मुलं म्हणजे तुमची नातवंड यांनी उभं राहून आक्षेप घ्यायला नको की हे वाटणीपत्र किंवा वाटप केलं हे योग्य आहे का अयोग्य आहे. मग अशा वेळेस असं सुचवलं जातं की ते जी दोन मुलं आहेत भले परदेशात स्थायिक असतील पण जेव्हा केव्हा ते इकडे येणार असतील तेव्हा त्यांच्याकडनं हक्क सोड पत्र किंवा रिलिंक्विशमेंट डीड करून घ्या, जेणेकरून भविष्यात कोणता वाद उद्भवला तर त्यांनी स्वखुशीने त्यांचा हिस्सा किंवा वाटा त्यागला होता हे स्पष्ट होईल. पुढे प्रॉब्लेम येणार.
1: मग हे दानपत्र, विक्री खत, मृत्यूपत्र, हक्कसोडपत्र आणि वाटणीपत्र यातील मुख्य फरक काय आहे?
0: फरक असा आहे की दानपत्र कोणताही करार जेव्हा होतो किंवा कोणताही व्यवहार जेव्हा होतो तो व्यवहार हा मोबदल्यासाठी होत असतो आणि त्याला इंग्रजीत प्रतिशब्द आहे कन्सिडरेशन, पण दानपत्र हे त्याला अपवाद ठरतं कारण दानपत्र हे कुठल्याही मोबदल्यासाठी होत नाही तर ते केवळ प्रेम, आपुलकी, सद्भावना या भावनिक नातेसंबंधातनं घडत असतं. दुसरं खरेदी खत किंवा विक्री खत, तर अर्थातच ते कुठल्या तरी आर्थिक मोबदल्यासाठी म्हणून होत असतं. जसं मी उदाहरण म्हणून दिलं की एखाद्या व्यक्तीला वाटत असेल मी माझ्या पुतण्याला माझी प्रॉपर्टी देतोय पण त्या पुतण्याचं बरं चाललेलं आहे, तो मोठा उद्योजक आहे, मग तो म्हणतो बाबा मग त्याच्यापेक्षा तू असं करणं मला इतके पैसे दे, समजा 10 कोटीची मालमत्ता आहे, जमीन आहे, तर ते 10 कोटी मी भले FD ठेवेल पण 10 कोटीला एखाद्या व्यक्तीनी एखाद्या औद्योगिक वसाहतीत असलेली स्वतःची जमीन स्वतःच्या पुतण्याला जर विकली तर ते विक्री खत होतं. तिसरं आपण आता बोलत होतो ते मृत्यूपत्र किंवा ज्याला वसीहत म्हणतो ते, त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मृत्यूपत्र हे आज एखादा व्यक्ती करून ठेवत असेल तर त्याची अंमलबजावणी ही भविष्यात तो व्यक्ती मृत्यू पावल्यानंतरच होणार. आणि हक्क सोड प्रमाणपत्राबद्दल मी आता आपल्याला जसं उदाहरण दिलं की कुटुंबातील चार अपत्यांपैकी एखादी मुलगी असेल, कोणी दोन मुलं असतील, हे जर आपल्या इतर भावंडांसाठी म्हणून प्रॉपर्टी मधला आपला वाटा स्वखुशीनं त्यागण्यासाठी तयार असतील तर ते रिलिंक्विशमेंट डीड किंवा हक्क सोड पत्र हे करून देतात. आणि वाटणीपत्र मात्र एकत्र बसून कुटुंबातनं सगळ्यांची सहमती घेऊन तशा पद्धतीने प्रॉपर्टीचं वाटणी ही जेव्हा नोंदणीकृत होते आणि कागदावरती दस्तऐवज स्वरूपात लिहिली जाते त्याला वाटणीपत्र म्हणतात. वाटणीपत्र हे तो व्यक्ती त्याच्या तह हयातीत त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन नोंदणीकृत करू शकतो. हे चारही जे कागदपत्र आपण आता बघितली ही नोंदणीकृत करणं हे कधी पण चांगलं. अनेकांना असं वाटत असतं आपण नोटरीकडे गेलो आणि नंतर तो दस्त त्याच्यावरती नोटरी साहेबांनी शिक्का मारला, पण जर उद्या कधी न्यायालयात उभं राहण्याचा प्रसंग आला तर मग नोटरीकडील दस्ताचा तितकासा उपयोग आपल्याला होणार नाही. न्यायालयात आपल्याला न्यायालय पहिला सवाल असा उपस्थित करेल की यासाठी लागणारं शुल्क आपण भरलं होतं का, शुल्क म्हणजे ज्याला आपण स्टॅम्प ड्युटी किंवा कर म्हणत असतो तो भरला होता, रजिस्टर करणं हे कधीही योग्य विकल्प असतो.
1: आता आपण मृत्यूपत्राबद्दल बोललात तर एखाद्या व्यक्तीला जर हे मृत्यूपत्र करायचं असेल आज त्यांनी केले पण त्यांना त्याच्यात काही बदल करावे वाटत असतील त्यांच्या अखेरपर्यंत ते मृत्यूपत्र ते किती वेळा बदलू शकतात?
0: वास्तविक एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र नोंदणीकृत केलेलं नसेल म्हणून ते बादच होतं असंही काही नाही. मृत्यूपत्र

0: खरंच वैशिष्ट्यच असं आहे की समजा एखादा व्यक्ती भारतीय सैन्यामध्ये सेवेसाठी आहे आणि तो पार दूर कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवरती तैनात युद्ध लढतोय, तर त्या प्रसंगी त्यानं शेवटचा केलेला आपल्या घरच्यांना जो दूरध्वनीद्वारे कॉल असेल त्याद्वारे पण तो सांगू शकतो की माझी जी मालमत्ता आहे तिचं वाटप हे अशा पद्धतीने व्हावं. तो कितीही वेळा बदलू शकतो, जोवर त्याचा शेवटचा श्वास तो घेत नाही दरवेळेस आपल्याला नोंदणीची प्रक्रिया जी आहे ती पार पाडावी लागेल. त्याच्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जावं लागेल, तिथे दोन साक्षीदारांची सही घ्यावी लागेल, अगोदरचं मृत्यूपत्र आपण का बरं रद्द करत आहोत त्याचं आपल्याला समर्पक कारण तिथे द्यावं लागेल. नोंदणीसाठी मृत्यूपत्राचा वास्तविक खर्च हा अत्यल्प आहे, म्हणजे त्याला तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही मृत्यूपत्रासाठी. कारण होतं असं जीवनामध्ये, आपण एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून त्याला अमुक एक गोष्ट माझ्या मृत्यूपश्चात मिळावी असं म्हणतो, पण त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या व्यक्तीचं वर्तन हे बदलल्यानंतर जर आपल्याला वाटलं की नाही आपल्याला आपला निर्णय चुकलाय, तर तो व्यक्ती अर्थातच त्या मृत्यूपत्रामध्ये बदल करून नव्याने त्या मृत्यूपत्राची रचना किंवा त्याचे लाभार्थी कोण असतील ही भूमिका तो निश्चित बदलू शकतो.
1: जेव्हा हे मृत्यूपत्र बनवायचं असतं तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करणं गरजेचं असतं?
0: मृत्यूपत्र हे मोघम असता कामा नये. मृत्यूपत्रामध्ये सर्व तपशील हे दिलेले आवश्यक आहेत. जसं की माझ्या बँकेमध्ये FD आहेत तर FD चे नंबर मला तिथे नमूद करणं आवश्यक आहे. माझ्याकडे दागिने आहेत तर त्यातले कोणते दागिने आहेत त्यांचं वर्णन थोडक्यात तिथे देणं आवश्यक आहे. जर मी बँकेमध्ये लॉकर मेंटेन करत असेल तर त्या लॉकरचा तपशील मला तिथे नमूद करणं गरजेचं आहे. समजा माझ्याकडे स्थावर मालमत्ता असतील तर त्या कुठे कुठे आहेत, त्याचा जमीन क्रमांक, गट क्रमांक, गावाचं वर्णन, त्याच्या चतुस्सीमा जर दिल्या असतील तर ते अतिशय उत्तम. थोडक्यात त्या मृत्यूपत्राच्या आधारे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण नसल्यानंतर आपल्या पश्चात जेव्हा आपल्या पुढच्या पिढीची माणसं हे मृत्यूपत्र घेऊन कुठल्या तरी शासकीय कार्यालयात एखाद्या तलाठ्याकडे जातील, मग महानगरपालिका असेल, नगर परिषद असेल, तिथे त्यांना अडथळा नको निर्माण व्हायला. तिथे या मालमत्तेचं वर्णन जर स्पष्ट शब्दात अत्यंत नेमकेपणाने नमूद केलेलं असेल तर मग अर्थातच त्या मालमत्तेवरती जो व्यक्ती मृत्यू पावतोय त्याच्या पश्चात त्याचे वारस हे त्यांचं नाव लावू शकतात. खेरीज त्या मृत्यूपत्रावरती वैद्यकीय आपले जे कोणी सल्लागार असतील, एखाद्या कुटुंबाचे फॅमिली डॉक्टर असतात, त्यांची स्वाक्षरी असलेलं उत्तम. कारण मृत्यूपत्र जेव्हा झालं त्या समयी मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही उत्तम होती आणि तो संपूर्ण भान बाळगून आपल्या मालमत्तेची विल्हेवाट कशा पद्धतीने लावू इच्छित होता ते त्यात नमूद केलेलं आहे. याच्याबद्दल डॉक्टरची सही घेणं हे गरजेचं आहे. दोन साक्षीदार आवश्यक आहेत आणि स्थावर, जंगम, चल, अचल संपत्तीचं नेमकं नंबर सकट, मग त्याच्यात अ ब क असे ज्याचे जे उपगट केले जातात एखाद्या प्रॉपर्टीचे ते देखील बारकाईने नमूद करून मग त्या मृत्यूपत्राची नोंदणी करणं हे पक्केपणाने गरजेचं आहे. कारण नंतर आपल्याला त्याबद्दल त्रास होणार नाही.
1: मग जे शेवटचं मृत्यूपत्र असेल तेच ग्राह्य धरलं जाईल
0: अर्थात. पण प्रत्येक मृत्यूपत्रामध्ये एक एक्झिक्युटर नमूद केला गेला पाहिजे. मृत्यूपत्र उघड करणं आणि त्या मृत्यूपत्राच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यासाठी त्या सगळ्यांना आदेशित करणं, हे मृत्यूपत्र अंमलात आणण्याची जबाबदारी कोणाची असेल हे नमूद करणं पण गरजेचं असतं.
1: जिवंतपणी मालमत्ता मुलांच्या नावावर करून देणं आणि मृत्यूपत्र करून ठेवणं या दोन्ही पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक योग्य ठरू शकतो?
0: खूप नाजूक प्रश्न आहे. मनात थोडा जरी किंतू असेल की आपण आज भेटपत्र करून आपली मालमत्ता आपल्या मुलांच्या नावावर केली आणि उद्या शेवटी जिथे पैसा येतो तिथे नियत माणसाची बिघडू शकते, त्यामुळे हे करावं का ते करावं ते प्रत्येकानं वैयक्तिक निर्णय घ्यायचा आहे. जर आपल्याला खात्री आहे एखाद्या व्यक्तीला चार मुलं आहेत आणि चार मुलांपैकी दोन मुली दोन मुलांच्या नावाने आपण प्रॉपर्टी करून दिली तरी रोटेटिंग प्रत्येक जण आपल्या बापाचा आणि आईचा सांभाळ करणार आहे व्यवस्थितशीर, तर काय हरकत आहे करायला. पण जर आपल्याला वाटत असेल की यांच्यामध्येच सहमती नाहीये आणि यांच्यामध्येच भांडणं आहेत आणि जी भूमिका पाल्यांची असायला पाहिजे आपल्या पालकांप्रतीची ती जर यांची नाहीये तर मग त्याला काही इलाज नाही, मग तुम्हाला मृत्यूपत्र करणं कधी योग्य राहील.
1: मग अशा आपण दानपत्राबद्दल बोललो तर दानपत्र करताना कोणती आवश्यक कागदपत्र लागतात आणि त्याची नोंदणी करणं का महत्वाचं असतं? बरं,
0: दानपत्र करताना आपण ज्या ज्या वस्तू दान करणार आहोत त्याचा संपूर्ण तपशील तिथे देणं गरजेचं आहे. मृत्यूपत्राला शुल्क आकारलं जात नाही, दानपत्राला मात्र अत्यल्प का होईना पण शुल्क आकारलं जातं. कोणते तपशील असायला पाहिजेत तर त्यात अर्थातच प्रॉपर्टीचं वर्णन असायला पाहिजे. कुठल्या वस्तू देणार असाल तर त्या वस्तूंचं तपशीलवार वर्णन त्याच्यात पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यात गरजेच्या असतात. दानपत्राची पण आपल्याला नोंदणी करणं हे गरजेचं आहे.
1: मालमत्ता मुलांच्या नावावर करून दिल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने स्वतःचा राहण्याचा, वापराचा किंवा उत्पन्नाचा हक्क सुरक्षित कसा ठेवावा?
0: जर खरं तर सगळं आलबेल असेल तर कुठे काही लिहून ठेवण्याची गरज नाही. पण जर आपल्याला खबरदारीपूर्वक सो वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही, पण जर समजा भेटपत्र करून दिलं, म्हणजे ज्याला आपण गिफ्ट डीड म्हणतो ते,

आणि नोंदणीकृत करून दिलं, तरी अशा प्रसंगात कुठलं अप्रिय घटना घडू नये बाबा, सगळ्यांसोबत आपलं जे संबंध आहेत ते टवटवीत राहावेत, आपलं भवितव्य पण सुरक्षित राहावं, तर त्याच्यासाठी तीन गोष्टी करता येऊ शकतात. एक तर जे गिफ्ट डीड आपण करत आहोत त्यात एक अट स्पष्टपणे टाकली गेली तर उत्तम, की या मालमत्तेत जो व्यक्ती गिफ्ट डीड करून देतोय त्या व्यक्तीच्या स्वतःला आणि त्याच्या पत्नीला हयात असेपर्यंत राहण्याचा संपूर्ण अधिकार असेल जर आपण तिथे निवास करत असू तर. किंवा असंही लिहिता येईल की ही गिफ्ट डीडद्वारे मी समोरच्याला दिलेली आहे पण माझ्या संमतीशिवाय ही मालमत्ता तो व्यक्ती तिसऱ्या कोणाला विकू शकणार नाही किंवा गहाण टाकू शकणार नाही, अशी एक अट त्यात टाकता येईल. दुसरं, या मालमत्तेतून काही भाडं किंवा शेतीविषयक उत्पन्न होत असेल तर ज्यानं ते गिफ्ट डीड करून दिलेलं आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना असं त्यात लिहावं की मी हयात असेपर्यंत या मालमत्तेतून जे किराया किंवा भाडं मिळत आहे त्यातून येणारे उत्पन्न याचा काही अंशी लाभ हा मला देखील देय राहील, अशी एक अट टाकता येईल. किंवा मी हे देतोय बाबा पण मी ज्याला देतोय त्या माझ्या ज्या कोणाला आपण भेटपत्र करून देतोय त्याला ह्याची संपूर्ण जाणीव आहे की कायद्यानुसार ही त्याचं दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे की माझा सांभाळ.

0: त्यात लिहावं की मी हयात असेपर्यंत या मालमत्तेतून जे किराया किंवा भाडं मिळतंय त्यातून येणारे उत्पन्न याचा काही अंशी लाभ हा मला देखील देय राहील अशी एक अट टाकता येईल. किंवा मी हे देतोय बाबा, पण मी ज्याला देतोय त्या माझ्या ज्या कोणाला आपण भेटपत्र करून देतोय त्याला ह्याची संपूर्ण जाणीव आहे की कायद्यानुसार ही त्याचं दायित्व आहे, त्याची जबाबदारी आहे की माझा सांभाळ, वेळप्रसंगी मला असणारी अन्न वस्त्राची गरज, मला कुठल्या वैद्यकीय संकटात लागणारे औषधोपचार हे सर्व तो करायला राजी आहे हे जर त्यात लिहिलेलं असेल तर आपण भेटपत्र पण निसंदिग्धपणे आणि अत्यंत मुक्त मनाने करू शकतो.
1: मुलांनी जर समजा पालकांसाठी सेवा सुश्रूषेचं आश्वासन देऊन मालमत्ता करून घेतली आणि नंतर ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष केलं तर त्यांच्याकडे कोणते कायदेशीर उपाय उपलब्ध असतात? मग
0: व्यक्ती तितक्या प्रवृत्ती, म्हणजे कवी ग्रेसांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे की क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी, गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे. तसं अशा सांज प्रवाहाच्या वेळेला कोण मुलगा कुठल्या बापाला जर घराबाहेर काढणार असेल तर त्यासारखं दुर्दैव तेच. पण मग जसं नटसम्राटमध्ये आपण बघतो कोणी घर देता का घर, अशी वेळ जर आलीच तर 2007 केंद्र सरकारनं जो कायदा पारित केलेला आहे त्याचं नाव आहे माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक उदरनिर्वाह व कल्याण कायदा 2007. त्याच्यानुसार जर ज्येष्ठ नागरिकाने सांभाळ करण्याच्या अटीवरती मालमत्ता हस्तांतरित केली असेल आणि मुलं ती अट पाळत नसतील तर तो ज्येष्ठ नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील लवादाकडे दाद मागू शकतो आणि चौकशी अंती ते मालमत्ता हस्तांतरण पत्र हे बेकायदेशीर आणि रद्द ठरवलं जाऊ शकतं. आणि मालमत्ता हस्तांतरण असो नसो ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करणं हे त्या अपत्यांचं नैतिक कर्तव्य आहेच आहे, पण 2007 कायद्यानंतर ते कायदेशीर कर्तव्य पण आहे आणि त्या कर्तव्याचा भंग जर कोणी केला आणि अनुपालन नाही केलं तर त्याला 3 महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो. की याच कायद्याखाली जर कुठल्या ज्येष्ठ नागरिकाला वाटलं तर तो संबंधित यंत्रणेकडे मासिक पोटगीसाठी पण दाद मागू शकतो.
1: समजा एखाद्या अपत्याने आई वडिलांकडून जर फसवणूक करून दबाव किंवा भावनिक दबावाखाली सही घेतली तर त्या मालमत्ता हस्तांतरणाला कायदेशीररित्या आव्हान देता येतं का बरं?
0: नक्कीच देता येतं. भारतीय करारांचा कायदा इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट हा अतिशय सक्षम आणि मजबूत कायदा आहे, ज्यानुसार फसवणूक, बळजबरी, दबाव या आधारे कुठल्याही व्यक्तीने केलेली सही ही त्या व्यक्तीवर बंधनकारक नसते. ज्या कुठल्या ठिकाणी आपली सही घेऊन ज्या कुठल्या कागदाच्या आधारे आपल्या विरुद्ध काही डाव रचला जातोय किंवा आपल्याला कुठल्या प्रॉपर्टीतनं बेदखल केलं जात आहे आपल्याच प्रॉपर्टीतनं, तर आपण सक्षम दिवाणी न्यायालयात तो दस्तऐवज रद्द करण्यासाठी दाद मागू शकतो. आपण पोलिसात देखील तक्रार करू शकतो की माझ्यासोबत फसवणूक झालेली आहे आणि खोटे कागदपत्र तयार करण्यात आलेले आहेत किंवा मला काहीतरी वेगळं सांगून दिशाभूल करून माझी सही घेण्यात आलेली आहे, अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात आणि न्यायालय समर्थ आहे अशा तक्रारींचा निपटारा करण्यासाठी.
1: मग भविष्यातील वाद टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी मालमत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेण्यापूर्वी कोणती महत्वाची खबरदारी घ्यावी?
0: एक तर कोणताही निर्णय भावनेच्या आहारी न जाता आणि घाईघाईने घेऊ नये, शांततापूर्वक वकिलाशी बोलावं हे एक. नंबर 2, स्वतःची आर्थिक सुरक्षितता महत्वाची आहे. म्हणजे आपल्याला लाख विश्वास वाटत असेल की नाही आपली मुलं आपल्याला चांगलंच वागवणार आहेत, आपल्या सुनेवरती आपला विश्वास आहे वगैरे वगैरे, जो असेलही रास्तच, पण स्वतःची आर्थिक सुरक्षितता ही जर आपण मार्गी लावून मग त्यात वैद्यकीय खर्च असेल, कुठल्या आणीबाणीच्या प्रसंगी आपल्याला जर काही पैसे लागणार असतील तर ते कसे आपण नियोजन करणार आहोत हे असेल, किंवा बँक खात्यांमधल्या काही फिक्स डिपॉझिट असतील ते जर आपल्याला आपण स्वतःच्या खर्चासाठी म्हणून राखीव ठेवणार असू तर त्याबद्दल आपण स्वतःची आर्थिक सुरक्षितता तपासून मग निर्णय घ्यावा. 3, जरूर कायदेशीर सल्ला घ्यावा. 4, मृत्यूपत्राला आपण प्राधान्य द्यावं भेटपत्र करण्यापेक्षा. जरी समजा आपण भेटपत्र करायचं ठरवलं तर त्यामध्ये आपल्या उदरनिर्वाहाचा हक्क हा अबाधित राहील अशा पद्धतीची अट ही त्या ठिकाणी नमूद करावी. एक नवीन कायदेशीर बाब सध्याला उदयाला आलेली आहे, लिव्हिंग विल. समजा माझ्यावरती मी 75 असताना व्हेंटिलेटर लावण्याचा प्रसंग आला आणि डॉक्टर निरुपाय झाले, पण अशा वेळेस जड अंतकरणाने मग मुलांपुढे पण नैतिक प्रश्न उभा राहतो की कसं म्हणू की त्याचं व्हेंटिलेटर काढा. अशा वेळेस माझ्या त्या संकट काळातील वैद्यकीय उपचारांचा मार्ग कोणता असावा किंवा कोणत्या टप्प्यावरती डॉक्टरांनी हा निर्णय घ्यावा याच्याबद्दल मी आत्तापासून भाष्य करून ठेवू शकतो. तर हे एक लिव्हिंग विल नावाची एक संकल्पना आलेली आहे, याच्याही बद्दल स्वतंत्रपणे अनेकांनी अभ्यासपूर्वक निर्णय घ्यायला हवा. काही गोष्टी अशा असतात ना की त्या आपल्याला त्या असताना त्याचं भान नसतं, पण त्या नसताना मग आपल्याला त्या गोष्टींचं सतत कमी ही जाणवत राहते. मजरू सुलतानपुरी किती छान म्हणतात, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, हमारे बाद अब महफिल में अफसाने बया होंगे, बहारे हमको ढूंढेंगी न जाने हम कहाँ होंगे।

0: तर मला असं वाटतंय की जितकं आपण ज्येष्ठांकडनं मार्गदर्शन घेऊ शकतो तितकं घ्यावं. खूप छान वाक्य आहे इरफान खान यांचं की बिगिनिंग्स हॅव इनोसन्स दॅट एक्सपिरियन्स कांट बाय. हे जरी किती खरं असलं आणि माणूस नव्या उमेदीनं आपल्या तारुण्यात आपल्या मध्यम वयात जीवनाची वाटचाल करत असला तरी वेळ प्रसंगी त्याला एखाद्या घरातल्या ज्येष्ठाचा डोक्यावरनं फिरणारा मायेचा हात हा हवाच असतो. आणि त्यामुळे अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा उपक्रम या अमृत कलशच्या निमित्ताने आपण पुढे नेत आहोत याचा मला मनस्वी आनंद होतोय.
1: ऍडव्होकेट चैतन्य धारुरकर, आज आपण आकाशवाणीत आलात आणि आपल्या ज्येष्ठ नागरिकांना खूप मोलाचा संदेश दिलेला आहात, तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
1: मालमत्ता आणि मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार याविषयी ऍडव्होकेट चैतन्य धारुरकर यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.

0: विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इश्यू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनीही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते

0: पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्डकप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅच वर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद विवा फुटबॉल या फुटबॉललाच वाहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर्धक सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरता पाहायला मिळेल, अर्जेंटिनाच्या धडाक्यांनी खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचं म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
2: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आधल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना,

0: त्याच्यात तीन तीन अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमहर्षक ती उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची तुरंत दोन्ही बाजूनी आक्रमण, प्रति आक्रमण, गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली. एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा असावी असा एक उल्लेख झाला. पण स्पेननी अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे माहिती असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली. आणि त्या आघाडीवरती निराशा झाली थोडी. अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थने द्यायची झाली तर त्यांचा बचाव पटुतल्याचे दोन मुख्य आधारस्तंभ होते लिसांड्रो आणि रोमेरो, हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं. किंवा एन्झोला रेड कार्ड मिळाले त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तर ते लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाहीत, स्पेन जिंकले.
1: अर्जेंटिना जे खेळले नाहीत असं आपण म्हणतोय तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे. कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं, कारण फ्रान्स हा सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धेदरम्यान. पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून असा खेळ खेळला गेला. आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, इथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुम्हाला अर्जेंटिना?
0: हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते. पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते. मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातन पराभूत झाले असतील की एम्बाप्पे, डेम्बेले, तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये. त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही, इतकं त्यांचं आधिपत्य मध्ये फळीत होतं. जवळपास एव्हरेज त्यांनी 600-650 प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. अशा पद्धतीचा एक टोटल डॉमिनन्स ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन, त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत स्पेनने फक्त 1 गोल स्वीकारला होता. असं कुठेतरी अर्जेंटिना दिसलं की नाही, आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे. मग काय करायचं, गोल 0 बरोबर एक रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टी मध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला. कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय, 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत, त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे. आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे, तसंच 2-0 बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणाला जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती, मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं, मग कदाचित पुढे त्यांना डिपेंड करता आला असा अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेस्सी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल, या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं गीत आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीने ते ही सगळी बांधणी करतात?
0: रोनाल्डो, मेस्सीचा तू उल्लेख केला, एम्बाप्पे, नेमार असेल, विनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एका मागणं एक प्रत्येक मॅच गेला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला नाही. ते एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. यावेळी तसं झाले नाही. आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचं एक डिसएडव्हान्टेज होतं का, तर थोडं होतं. पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मार

0: सो यांच्या पुढच्या फेरीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या अगेन स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. पोरोनी तर एक गोल मारला होता किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे, मेसी यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला स्पेनची 15 वर्षाकालीन 19 वर्षाकालीन आणि 23 वर्षाकालीन संघ बांधली गेले 11 वर्ष सुरू होती. त्यामुळे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डे ला फ्लोरेंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमत आहे.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का, किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवाय? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो, त्याबद्दल तुला काय वाटतं?
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं भागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत म्हणजे अगदी पालकांपासून शाळा महाविद्यालयांपासून अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट्स आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे, आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे, त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडियाचे नारे नाही दिले, संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं, आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिक अधिक खेळायला लागू, जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन घडतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 संघ या वेळेला खेळले, अमेरिकेत स्पर्धा होती, आमजाम होता, भरपूर कार्यक्रम, म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या, अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप धसमुसा खेळ करताना दिसले. तर या सगळ्याकडे कसं पाहायचं, अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का, असे प्रश्न त्यांच्या मनात आहेत? कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात, तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
0: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे, त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतरी द लास्ट डान्स नेमार रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो. पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूनी गेला नाही आणि समजा त्याबाबतची उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल ती अशा कुठेतरी धसमुसा या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा, कोणाच्याही मनात कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीद होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हास वरती आपण चितारलं. 40 दिवस, काही 108 सामने, 48 संघ.

0: अशा सगळ्या माध्यमातून आणि हे काही एखाद दुसरे घटना सोडल्या तर केन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला हेच या आपल्या आठवणीत राहील आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्की शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो.

0: बरीचशी मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीमध्ये समाविष्ट झाली बर करा दे.
1: आणि श्रीमंत आता वारीची एक गंमत सांगू का? आता बघ, समजा गावोगावचे लोक तिथे एकत्र असतात की नव, म्हणजे कोणी ओळखीचं नसते कोणी ओळखीचं असते, तरीबी ही समधी मंडळी कसं एकत्र पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेले असतात आणि समदजन एकत्र राहत असतात पाय.
0: आणि कसं आहे, खरंच वारीचा अनुभव जो आपल्या समदांना सांगायचा झाला ना राधे, तर जेव्हा आपण या वारीमध्ये जात असतो तर त्या वक्ताला आपल्या मनातील मोह माया राग लोभ अहंकार हे समद इसरून आपण पांडुरंगाचं दर्शन आपल्याला कधी मिळेल याचीच समदजन वाट बघत असतात. आणि त्याच प्रकारे समद्या धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र येत असतात आणि एकमेकांची काळजी देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात घेत असतात.
1: अगदी बरोबर आहे. आणि आपलं शासन सुद्धा कसं, वारीमध्ये येणारे जे प्रत्येक व्यक्ती असतात त्यांची आरोग्याची तपासणी असेल, त्यांचं खाण्यापिण्याची जी व्यवस्था असेल ते सुद्धा चोख रीतीनं समजेजण बजावतात. आणि आपल्यासारखी जी मंडळी वारीला जाऊ शकत नाही आहेत, तर ती मंडळी सुद्धा कसं त्या लोकांची सेवा काहीतरी व्हावी वारकऱ्यांची, त्यासाठी सुद्धा ते सतत प्रयत्नशील राहत असतात पाय.
0: खरं आहे, खरं आहे. गावोगावच्या दिंड्या ह्या या पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीला जात असतात आणि कितीतरी वर्षाची ही महाराष्ट्राची वारीची परंपरा आज देखील त्याच पद्धतीने सुरू आहे.
1: आणि पुढे सुद्धा आपल्याला असंच चालू ठेवायचं आहे बरं का?
0: अगदी अगदी.
1: आणि त्यातल्या त्यात ज्या गावी गेलेले असतात ना मुक्कामी, त्या ठिकाणी छोटे छोटे बालगोपाळ वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये सुद्धा असतात, त्यांचं स्वागत करतात वारकऱ्यांचं, ते सुद्धा अगदी देखावं कसं पाहण्यासारखं असतं पाय.
0: आणि आपल्या बी गावातून वारी गेली, सरपंच भाऊने बी चांगल्या प्रकारे जेवणाचं नियोजन लावलं होतं, प्रत्येकाकडनं जी काही मदत आपल्याला त्यांना देणं होती ती आपण देण्याचा प्रयत्न केलेला
1: आहे.
0: आता एकच आज समदांना लागलेली असेल की कधी एकदा पांडुरंगाचं दर्शन आपल्याला मिळते,
1: तर आपण पांडुरंगाचं दर्शन या छोट्याशा गीतातून घेऊया, मग आपल्या कार्यक्रमाकडे वळूया.
0: फैबक

0: व्यवस्थापन याविषयीची माहिती आपल्याला मंडळीपर्यंत पोहोचवायची आहे.
1: बरोबर.
0: बघ आता बऱ्याच ठिकाणी आपल्या खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत, तर मंडळी आपल्या पिकांच्या योग्य वाढीकरता आणि अधिक उत्पादनाकरता आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्वाचा भाग आहे बघा. आणि योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे अन्नद्रव्यावर लागणारा खर्च भी कमी करता येतो. आणि त्याचबरोबर गरजेपेक्षा जास्त अन्नद्रव्य जर आपण दिलं तर जो काही होणारा प्रादुर्भाव आहे तो देखील आपल्याला टाळता येतो. त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण देखील करता येते आणि रासायनिक खताच्या वाढत्या किमतीमुळे एकात्मिक अन्न पुरवठा पद्धतीत जीवाणू खतांच्या वापराला अधिक महत्व भी प्राप्त झालं आहे बघ. आणि म्हणूनच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन ही काळाची गरज आहे बरं का मंडळी. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे बघ राधे, ज्या सर्व प्रकारच्या स्त्रोतांपासून अन्नद्रव्य उपलब्ध होतात. आता उदाहरण आपल्याला घ्यायचं झालं तर रासायनिक खते, जैविक खते, सेंद्रिय खते, पीक अवशेष, हिरवळीची पिके, पीक पद्धती आणि द्विदल पिकाचा अंतर्भाव यांचा अवलंब करून आपल्याला अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढून जमिनीची सुपीकता टिकून आपलं पीक उत्पादनात वाढ करणं हे महत्वाचं आहे बघ.
1: अगदी बरोबर आहे.
0: आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक कोणते कोणते आहेत याविषयी काय सांगशील बरं?
1: तर मंडळी आता एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक जर आपण पाहायला गेलं तर त्यामध्ये कसं सेंद्रिय खते असतील, हिरवळीचे खतांची पिके असतील, जैविक खते, एक ना अनेक असे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचे घटक आहे. तर सुरुवातीला आपण काय करू मंडळी की सेंद्रिय खत म्हणजे काय, कशापासून मिळते ह्याची माहिती आपण घेऊयात. तर मंडळी आता एकात्मिक खत पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतानंतर सेंद्रिय खतांना महत्व दिलं गेलं आहे.
0: बर.
1: जसं शेणखत, शहरी आणि ग्रामीण कंपोस्ट, गोबर गॅस मळी, तेलबिया पेंट, हाडाचे खत, रक्ताचे खत, सोन खत, मलमूत्रापासून मिळणारे खत इत्यादींचा वापर आपल्याला करता येतो. हे सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये टाकले असता खनिजीकरणाची प्रक्रिया सूक्ष्म जीवाणूद्वारे होऊन विघटन होते आणि सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून ह्युमस सारखे जमीन दुरुस्ती द्रव्य मिळते. तसंच संप्रेरके निर्माण करण्याची क्षमता सुद्धा वाढते.
0: बर.
1: म्हणून सेंद्रिय खतांना पिकाचे पूर्ण अन्न म्हटले आहे बरं का.
0: असं भाई.
1: आणि याशिवाय जमिनीच्या जैवशक्ती संपदेला बळ पण मिळते आणि सूक्ष्म जीवाणूची लक्षणीय त्यामध्ये वाढ सुद्धा होते.
0: काय म्हणतेस? बरोबर.
1: आणि त्यामुळे काय होईल, मातीची धूप पण थांबते, हवा खेळती राहून जमिनीचं तापमान योग्य राखलं जातं, तसेच जमिनीचा पोत आणि जडणघडण इत्यादीवर सुद्धा अनुकूल असा परिणाम या सेंद्रिय खतामुळे होत असतो.
0: खरीप पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण घेत आहोत. यानंतर आपण हिरवळीच्या खतांच्या पिकांविषयी मंडळी जाणून घेऊयात.
1: बर.
0: तर बोरू आणि धेनच्या सारखी हिरवळीच्या खताचा पुरवठा करणारी पिके एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीत आपल्याला घेता येतात. म्हणजे 3 वर्षातून एकदा ही पिके घेऊन ती जमिनीमध्ये काढली जातात. त्यामुळे जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा भी होतो पाहिजे.
1: बरं.
0: आणि याच्याशिवाय गिरीपुष्प, सुबाबोळ यासारख्या पिकांची पाने जमिनीत गाढून सेंद्रिय द्रव्यांचा पुरवठा भी केला जातो.
1: बरं.
0: तसंच गिरीपुष्पाच्या वाळलेल्या पानामध्ये 2.73% नत्र असते आणि यापासून मग चांगल्या दर्जाचं खत भी उपलब्ध होते. अशी आहेत ही हिरवळीच्या खतांची पिके.
1: आणि मंडळी आता त्याचबरोबर एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनात अजून एक महत्वाचा घटक म्हणजे जैविक खते बरं का. आता हे जैविक खते म्हणजे उपयुक्त अशा जीवाणूची निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण, जे बियाणे, रोपे अथवा जमिनीमध्ये वापरल्यास त्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि नत्र स्थिरीकरण स्फुरद विद्राव्याच्या उपलब्धतेत लक्षणीय वाढ होऊन पिकांच्या उत्पादनामध्ये सुद्धा वाढ होते.
0: बर.
1: आणि रासायनिक खतांची मात्रा सुद्धा कमी करता येते. प्रचलित संवर्धने उदाहरणार्थ म्हणजे ॲझॅटोबॅक्टर, रायझोबियम, ॲझोस्पिरियम, निळी हिरवी शेवाळ, अझोला, स्फुरद विद्राव्य जीवाणू, VA mycorrhiza, शेण मूत्रकाला आणि गांडूळ संवर्धन इत्यादी आहेत बरं का. एकदलीय जे पिकं आहेत जसं ज्वारी, बाजरी, तर यासाठी आपल्याला ॲझॅटोबॅक्टर किंवा ॲझोस्पिरियम जीवाणू संवर्धनाचा वापर केल्यास 10-15 किलोग्रॅम नत्राची पिकांना उपलब्धता होते. आणि भातामध्ये निळी हिरवी जी शेवाळ आहे त्याचा जर आपण वापर केला तर प्रति हेक्टरी 30 किलोग्रॅम नत्राची गरज सुद्धा त्यामध्ये भागवली जाऊ शकते.
0: बरोबर.
1: तसंच द्विदल वर्गीय पिकांसाठी रायझोबियम जीवाणू संवर्धनाचा जर आपण वापर केला तर 10-15 किलोग्रॅम नत्राची पिकांना उपलब्धता होते आणि नत्र खताची सुद्धा आपल्याला बचत करता येऊ शकते. अशा पद्धतीने जैविक खते सुद्धा आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

0: बगरा थे आता पारावरचं वातावरण एकदम असं भक्तिमय झालेलं आहे आणि या भक्तिमय अशा वातावरणामध्ये अजून आपल्या शेतीसाठी जी महत्वाची माहिती आहे ना ती आता आपल्याला मंडळीला सांगायची
1: अगं होय. आणि महत्वाची माहिती आज कोणती सांगायची आहे इशे तर सांग ना आपल्या मंडळीला.
0: आज मंडळीला आपण खरीप पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य

0: कामांमध्ये वापरू शकतो.
1: आता चौथा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे रासायनिक खतांचा. रासायनिक खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करताना समजात आधी माती परीक्षण करणं गरजेचं असते बघा. म्हणजे याच्यावरून आपल्या जमिनीत असलेल्या पीक अन्नद्रव्याची उपलब्धता आणि त्याचं परिमाण हे आपल्याला लक्षात येत असते आणि त्याच्यानुसार मग आपल्याला खतांचं व्यवस्थापन जेव्हा आपण करतो ते आपल्याला सोपं जाते. आता माती परीक्षणाच्या अहवालानुसार अन्नद्रव्याची मात्रा कशी द्यायला पाहिजे तर माती परीक्षण अहवालानुसार जमिनीत असलेल्या पीक अन्नद्रव्यांची उपलब्धता अत्यंत कमी असेल, रासायनिक खतांची शिफारस कशी असेल तर शिफारशीच्या 50% जास्त, जर जमिनीत असलेल्या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी असेल तर शिफारशीच्या 25% जास्त रासायनिक खतांची मात्रा द्यायची. तसंच मध्यम प्रमाणात असेल शिफारशीच्या 10% जास्त आपल्याला द्यायचे आणि थोडे जास्त असतील तर शिफारशीच्या 10% कमी, जास्त अन्नद्रव्य असतील तर शिफारशीच्या 25% कमी आणि अत्यंत जास्त असेल तर शिफारशीच्या 50% कमी. अशा प्रकारे आपल्याला रासायनिक खतांची मात्रा द्यायची. आणि तसंच मंडळी, खरीप हंगामाकरता आपल्याला पीक निहाय अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं आहे तर सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी 30 किलोग्रॅम नत्र अधिक 60 किलोग्रॅम स्फुरद अधिक 30 किलोग्रॅम पालाश अधिक 20 किलोग्रॅम गंधक पेरणीच्या वेळेसच आपल्याला द्यायचं. त्याचप्रमाणे हेक्टरी 25 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलोग्रॅम बोरॅक्स द्यायचं आणि या पिकास नत्र स्फुरद पालाश मॅग्नेशियम गंधक कॅल्शियम मॉलिबडेनम बोरॉन लोह जस्त आणि मॅग्नीज ही अन्नद्रव्य वाढीसाठी फुलधारणेसाठी आणि शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असते पाहिजे.
0: बरोबर.
1: आता यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दिसून आली तर काय करायचं.
0: तर मंडळी, आता जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसून येते तेव्हा पीक 20 ते 25 दिवसाचे असताना जर पिवळे पडत असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्यांची ग्रेड 2 ची 1 ते 1.5% म्हणजे 100 ते 150 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करायची.
1: बर.
0: त्याचप्रमाणे पीक शेंगा लागणाऱ्या अवस्थेमध्ये असताना 19-19-19 या विद्राव्य रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करायची. तसंच शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना 00-52-34 या विद्राव्य रासायनिक खताची 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी आणि पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर करावा. कधी करायच्या, जेव्हा सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर आपल्या पिकांमध्ये दिसू लागली तर. तर मंडळी, आता तूर जी आहे ती तुरीसाठी आपल्याला 25 किलोग्रॅम नत्र प्रति हेक्टर अधिक 50 किलोग्रॅम स्फुरद प्रति हेक्टर अधिक 20 ते 25 किलोग्रॅम गंधक प्रति हेक्टर अधिक 5 टन प्रति हेक्टर शेणखत पेरणीच्या वेळी देण्याची शिफारस करण्यात आली आहे. हे आहे जिरायती तुरीसाठी, बरं का. 2 फवारण्या फुले येण्याच्या म्हणजे 60 ते 65 दिवस आणि शेंगा भरण्याच्या म्हणजे 90 ते 95 दिवस अवस्थेमध्ये 19-19-19 या विद्राव्य खताचा 100 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करायची आहे. तसंच 25 किलो पालाश सोबत 25 किलो सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 1 जमिनीतून द्यायचं आहे किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 हे 0.5% पिकाच्या फुलधारणेच्या अवस्थेमध्ये आपल्याला फवारणी करायची आहे, बरं का. हे आहे जिरायती तुरीसाठी.
1: बरोबर.
0: आता ह्याच्यासाठी सिंचनाची सुद्धा आवश्यकता असते. तर मग तूर पिकासाठी ठिबक सिंचनासाठी आपल्याला कालावधी दिलेला आहे आणि खताच्या विभागण्या बी करून दिलेल्या आहेत, बरं का. आता मी तुम्हाला सांगते. तर तूर पिकामध्ये ठिबक सिंचनासाठी आपल्याला जेव्हा आपलं पीक 1 ते 30 दिवसाचं झालेलं असेल तेव्हा खताची विभागणी 2 वेळेस करायची आहे. कधी इथं पेरणीनंतर 10 दिवसांनी आणि 20 दिवसांनी.
1: बर.
0: आणि जेव्हा पीक आपलं 31 ते 60 दिवसाचं असेल तेव्हा 3 वेळा आपल्याला खत द्यायची आहे. तर पेरणीनंतर 31 दिवसांनी नंतर 40 दिवसांनी आणि नंतर 50 दिवसांनी अशा 3 वेळेस आपल्याला खताच्या मात्रा तुरीला द्यायच्या आहेत. त्यानंतर जेव्हा आपलं पीक 61 ते 90 दिवसाचं होईल तेव्हा सुद्धा 3 वेळेस आपल्याला खताच्या मात्रा द्यायच्या आहेत. तर पेरणीनंतर 61 दिवसांनी 70 दिवसांनी आणि 80 दिवसांनी असं आपल्याला द्यायचंय, बरं का.
1: बरोबर.
0: जेव्हा पीक आपलं 91 ते 120 दिवसाचं झालेलं असल तेव्हा 2 वेळा आपल्याला खताची विभागणी करायची आहे. पेरणीनंतर 91 दिवसानंतर आणि 110 दिवसांनी असं 2 वेळा आपल्याला खताची मात्रा आपल्या पिकाला द्यायची आहे.
1: तसंच बघा मंडळी, हळद या पिकासाठी आपल्याला 150

0: 50-50 किलो नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर 50% नत्र आणि संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी देण्यात यायला पाहिजे आणि उर्वरित 50% नत्र लागवडीनंतर 30 ते 60 दिवसांनी आपण द्यायला पाहिजे. तसंच बीटी कापूस कोरडवाहूसाठी 120-60-60 किलोग्रॅम नत्र स्फुरद पालाश आपल्याला प्रति हेक्टरी द्यायचं आहे आणि तसंच बीटी कापूस बागायतीसाठी 150-75 किलोग्रॅम नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: तसंच कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनासाठी मंडळी रासायनिक खतांची मात्र

0: तर 30 ते 60 दिवसांनी आपण द्या पाहिजे. तसंच बीटी कापूस कोरडवाहूसाठी 120-60-60 किलोग्रॅम नत्रस पुरत पालाश आपल्याला प्रति हेक्टरी द्यायचा आहे. आणि तसंच बीटी कापूस बागायतीसाठी 150-75-75 किलोग्रॅम नत्रस पुरत पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: तसंच कापूस पिकामध्ये ठिबक सिंचनासाठी मंडळी रासायनिक खतांची मात्रा 80-40-40 किलोग्रॅम नत्रस पुरत पालाश हेक्टरी ठिबक सिंचनातून खते देताना आपल्याला खते 100 दिवसापर्यंत विभागून आपल्याला द्यायची आहे किंवा स्फुरत खते पेरणीबरोबर मातीद्वारे दिलं तरी मंडळी चालेल बघा.
1: बरोबर.
0: मंडळी, खरीप पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण घेत आहोत. आता सूर्यफूल या पिकासाठी आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, तर सूर्यफुलाच्या संकरित वाणास आपल्याला 60-30-30 म्हणजे 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे.
1: बरोबर.
0: आता खते देण्याची योग्य वेळ कोणती, तर यापैकी निम्मे नत्र, सर्व स्फुरद आणि पालाश आपल्याला पेरणीच्या वेळी द्यायचा आहे. तर नत्र खताचा दुसरी मात्रा पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आपल्याला द्यायची.
1: बरोबर.
0: तसंच मंडळी, सूर्यफुलाच्या सुधारित वाणास 40-30-30 म्हणजेच 40 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हे आपल्याला संपूर्ण मात्रा एकदाच पेरणीच्या वेळी द्यायची आहे.
1: बरोबर.
0: खोल काळ्या जमिनीत सूर्यफुलासाठी 90-45-45 म्हणजेच 90 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश हे आपल्याला निम्मे नत्र, सर्व स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी आपल्याला द्यायचं आहे. तर नत्र खताची दुसरी मात्रा पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी आपल्याला द्यायची आहे. आता यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं व्यवस्थापन कसं करायचं, तर 25 किलो गंधक हेक्टरी पेरणीच्या वेळेसच जर आपण दिलं तर बियाण्यात 1.5 ते 2.5% तेलाचं प्रमाण वाढते. तसंच पिकांच्या अधिक उत्पादनासाठी पेरणीनंतर 20-40 आणि 50 दिवसांनी 15 ग्रॅम युरिया अधिक 0.5 ग्रॅम DAP खत प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी आपल्याला करायची आहे.
1: बरोबर.
0: माती परीक्षणानुसार झिंक सल्फेट 10 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 10 ते 20 किलो आणि बोरॅक्स 5 किलो हेक्टरी पेरणीच्या वेळी दिल्यास उत्पादनात वाढ होत असते.
1: असं आहे. तसंच मंडळी, आता खरीप ज्वारीसाठी 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे प्रति हेक्टर द्यायचं आहे. यापैकी 40 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीसोबतच आपल्याला द्यायचं आहे. आणि उरलेलं 40 किलो नत्राची मात्रा ज्वारीच्या पिकाला 25 ते 30 दिवसांनी आपल्याला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे उडीद या पिकाला पेरणीच्या वेळी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टर मात्रा द्यायची आहे. तसंच गंधकाची कमतरता जर आपल्याला दिसून आली तर प्रति हेक्टरी 20 ते 25 किलो गंधकाचा आपल्याला वापर करायचा आहे.
0: तर मंडळी, अशा प्रकारे आपल्याला खरीप पिकातील एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मंडळी आपल्याला वारंवार तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच शिफारशीमध्ये आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे.
1: हे मात्र नक्की आहे बरं का, तर तज्ञांच्या मदतीनेच आपल्याला या सर्व गोष्टी करायच्या आहेत.
0: अगदी बरोबर आहे. आता बघ, ही समधी महत्वाची माहिती आपण मंडळीपर्यंत पोहोचविलेली आहे.

शेतकरी बंधूंनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूयात ग्रामीण कृषी मौसम सेवा अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला कृषी विषयक सल्ला यातील माहिती. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचं नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पाऊस न झालेल्या भागात सोयाबीन पिकात आवश्यकतेनुसार तुषार सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावं. सोयाबीन पिकात पिवळा मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि याच्या व्यवस्थापनासाठी पिकातील पिवळा मोझॅक प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. खरीप ज्वारी पिकात हलकी कोळपणी करावी जेणेकरून पिकातील तणांचं नियंत्रण होऊन जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होईल. पाऊस न झालेल्या भागामध्ये खरीप ज्वारी पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. बाजरी पिकात देखील आपल्याला हलकी कोळपणी करायची आहे जेणेकरून तणांचं नियंत्रण होईल आणि जमिनीत ओलावा टिकून राहील. ऊस पिकात आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं आणि सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकात पायदिला या

तिचा प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि या किडीच्या निरीक्षणासाठी आणि मोठ्या प्रमाणात प्रौढ जमा करून नष्ट करण्यासाठी एक प्रकाश सापळा प्रति 5 एकर क्षेत्र या प्रमाणात पिकाच्या उंचीच्या 1/2 फूट उंचीवर लावून सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत चालू ठेवावा. किडीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम ॲनोसोपली या जैविक बुरशीची 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वनस्पतीजन्य कीटकनाशकामध्ये 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच रासायनिक व्यवस्थापनाकरता क्लोरपायरिफॉस 20% 600 मिली किंवा मोनोक्रोटोफॉस 36% 200 मिली प्रति एकर फवारावं. हळद पिकात आंतरमशगतीची कामे करून तण नियंत्रण करावं. हळद पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. हळद पिकात आंतरमशगतीची कामे करून तण नियंत्रण करावं. मृगबहार संत्रा मोसंबी बागेत फुलधारणा आणि फळधारणा अवस्थेत असल्यामुळे पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी आणि कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करू नये. डाळिंब देखील फळधारणेच्या आणि फुलधारणेच्या अवस्थेत आहे, याला देखील पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी आणि बागेत रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पाहता 1% बोर्डो मिश्रणाची पावसाची उघाड बघून फवारणी करावी. पाऊस न झालेल्या भागात चिक्कू बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावं. भाजीपाला पिकात देखील आंतरमशागतीची कामे शेतकरी बंधूंना आपल्याला करून घ्यायची आहेत आणि काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची देखील काढणी करून घ्यावी. पाऊस न झालेल्या भागामध्ये नवीन लागवड केलेल्या फुलास आपल्याला पाणी व्यवस्थापन करायचं आहे. पावसाळ्यात जनावराभोवती गोमाशा, डास, गोचिड यांचा वावर वाढत असतो, त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी आणि जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराचं पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. विशेषत शेळी आणि मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार या आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगांचे लसीकरण योग्य वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोहळा हिरवा चारा पशुधनास जास्त प्रमाणात आहारात देणं टाळावं. अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे.

0: मंडळी, या गीताबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमातून मी राधा वहिनी अर्थात शीतल निमचे
1: आणि मी शेवंता वहिनी अर्थातच वैशाली वांगीकर आपणा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये अशीच छानशी माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि बहिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
4: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
5: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
4: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
5: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
6: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका

0: किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य: परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख, आकाशवाणी परभणी.
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक, दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक.

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्या
2: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
3: आपको स्मरण हुआ, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों के लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
2: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळं आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
4: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो

0: युवा हैं ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
1: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
2: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया. और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है. और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को, और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
1: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावेत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली, पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा

या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील, असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: संसद समीक्षा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपण ऐकलं. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.

रात्रीचे पावणे नऊ वाजत आहेत. पावणे नऊ वाजल्यापासून रात्री दहापर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन. त्यांना तबला साथ प्रसून चॅटर्जी, संवादिनी अभिषेक काथे. सुरुवातीला नंदकुमार पाटील यांनी गायलेली खमाश ठुमरी, राधा नंदकुवर समझाए.

श्रोतेहो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात नंदकुमार पाटील यांचं उपशास्त्रीय गायन ऐकलं. राग खमास ठुमरी आणि झुला. त्यांना तबला साथ होती प्रसून चटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात. रात्रीचे 10:30 आणि 16 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. सादर करीत आहोत आपला बुवा असा आहे रंगमंच या नाटकाचं नभोनाट्य रूपांतर. लेखक मनोहर काड्डरे, दिग्दर्शक स्वप्ननील जयकर, पार्श्वसंगीत शैलेंद्र बर्वे, निर्मिती कल्पवृक्ष मुंबई. आपला बुवा असा आहे

अरे सॉरी हा, आपल्याकडे लक्ष नाही गेलं. हा खिळा मारत होतो ना कॅलेंडर लावण्यासाठी, कॅलेंडर हिशेब ठेवण्यासाठी. नाही नाही पैशांचा नाही हो, डब्याचा. म्हणजे ज्या दिवशी डबा नाही ना त्या तारखेला फुली, म्हणजे एका नजरेत कळतं की किती खाडे झाले आहेत, म्हणजे महिन्याच्या शेवटी बिल द्यायला बरं पडतं ना. अरे अरे पण पुन्हा सॉरी हा. नाही म्हणजे काय की मी हे सगळं तुम्हाला सांगायला लागलो आपली ओळख होण्यापूर्वीच. हां आता कोणी म्हणेल ओळखीचं काय मोठं, तुम्ही आपलं काय सांगायचं आहे ते सांगा. पण तसं नाही हो, ओळख असली ना म्हणजे बोलण्यात जरा जास्त जवळीक येते, म्हणजे आपला सहानुभूतीपूर्ण की काय स्वतः दृष्टिकोन निर्माण होतं. म्हणजे असं बघा की आता मी तुम्हाला सांगितलं की महादेव सखाराम यांना मुलगा झाला, तर तुम्ही मनातल्या मनात म्हणाल झाला बर पुढे. तुम्ही असं म्हणणार कारण महादेव सखाराम तुम्हाला माहीत नाही. पण तेच जर मी तुम्हाला सांगितलं की अहो असं काय करता, महादेव सखाराम म्हणजे तुमचे मेहुणे, बायकोचे भाऊ, तर तुम्ही लगेच विचारणार मुलगा झाला केव्हा, किती पाऊंडाचा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, आणि मग अण्णांना कळवलं नाही. कमाल आहे बुवा. अगं ए अगं ऐकलंस का, अगं दादाला मुलगा झाला. माझ्या नाही ग तुझ्या, तू पण ग्रेटच आहेस. माझ्या दादाचं वय 62 वगैरे वगैरे वगैरे. तर हा सगळा इंटरेस्ट निर्माण झाला, ही धावपळ झाली का, कारण तुम्ही त्या महादेव सखारामना ओळखता, अगदी जवळून ओळखता. म्हणून म्हटलं की आधी ओळख करून देतो. तर मी निखिल हजारे, मूळचा बडोद्याचा, सध्या मुंबईत बँकेत नोकरीला आहे. नाही एजंट नाही हो, क्लार्क म्हणूनच आहे. वय वर्ष 25 आणि विशेष म्हणजे मी अत्यंत सुखी माणूस आहे. यस म्हणजे आपल्याला काही काळजी नाही, शांतपणे सुखाने केव्हाही झोप येते. आयुष्यात तसं खास ध्येय वगैरे काही नाही, आयुष्य येईल तसं घेतो. आता ध्येय नाही म्हणजे जरा हेच नाही का. नाही पण इथे ध्येय ठेवायचं म्हणजे काय करायचं. परवाच मी एका गृहस्थांच्या घरी गेलो होतो, मला वाटतं ते कोणत्या तरी मोठ्या कंपनीत सुपरिटेंडंटच्या हुद्द्यावरती आहेत. मी गेलो तेव्हा त्यांचं मुलाला डोस पाजणं चालूच होतं. हे काय व्हॉट्स दिस, तुम्हाला काही करायला नको, ध्येय नाही तुमच्या पुढे, अशाने कसं होईल तुमचं, थोडा तरी विचार करा. आणि इतक्यात मी आलो, लगेच ते म्हणाले काय हजारे, नाही म्हणजे मी म्हणतोय ते खरं आहे की नाही, माणसाला काही ध्येय हवं की नको. हो म्हणजे तसं हो म्हणजे असं गुळमुळीत बोल ना.

0: का आमच्याकडे बघा, सी मी, आम्ही इथपर्यंत आलो. कसे कसे कसे काय, एकदाच ठरवलेलं, आता इथे चिकटलो तर इथपर्यंत जायचं काय? हो, आता तुम्ही तरुण आहात, काही ध्येय वगैरे आहे की नाही तुमच्या पुढे? हो आहे. गुड गुड गुड. काय व्हायचं ठरवलं तुम्ही? राष्ट्रपती? हा. समोरचा माणूस एकदम नर्वस. नाही म्हणजे आपण आपलं खरं ते सांगितलं, आपल्याकडे आधी ध्येय ते काय ठेवणार आणि त्यातून ठरलं की ठेवायचं, तर मग ते बारीक सारीक कशाला? नाही म्हणजे आपलं बुवा असं आहे की आपण दैववादी आहोत, ऑप्टिमिस्टिक फेटॅलिस्ट. म्हणजे आपण दगड मारत राहायचो, लागला तर लागला, नाही लागला तर म्हणायचं हॅ लागणारच नव्हता, म्हणजे रडत बसायला नको. नाही पण खरं सांगू, आपण सुखी आहोत ना यावर चटकन तसा कोणी विश्वासच ठेवत नाही. आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही आयुष्यात असं म्हटलं तर साला सगळे लोक नुसते हसतात. पण मला सांगा की शेवटी प्रॉब्लेम म्हणजे काय? हां, ओ मानला तर प्रॉब्लेम, नाही तर नाही, एकदम सोपी गोष्ट, पण तीच तर लोकांना खोटी वाटते ना. आता हेच घ्या ना, आपल्याला आयुष्यात काही प्रॉब्लेम नाही म्हणजे अगदी वेळ कसा घालवावा हा सुद्धा नाही. नाही खरं म्हणजे वेळ काही तसा चटकन जात नाही, कारण तेच तेच तेच तेच जगून वेळ जाणार कसा हो? साला कंटाळा येतो. 5:30 ऑफिस संपलं की 5:55 विरार फास्ट पकडायची आणि 6:47 घरी. चहा वगैरे घेतला की पुढे काय? याच्यावरती आपण एक युक्ती शोधली. आता मी इथे असं बसलेलो आणि वेळ घालवायचा आहे, तर मी समजतो की मी शिवाजी पार्कच्या सभेत बोलतोय. शिवाजी पार्क पॅक आणि आपण सांगतोय, रात्र अंधारी आहे, सगळीकडे काळाकुट्ट काळोख पसरलेला आहे. आता अशा वेळी प्रकाश शोधला पाहिजे, त्याकरता प्रत्येकाने दिसेल तो दरवाजा ठोठावला पाहिजे. खरंच कुणी दरवाजा ठोठावला काय हो? मग नक्की प्रकाशच असेल. एक्सक्यूज मी, कोण आहे ते बघतो. अरे ये बस, काय काम काढलं सकाळीच?
1: नाही काम बीम काही नाही, सहजच आलो.
0: थाप साला, रविवारी सकाळी सहजच कोण येईल काय? असो, काय घेणार, चहा की कॉफी?
1: काही नको.
0: एवढं सकाळी सहजच आला म्हणतोस ना, आणि चहा पण नको. मग नक्कीच काहीतरी काम असणार, बोल काय काम आहे.
1: कमाल आहे, अरे खरंच काही काम नाही.
0: हे बघे, काम नसलं ना तर आनंद आहे, पण काम असलं तर लगेच सांग, उगीच डोक्याला मुंग्या नकोत, मग नुसत्या गप्पा किती वेळ मारू.
1: कठीण आहे बुवा. अरे मी एवढं सांगतोय, काही काम नाही तरी तुझं तेच.
0: गोरेगावहून सकाळी उठून तू 8:30 दादरला माझ्या खोलीवर खरंच काही कामाशिवाय आला असशील ना, तर तुला वंदन असो, तू चहा घेच. बाय द वे, साला काल नाटक संपल्यानंतर भेटला नाहीस, कसं वाटलं ते सांगायला? एरवी एवढा मॅनर्स ना वगैरे जपणारा तू, आणि काल गुल.
1: सॉरी हा. नाही नाटक चांगलं होतं, तुझं काम मस्तच झालं. मी आलो होतो पण आत खूप गर्दी होती म्हणून थांबलो नाही.
0: बरं ते ठीक आहे, दुसरा अंक कसा काय वाटला ते सांग.
1: मला नाही आवडला.
0: काय काय काय काय, तू कशाला माणूस आहेस? अरे तमाम पब्लिक दुसऱ्या अंकावरती खुश आणि तू म्हणतोस.
1: खरं सांगू, दुसरा अंक मी नीट बघितलाच नाही, म्हणजे का कुणास ठाऊक, लक्षच लागेना.
0: तू खरंच ग्रेट आहेस. ऐकलं ऐकलं, एवढं चांगलं नाटक आणि हा म्हणतोय की दुसरा अंक नीट बघितलाच नाही, कमाल आहे की नाही याची. अरे पण सॉरी हा. नाही म्हणजे तुम्हाला हे सगळं बोर होत असेल, कारण तुम्हाला ह्याची ओळख करून द्यायलाच विसरलो, आणि हा कोण हे कळल्याशिवाय तुम्हाला आमच्या बोलण्यात इंटरेस्ट कसा काय वाटणार? तर ओळख करून देतो, मी मगाशी म्हटलं ना की प्रकाश आला असेल म्हणून. तर तो हा प्रकाश, प्रकाश गुपचूप.
1: नमस्कार.
0: गोरेगावला राहतो, माझ्याच ऑफिसमध्ये, बीकॉम आहे, अत्यंत सालस आणि सरळ आहे, आणि अजूनपर्यंत कुठल्याही मुलीकडे नजरेला नजर लावून पाहिलं असेल असं वाटत नाही.
1: हे निखिल काय वाटेल ते काय सांगतो?
0: अरे खरं तेच सांगतोय, म्हणजे माझा आपला असा अनुभव. आता एकटा असताना तू चोरून पाहिलं असशील तर आपल्याला काय माहीत. तर मुलगा चांगला आहे, कुणाची स्वतःची ओळखीची किंवा चांगली मुलगी असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही. कुणी एकटी आली असल्यास
1: बंद कर बघू.
0: तुला एक प्रश्न विचारू?
1: विचार.
0: खरंच तुझं काही काम नाही माझ्याकडे?
1: अरे

0: खर्च काहीच काम नाही आहे.
1: मग ठीक आहे, चल चहा घेऊया. मग तुझे नाना काय म्हणतात?
2: ठीक आहेत.
1: बरं, आईची तब्येत वगैरे कशी काय?
2: तिला काय झालंय? चांगली
1: आहे. अच्छा, बरं नलूचं कॉलेज वगैरे कसं काय चाललंय?
2: बरं आहे.
1: बरं, तुमच्याकडे पाऊस वगैरे कसा काय?
0: तुमच्याकडे आहे ना तसाच आहे, म्हणजे ढगातूनच पडतो, कळलं?
1: अरे हो हो हो, कळलं कळलं, पण एवढं चिडतोस कशाला? अरे ही आपली सर्वसामान्य रीत की सगळ्यांची चौकशी करायची.
0: तू रीत वगैरे केव्हापासून पाळायला लागलास?
1: आता तू म्हणतोस की तुझं काहीच काम नाही माझ्याकडे, मग वेळ कसा जाणार? आणि आपलं बू असं आहे,
0: नकोय मला.
2: मी अशा करता आलो होतो की
1: म्हणजे तुझं काहीतरी काम आहे माझ्याकडे. तरी म्हणतोय की मगासपासून की रविवारी सकाळी तू कामाशिवाय कसा काय येणार? बर बोल बोल बोल, लवकर बोल, काय काम आहे?
2: ए तसं नाही रे, पण तुझा स्वभाव म्हणजे प्रत्येक गोष्ट टोलावून टाकायची म्हणून सांगित. अट एक, हसायचं नाही.
1: अरे,
2: अट दोन, बोंबा बोंब करायची नाही.
1: म्हणजे बोलणी सुरू करायलाच अटी? बर बर बर, मान्य. चल मी इथे गंभीरपणे बसतो, तू सांग.
2: निखिल, काल तुझ्या नाटकाचा पहिला अंक झाल्यावर तुला भेटायला कोण आलं होतं?
1: पुष्कळ लोक आले होते. का?
2: नाही तसं नाही रे, मुलगी म्हणतोय मी.
1: पोरी पण पुष्कळ आल्या होत्या.
2: अरे ती गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस.
1: गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस? कोण रे? नाही आठवत.
2: ती पांढरी पांढरी ओढणी.
1: पांढरी ओढणी? हा हा हा हा, तिचं काय?
2: कोण होती ती?
1: हा, आलं लक्षात की तुझं दुसऱ्या अंकात लक्ष का नाही लागलं ते. अरे पण काय रे, आत्ताच मी यांना सगळ्यांना सांगितलं ना की हा कोणत्याही मुलीकडे डोळा वर करून सुद्धा बघणार नाही, आणि हे काय, यू ब्रुटस?
2: असू देत, ती कोण त्या आधी सांग.
1: अरे ती माधवी सप्रे, म्हणजे माझ्या चुलत मावशीच्या नणदेच्या, अरे एक सोडून पलीकडच्या बिल्डिंग मध्ये राहते. तुला आवडली काय? ए आवडली असेल तर होय म्हणे बघ, आता ओळख करून देतो, शुभस्य शिग्रम. आणि शिवाय मुलगी चांगली आहे, मी ओळखतो ना.
2: पण आत्ता नको.
1: पण का?
2: का काय, तिला वाटेल मी मुद्दामच ओळख करून घ्यायला आलोय, आणि ती उगाचच भाव खाईल.
1: ऐला शपथ रे, तुम्ही असे कसे रे? हा, तिला काय वाटेल ते तुला काय माहीत? आणि आणि वाटलं तर वाटलं, गेली उडत. तू इकडेच बस, मी आत्ता बोलवतो तिला.
2: हे नाही नाही, नाहीतर मी असं करतो, मी जातो आणि रस्त्यावर थांबतो.
1: रस्त्यावर?
2: नाही, नाहीतर असं करतो, इराणाच्या हॉटेलात जातो.
1: हॉटेल?
2: हा, ती येताना दिसली ना की 5 मिनिटात येतो, असा सहजच आल्यासारखा.
1: म्हणजे तू अगदी खरंच खोल रुतून गेलायस रे. साले असली नाटक तुला कधीपासून सुचायला लागली?
2: तसं नाही रे, पण यार तुला माझं माहिती आहे, मुलगी समोर दिसली की आपण नर्वस.
1: हो बरं बरं, ठीक ठीक, तू निघ आणि बरोबर लक्ष ठेव, आणि ती आल्यानंतर 5 मिनिटांच्या तिथे, नाहीतर माझी बोम.
2: बरं बरं, चल. अच्छा.
1: ए बंड्या, ए बंड्या, ए माझं एक काम कर ना, अरे जरा त्या सपऱ्यांकडे जा आणि माधवीला बोलवून आण ना. हा हा, म्हणाल लगेच बोलवलंय. अरे हो, असशील तशी ये असं सांग तिला. तर मंडई, आता जी मुलगी येणार आहे ना, तिची थोडक्यात माहिती सांगतो. हा म्हणजे तशी तुम्हाला कल्पना आली असेलच, पण आपलं असो, तर तिचं नाव आहे माधवी विनायक सप्रे. आहा, वय वर्ष 18, रुईयाला आहे, SY Arts ला. मुलगी हुशार आहे, म्हणजे SSC ला 84% मार्क्स वगैरे. आणि सालस आहे, वडील इन्कम टॅक्समध्ये ऑफिसर. आणि हो, तशी माझ्या नात्यातली आहे, म्हणजे माझ्या चुलत मावशीच्या नणदेच्या दिराची. यस यस, दिराचीच मुलगी. तेव्हा बघा, कुणी ओळखीचा नातेवाईकांचा लग्नाचा मुलगा असल्यास प्रयत्न करायला काही हरकत नाही. अरे पण आधी हे काय होतं ते बघू ना, नंतर पुढचं पुढे.
3: कशाला बोलवलं? अगदी तातडीनं.
1: हो हो, सांगतो सांगतो, पण मला बोलू दिलंस तर ना.
3: म्हणजे काय?
1: म्हणजे म्हणजे अशी घोड्यावरून आल्यासारखी उभी नको राहूस.
3: पण काम काय ते सांगा ना.
1: अगं काम महत्वाचं आहे, म्हणूनच तुला आत्ता बोलवलंय. म्हटलं मनात विचार आलाय, तेवढ्यात बोलवावं. बस
3: बोला.
1: मग कसं काय वाटलं कालचं नाटक?
3: इश्य, काल सांगितलं ना येताना की आवडलं म्हणून, आणि एवढ्या करताच बोलवलं.
1: तुम्ही बायका म्हणजे ना खरंच कठीण काम आहे. अगे एवढ्या करता मी तातडीनं असशील तशी आहे असं सांगेन का?
3: सॉरी.
1: सॉरी घ्या. अगं बोलायचा विषय महत्वाचा असला म्हणजे आधी जरा आजूबाजूचे विषय बोलायचे असतात.

0: थत काय?
1: बर, आता आता कामाचं तुला एक प्रश्न विचारतो, अतिशय खाजगी आणि आणि पुष्कळसा नाजूक. खरं उत्तर देशील?
2: पण विचारा ना तुम्ही.
1: आर यू एंगेज्ड?
2: काय नाही बुवा, कोणी सांगितलं तुम्हाला?
1: नाही, हे बघ, कोणी सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही. आणि आणि आणि एंगेज म्हणजे एक्झॅक्टली एंगेज नाही ग, पण तुला कुणाच्यात इंटरेस्ट आहे?
2: पण असं का विचारता आजच?
1: ते नंतर सांगतो ग, आधी उत्तर दे, तुझा कुठे इंटरेस्ट आहे का?
2: नाही. पण
1: गुड.
2: गुड काय?
1: हा अगं, त्याचं असं आहे की माझा एक मित्र यायचा आहे, प्रकाश गुपचूप, माझ्याच बरोबर बँकेत आहे, माझा खूप जवळचा दोस्त आहे, ग्रॅज्युएट आहे, घरची परिस्थिती चांगली, मला वाटतं ही इज अ मॅच फॉर यू म्हणून एवढं तातडीने बोलवलं, कळलं?
2: ओ गॉड, खरंच कसली घाबरले होते मी, म्हटलं तुम्ही.
1: बस काय, हीच काय आमची किंमत?
2: तसं नाही हो, पण जाऊ दे. काय हो? पण यात एवढं असशील तशी आहे म्हणण्यासारखं काय होतं? जरा वेळानं आले असते तर काय बिघडणार होतं?
1: अगं तो आज येणार आहे, आत्ता.
2: आत्ता?
1: आत्ता म्हणजे केव्हाही, तासाभरात. काल नाटकाला आला होता ना, तेव्हा सहज माझ्या डोक्यात आलं.
2: म्हणजे त्यांना कल्पना आहे?
1: नाही नाही, त्याला काही माहीत नाही ग, तुम्हाला जवळची ना म्हणून तुला आपला आधी सांगितलं. पण लक्षात ठेव, आपला असा काही प्लान आहे हे त्याला कधीही कळता कामा नाही. ओके
2: ओके.
1: हां
2: मग कळवा मला.
1: आणि आणि माधवी माधवी, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अगं पसंत असेल तर तर तर एक काम कर, असं कर. म्हणजे मला कळेलच पुढचं.
2: ओके.
3: निखिल, सॉरी सॉरी. हा, हॅव आय डिस्टर्ब यू?
1: नो नो, नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. अरे ये ना आत. ए ए माधवी माधवी, बस ना, तुमची ओळख करून देतो. माधवी हा माझा मित्र प्रकाश गुपचूप.
3: नमस्कार.
2: हॅलो.
1: आणि ही माधवी सप्रे, अरे माझी नातेवाईक आहे, रुईयाला असते, एस वाय आर्ट्सला.
3: अच्छा.
1: समोरच राहते रे. काल नाटक पाहायला आली होती ना, त्याचा रिपोर्ट द्यायला आत्ता आली. हिला नाटक खूप आवडलं, विशेष म्हणजे दुसरा अंक. बाय द वे, तुला कसं काय वाटलं?
3: काय ते हे ना?
1: हे नाही हे नाही हे नाही, दुसरा अंक म्हणतोय मी.
3: छान होता,
1: कमाल आहे. काल म्हणाला होतास की काही खास नाही म्हणून, उद्या डिस्कस करेन.
3: नाही, मी रात्रभर विचार केला.
1: हा,
3: आता असं वाटतंय छान आहे.
1: छान आहे का? अरे ही पण नाटकात चांगली कामं करते.
3: असं का?
2: चांगली नाही, आपली करते कधी मधी हौस म्हणून.
3: चांगलंय चांगलंय. नाही, अशी एखादी हॉबी असलेली बरी.
1: अच्छा, अशी एखादी.
3: मला वाटतं मी यांना कुठंतरी पाहिलंय.
1: अरे काल नाटकाला पाहिलं असेल.
3: असेल.
1: हा
2: मी जाते, आई शंख करेल माझ्या नावाने.
1: हा अरे प्रकाश.
2: अहो
1: काय,
2: मी जाते.
1: जा ना. अरे काय झालं?
2: मी जाते.
1: काय? हा हा हा, कळलं कळलं. अगं ए पण माधवी, ऐक एक बघ.
3: निखिल,
1: हा
3: पाणी दे. ढसा सुकलाय माझा.
1: ठसका तिला लागला आणि पाणी तुला पाहिजे. बरं बरं बरं, घे. बोल, कशी काय वाटली?
3: एकदम क्यूट आहे.
1: गुड.
3: पण आता पुढे कसं काय?
1: कसं काय म्हणजे?
3: म्हणजे माझं ठीक आहे रे, पण तिला मी पसंत असलो पाहिजे ना.
1: अरे त्याची काळजी तू कशाला करतोयस, तिला तू पसंत आहेस.
3: कशावरून?
1: असले फालतू प्रश्न मला विचारू नकोस रे, तुला माझा अनुभव माहित आहे ना.
3: हो हो.
1: आता सगळं नीट सांगतो, तसं तसं करायचं.
3: चालेल.
1: आणि मग मला नियमित रिपोर्ट करायचा. आता पहिली गोष्ट, उद्या परवा तिच्या कॉलेजवरचा, कॉलेज सुटायच्या सुमारास, ऑफिसच्या कामासाठी किंवा सहज सहज आल्यासारखं दाखव.
3: चालेल.
1: कॉफी प्यायला घेऊन जा. पुढे पुढचं काही तुला सांगत नाही. शनिवारपर्यंत चार भेटी झाल्या पाहिजेत, मग रविवारी पिक्चरला येणार का विचार. एका मित्राने दोन तिकीटं दिलेत, पिक्चर मस्त आहे म्हणाला असं सांग.
3: आणि मग?
1: आणि मग काय, पिक्चरला घेऊन जा.
3: एकदम पिक्चर?
1: आईला एकदम पिक्चर कुठे, आधी चार वेळा भेटणार आहेस ना, तेवढ्यात सगळं जमव.
3: कुठल्या पिक्चरला जाऊ?
1: तू पिक्चर बघायला जाणार आहेस? जा जा, कोणत्याही पिक्चरला जा.
3: अरे असं काय बोलतोस, मला कल्पना आहे तुला त्रास होतोय.

0: करायची, पण मी दुसऱ्या कुणाला विचारणार?
1: अरे बाबा, अरे प्रकाश, पोरीला पिक्चरला नेताना पिक्चर तसं महत्वाचं नसतं.
0: बर,
1: हा मग तू त्या आपल्या नाक्यावरच्या थिएटरला जा.
0: चालेल,
1: तिथे शेवटच्या रांगेत चारच सीट्स आहेत, त्या मी बुक करतो.
0: चार कशाला?
1: माझ्या बोडक्यावर घालायला. अरे बाबा, चार सीट्स घेतल्या ना तरी बसायचं मधल्या दोन सीट्सवर, बाजूला एक एक खुर्ची सोडून द्यायची, म्हणजे तिन्ही बाजू सेफ, नाही का?
0: हे थोडस जास्तच होत आहे, पण चालेल.
1: हा तर ठरलं, आणि पुढच्या सोमवारी मला रिपोर्ट करायचा इथे.
0: ओके,
1: बेस्ट लक.
0: थँक्यू.
1: बाय. चला, एक महत्वाचं काम तर झालं. नाही म्हणजे चार तिकीटं पिक्चरची काढून दिली की आता सोमवारची वाट पाहत थांबायचं, कारण काय झालंय हे समजण्याची माझ्या इतकीच तुम्हालाही उत्सुकता असणार. आता 8 दिवस म्हणजे प्रत्यक्ष 8 दिवस कशाला थांबायचं, एकदाच म्युझिक ऑन ऑफ करायचं आणि येईल तो सोमवार.

नाही म्हणजे चार तिकीट पिक्चरची काढून दिली की आता सोमवारची वाट पाहत थांबायचं, कारण काय झालंय हे समजण्याची माझ्या इतकीच तुम्हालाही उत्सुकता असणार. आता 8 दिवस म्हणजे प्रत्यक्ष 8 दिवस कशाला थांबायचं, एकदाच म्युझिक ऑन ऑफ करायचं आणि येईल तो सोमवार.

0: येस, तर हा सोमवार. हा घ्या, प्रकाश आलाच. येस, बोलो बोलो, काय खबर? सक्सेसफुल?
1: नाउ शी इज माइन.
0: गुड, कॉंग्रॅट्स. सांग काय झालं?
1: तू सांगितल्याप्रमाणे सहज म्हणून कॉलेजवर गेलो,
0: हा,
1: कॉफी वगैरे घेतली,
0: हा,
1: आणि नंतर 3 वेळा भेटलो, आणि काल नाक्यावरच्या थिएटरला गेलो.
0: येस, व्हेरी गुड. मग पुढे काय झालं जरा डिटेल मध्ये सांग ना. नाही नाही, म्हणजे तसं विचारणं बरोबर नाही आहे, पण तुला माहित आहे ना मी किती उत्सुक आहे ते.
1: हो यार, येस, सगळं सांगतो. तर काल पिक्चरला गेलो,
0: हा,
1: आणि पिक्चर सुटता सुटता तिने माझ्या हातावर हात ठेवला,
0: हा,
1: अँड शी प्रेस इट लाईक दिस.
0: बस एवढंच?
1: हा,
0: अरे पण मी तुला 4 तिकीट दिली होती ना.
1: हो
0: हो, काय हो, आणि इवन
1: हे छे बोलतच काय, तो डोअरकीपर सारखा बाजूला उभा होता.
0: अरे त्यांना सवय असते असलं पाहिजे.
1: आणि शिवाय पिक्चर सुरू झाल्यावर खूपच उजेड पडतो, पुढच्या लोकांना सुद्धा आपण दिसतो.
0: ते कशाला बघतायत? आणि आणि बघितलं तर बघितलं,
1: पण ऑकवर्ड वाटतं यार.
0: श्या, तू खरंच सांगतोयस ना?
1: म्हणजे काय
0: की मला सांगायला पण ऑकवर्ड वाटतंय. हे बघ, हे आपल्याला त्यात तसला काही इंटरेस्ट नाही, आपल्याला फक्त प्रगती झाली किती ती महत्वाची, आपलं तुला माहित आहे.
1: खरं सांगू, आय ट्राईड.
0: ये बात आहे, वाटलेलंच, बोल पुढे.
1: येस, आय ट्राईड, पण तिनं कानाच्या मागे केस कापलेत ना, असं वर्तुळ असतं बटांचं, त्याने घोळ झाला. साला सारखी ती बट हुळहुळायची नाकाजवळ, बरं काही सांगता येईना, आणि शेवटी आपला कंट्रोलच राहिला नाही.
0: मग काय केलंस?
1: शिंक आली आणि चक्क शिंकलो.
0: रे रे रे,
1: मी मग एवढा नर्वस झालो, वाटलं संपलं सगळं, पण शेवटी तिनं हात दाबला ना तेव्हा वाटलं तिने समजून घेतलंय सगळं.
0: नशीबवान आहेस हा. पण काय रे, नुसतं एवढ्यावरून नाऊ शी इज माइन असं म्हणालास मगाशी?
1: नाही नाही, पुढे सांगतो ना.
0: हा,
1: पिक्चर संपला,
0: हा,
1: मग आम्ही थिएटरच्या बाहेर पडलो.
0: हा,
1: मी म्हंटल काहीतरी थंड घेऊया.
0: हा,
1: ती म्हणाली मी गरमच घेईन. मग आम्ही समोरच भेळ खाल्ली. मी लस्सी घेतली,
0: हा,
1: तिनं कोल्ड्रिंक घेतलं.
0: अरे ला, ते कळलं रे बाबा, लग्नाचं वगैरे विचारलंस काय?
1: नाही, एवढा धीर झाला नाही, पण तिच्या ते लक्षात आलं.
0: कशावरून?
1: म्हणजे मी तिला तशी कल्पना नाही दिली स्पष्ट, पण भेळ खाताना म्हटलं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय, फार महत्वाचं.
0: मग
1: ती म्हणाली मग चांगला दिवस बघून भेटू, म्हणजे गुरुवारी, दत्ताचा वार आहे. मी म्हटलं बरं, आपल्याला काय, आपल्याला सुद्धा गुरुवार लाभतो. मग ठरलं गुरुवारी संध्याकाळी भेटायचं 6:30 वाजता हॉटेलजवळ 81 बस स्टॉपवर.
0: काय रे, पण तू नक्की लग्नाचं बोलणार आहेस हे तिच्या लक्षात आलंय का?
1: हो तर, एवढी काय ती बुद्धू आहे.
0: अच्छा,
1: आणि शिवाय ती आपणच म्हणाली काही झालं तरी ही भेट चुकवायची नाही म्हणून.
0: हा,
1: म्हणजे सर काही फारच महत्वाचं काम निघालं ना तर निदान 5 मिनिटं तरी भेटायचं, आणि जर भेटलो नाही तर एकमेकांच्यात इंटरेस्ट नाही असं समजायचं.
0: अरे म्हणजे बरीच प्रगती केलीस तू.
1: अरे यार, चेष्टा करू नकोस रे, हे सगळं कुठेतरी सांगावं असं वाटतं. नी मला तसं तुझ्याशिवाय कोण आहे?
0: नाही रे, माझी तक्रार नाही, विश यू बेस्ट लक. आता तुझ्यासारखाच मला पण गुरुवार कधी येतो असं झालंय. ए, तू एक काम कर ना, तुमची भेट झाली की तसाच रात्रीचा इकडे.
1: ओके, नक्की येतो, बाय
0: बाय. चला, आपण सुरुवात करून दिली, तिचा शेवटही चांगला व्हावा हीच इच्छा. अरे पण आता गुरुवार रात्रीची वाट पाहणे. हा, पण आपल्याला नाटकातली सोय माहीत आहेच, तर मी आता जास्त वेळ घेत नाही, एकदाच म्युझिक लावतो थोडं जास्त वेळ, आणि येईल ती गुरुवार रात्र.

0: थांबले. आता जर हा आला नाही ना तर तर तर आपण उद्या सकाळी माधवीला जाऊन विचारूया. नाही नाही हे हे बरोबर नाही दिसणार. नाही पण आता ह्याशिवाय आपल्याकडे दुसरा काय मार्ग आहे? हा घ्या आलाच. अरे या गुरुदेव या.
1: निखिल
0: काय काय पत्ता काय तुमचा? हा आयला तुम्ही मजा करत हिंडा आणि आम्हाला फुकट टांगून ठेवा. अरे मी यांना म्हटलं की आत्ता जर हा आला नाही ना तर आपण चक्क तिलाच विचारू म्हणून. बोला काय झालं?
1: काही नाही.
0: काय काही नाही? अरे बाबा सरळ सांग काय झालं ते.
1: खरंच काही नाही झालं.
0: अरे प्रकाश तुम्ही आज भेटणार होतात ना संध्याकाळी 6:30 वाजता. मग
1: भेटलो नाही. म्हणजे मी गेलो होतो पण ती चाली नाही.
0: काय?
1: मी ठरल्याप्रमाणे गेलो.
0: हा
1: वाटलं ती कदाचित लवकर आली तर वाट पाहत उभी राहील म्हणून 15 मिनिटं आधीच गेलो. 6:15 आणि 8:30 वाजेपर्यंत थांबलो. ती आलीच नाही.
0: का
1: काय मला माहित नाही. संपवायचं असेल तिला सगळं म्हणून नसेल आली.
0: अरे पण तू विचारलंस का तिला?
1: कशाला विचारायचं? पुन्हा अपमान करून घ्यायला? फार हुशार आहे ती. मीच बावळट.
0: ए बावळट. अरे बाबा ती हुशार असेल पण वाईट नाही. अरे नक्की याच्यात काहीतरी.
1: काही सांगू नकोस तू. मला आठवतात तिचे शब्द भेळे खाताना म्हटलेले. काहीही करून भेटायचं. कितीही काम असलं तरी निदान 5 मिनिटं तरी. आणि जर आपण भेटलो नाही ना तर एकमेकांच्यात इंटरेस्ट नाही असं समजायचं. आणि त्याचा अर्थही कळला मला आता. तिनं सरळ नाही सांगितलं असतं ना तरी मला काही वाटलं नसतं. सहन केलं असतं मी.
0: अरे
1: पण ती खेळली यार माझ्याशी याचं वाईट वाटतं.
0: ए प्रकाश तू स्वस्त रा रे. मी सगळं बघतो ना. आणि पोरी काय 56 मिळतील तिलाच काय मोठं सोनं लागलंय.
1: निखिल मनापासून वाटतं.
0: काय
1: आईला वाटत होतं की मी मामांच्या मुलीशी लग्न करावं म्हणून. कदाचित सुखी झालो असतो मी.
0: अरे प्रकाश तुला सांगितलं ना एकदा मी काय ते बघतो म्हणून. हा तू सरळ घरी जा आणि आराम कर. ओके लिव्ह इट टू मी. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? चल चल निघ.
1: जातो मी पण माझ्याकरता तू आपला अपमान करून घेऊ नकोस.
0: अरे हो बाबा ते मी बघेन. तू निघ. हा
1: ओके.
0: ऐकलं ऐकलं आता जरा इंटरेस्टिंग प्रकरण निर्माण झालंय. नाही म्हणजे काय की प्रॉब्लेम क्रिएट झालाय. हा आता याची दुसरी बाजू माधवी तिचं काय म्हणणं आहे ते पाहिलं पाहिजे ना. निश्चितपणे काहीतरी इंटरेस्टिंग असं. तिलाच बोलवतो ना. ए माधवी. काय ग काय झालं?
2: काय होत विचारू नका. सांगण्यासारखं काही उरलेलं नाही आता.
0: अगं ए बाई डायलॉग मारू नकोस. आधीच आमच्या डोक्याला जाम मुंगे आले. मला एवढंच सांग की तुम्ही म्हणजे तू आणि प्रकाश गुरुवारी भेटणार होतात त्याचं काय झालं सगळं नीट सांग.
2: काही झालं नाही.
0: काय
2: म्हणजे आम्ही भेटायचं ठरवलं होतं 6:30 वाजता. वाटलं कदाचित ते लवकर येतील म्हणून मी 6:15 जाऊन उभे. आणि 8:30 पर्यंत आपली उभीच. ते आलेच नाही तो.
0: काय
2: आता कल्पना करा काय झालं असेल माझं. एक तरुण सुंदर मुलगी.
0: कोण?
2: मी.
0: हा हा हा सॉरी सॉरी.
2: बस स्टॉपवर अशी उभी राहिली तर काय समजतात लोक. तरी मी तशीच उभी राहिले. वाटलं नक्की येतील ते. शिवाय मी मुद्दाम म्हटलं होतं की कितीही महत्वाचं काम असलं तरी 5 मिनिटं तरी भेटायचं आणि नाही भेटलो तर आपल्याला एकमेकांच्यात इंटरेस्ट नाही असंच समजायचं. त्याचाच फायदा घेतला त्यांनी. समोर सांगायची हिंमत नाही झाली म्हणून असं हे खेळले माझ्याशी. भेकड नुसते.
0: डोंट गेट एक्साइटेड. हे बघ हे बघ हे बघ मला सांग तुमचं तुमचं कुठे भेटायचं ठरलं होतं?
2: हॉटेल जवळ 81 बस स्टॉपवर.
0: बरोबर आहे. तो पण असंच म्हणाला. मग नक्की काहीतरी घोटाळा झाला असणार.
2: काही घोटाळा झाला नाही. त्यांना खेळायचं होतं बस. दुसरा काही अर्थ होत नाही यातून. ठीक आहे सहन करीन मी सगळं.
0: हे बघ हे बघ हे बघ अशी उगाच डोक्यात राग घालू नकोस. आपण काहीतरी मार्ग काढू ना.
2: तुम्हाला पाहिजे तर काढा. माझ्या पुरतं सगळं संपलंय आता.
0: माधवी माधवी हे बघ माधवी गेली. शेवटी बाई आहे ऐकायची नाही. पण ऐकलं ऐकलं ना केवढी ड्रॅमॅटिक सिच्युएशन निर्माण झाली ती. म्हणजे या दोघांपैकी कोणीतरी एक नक्की खोटं बोलतंय. तर आता उपाय एकच दोघांनाही एकत्र बोलवणं आणि शहानिशा करणे तातडीने. नाही म्हणजे मला तरी उपाय दुसरा सुचत नाही आहे. आणि तुम्ही माझ्या मताशी सहमत असालच. नाही म्हणजे मी आता
3: श्रोते हो आत्ताच आपण नभोनाट्य आपलं बुवा असं आहे याचा भाग पहिला ऐकलात. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. रात्रीचे

लोक हो, मी सुद्धा तुमच्यासारखाच प्रकाशची वाट पाहत बसलोय. रात्रीचे 11:30 वाजलेत, म्हणजे भेट भलतीच लांब.

0: 15th of next month. Ace defender and drag flicker Harmanpreet Singh will lead the Indian side. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. श्रोतेहो, पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात 5:53 प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मराठी, डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून आमचं हे प्रसारण अखंड सुरू राहणार आहे.